श्रोतेओ नमस्कार, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे मंगळवार। भारतीय सौर दिनांक 21 वैशाख शके 1948, 12 मे 2026। सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला

मंगल प्रभात या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत राहुल देशपांडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भूपाळी.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेला संत मुक्ताबाईंचा अभंग, संगीत दिले आहे सी रामचंद्र यांनी।

संत मुक्ताबाईंचा अभंग आपण ऐकला उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत सी रामचंद्र यांनी दिलं होतं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:15 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची अभंगरचना.

प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला. आणि श्रोतेहो, आता मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया शांताबाई जोशी यांची भक्तिरचना सुमन कल्याणपूर यांनी गायलेली. संगीत दिलं आहे गोविंद पोवळे यांनी.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली शांताबाई जोशी यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत गोविंद पोवळे यांनी दिलं होतं. मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्तिगीतांचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: सकाळचे 6:23 होत आहेत. श्रोतेहो आता ऐकूया विचार पुष्प.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ.
2: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
1: लेखन आणि निरूपण स्नेहा शिंखेडे यांचं.
2: प्रेमाचा सुकाळ.
3: एक छोटासा मुलगा शेजारी पडणाऱ्या स्वतःच्या सावलीला कमाली बाहेर घाबरला. तो जिथे जाईल तिथे त्याची सावली मागे मागे फिरत होती. तो लहानगा तिच्यापासून दूर पडण्याचा प्रयत्न करत होता, रडत होता. त्याची पडणारी मोठी सावली आईला दाखवून तिच्याकडून मदतीची अपेक्षा करत होता. आणि हे दृश्य बघून सगळेजण सभोवतीचे पोटभर हसत होते. हसण्यासारखंच होतं ना ते. आपण मोठे झालो तेव्हा आपल्याला ज्ञात झालं की सदैव आपल्यासोबत असणारी सावली जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. सावली जर हरवली तर पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी स्थिती व्हायची. छोटंसं बाळ जेव्हा स्वतःच्या सावलीला भीतं तेव्हा आपण हसतो. परंतु आपण जेव्हा आपल्या कर्माच्या स्वतः शेजारी पडणाऱ्या सावलीला घाबरतो तेव्हा तो परमेश्वरही हसत असावा. आपलंच कर्म जेव्हा आपल्या पाठीमागे धावतं तेव्हा त्यातून सुटका करून घेण्यासाठी आपण केवढे धडपडतो. त्या परमेश्वराला हात जोडून विनंती करतो, सोडो रे बाबा या अडचणीतून. तेव्हा तो परमेश्वरही आपल्याला हसला असेल तर नवल ते कुठलं. कर्म तसं फळ हा गीतेतला उपदेश एरवी आपल्या ध्यानी असतोच कुठे. महर्षी विनोबांचं जीवनचरित्र पुन्हा पुन्हा वाचावं आणि समजून घेत कृतीत आणावं असंच आहे. विनोबांच्या जीवनावर त्यांच्या आईचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या लहानपणामधली एक घटना त्यांनी सांगितली आहे. एकदा काय झालं की रात्री त्यांनी एक मोठी सावली पाहिली. ती त्यांचीच सावली होती, उंचच उंच दिसत होती. एवढा उंच माणूस त्यांनी कधी पाहिलाही नव्हता. ते धावत आईजवळ गेले आणि म्हणाले, आई बघ ना. ती म्हणाली, अरे भ्यायचं काही कारण नाही, ती तुझी गुलाम आहे. तू जशी आज्ञा देशील तसं ती करेल. तू उभा राहिलास उभी राहील, तू बसलास ती बसेल. विनोबांनी विचार केला की करून बघूया काय होतं ते. तर तसंच झालं. मग लक्षात आलं की खरंच ही तर आपली गुलाम आहे, हिला काय घाबरायचं. अशा रीतीने त्यांच्या आईने सावलीचं भय बुद्धीने दूर केलं. छोटीशी गोष्ट आहे परंतु त्याच्यामध्ये जन्माचं रहस्य सामावलेलं आहे. सावली पूर्णपणे माणसाच्या ताब्यात असते. तिच्या आधीन न होता तिला अस्तित्व बहाल करायचं असतं तेव्हा स्वस्वरूपाच्या आनंदाचा लाभ होत असतो. विश्वात भरून उरलेल्या क्षणाक्षणात चराचरात सामावलेल्या त्या परमेश्वराचा छोटासा अंश घेऊन आपण जन्माला आलो, त्याचाच एक

0: भाग असणारे आपण जेव्हा स्वतःला त्याच्यापासून वेगळे समजायला लागतो तेव्हाच भीतीने आपण घेरून जातो. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं एक पद आहे, त्यात ते म्हणतात, भासे जे द्वितीय तेची दावी भय, पाहुनी सावली बाळक आपुली, भीतसे बोली हो माईक. परमेश्वराचं अस्तित्व जाणवलं समजलं तर मग संसाराचं भय कुठे वाटणार, कारण आपलं अस्तित्व म्हणजे त्याचीच सावली आहे हे समजतं ना. त्याचा खेळ चाललाय आणि आपली उंचच उंच सावली पडते, तिला खरेपण जिवंतपण देऊन आपण उगीच हसतो रडतो घाबरतो आणि फुशारतो देखील. स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग म्हणूनच रोज म्हणावा आणि आचरणात आणावा असाच आहे, खेळ विसितैसा खेळे न साचार, तुची सूत्र धार बाहुले मी, देवा तुची धनी मी तुझा चाकर, तुझाच आधार मज लागी, बोलविसी तैसे बोले न वचन, मज अभिमान कासयाचा, काया वाचा मन तुझाची आधीन, तुझ्या पायी लीन स्वामी म्हणे. परमेश्वर आणि माणूस यांच्यामधला सावलीचा खेळ कसा आहे हे सांगून अंतर्मुख करणाराच हा अभंग आहे, नाही का?
1: विचारपुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम ऐकला, संतांची गावी प्रेमाचा सुकाळ.
2: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
1: लेखन आणि निरूपण केलं होतं स्नेहा शिंदखेडे यांनी.
2: प्रेमाचा सुकाळ.
3: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोत्यो, आकाशवाणी आता तुमच्या मोबाईलवरही उपलब्ध आहे. आमच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या कुठेही केव्हाही. आता थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
4: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
6: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
5: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडनेम. संपर्क 87400304008.
7: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
8: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
7: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
8: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39.
9: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
10: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
9: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
10: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
9: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
10: अरुण नरखेडकर अंगर.
9: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: सकाळचे 6:30 झाली आहेत. ऐकूया सोलापूर दिनांक.
11: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
12: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
13: ऍडमिशनचं काम झालं.
12: आणि एवढी मोठी फी?
13: अगं सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10%.

0: % व्याज दर आहे, त्यामुळे काम सोपं झालं।
1: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा।
0: मोबाईल 9096222325।
2: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार।

आकाशवाणी सोलापूर नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण. अंदमानात 2 दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी 2 कायदे करण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. भीमा नदीकाठचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे महावितरण कंपनीला निर्देश. नदीकाठच्या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. सोलापूर मार्गे धावणाऱ्या हायस्पीड रेल्वेगाड्याचा मार्ग नकाशावर प्रसिद्ध. पुणे हैदराबाद नवीन रेल्वे धावणार पंढरपूर बाळे मार्गे. आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सामन्यात सोलापूरच्या महिला संघाचा मेट्रो संघावर दणदणीत विजय. आता घडामोडी विस्तारानं. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल आणि पोषक वातावरण तयार झालं असून अंदमानात मान्सून त्याच्या निर्धारित वेळेच्या किमान 2 दिवस आधीच दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात वाढलेल्या कमाल आणि किमान तापमानामुळे हवेचा दाब 1006 हेक्टापास्कल इतका झाला असून ही स्थिती मान्सूनच्या आगमनासाठी पोषक मानली जात आहे. लँड टायटलिंग ऍक्ट म्हणजेच जमीन मालकी हक्क कायदा येत्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात लागू होणार असून असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल. या नव्या कायद्यामुळे राज्यातील 14 कोटी जनतेची मालमत्ता ही निश्चित मालमत्ता म्हणून गणली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात सांगितलं. या कायद्यानुसार निश्चित झालेली मालमत्ता जगातील कोणत्याही देशात कॅश करता येणं शक्य होणार नाही असं प्रतिपादनही त्यांनी यावेळी केलं. दरम्यान महाराष्ट्रातील साधारण 4.5 लाख हेक्टरहून अधिक असलेल्या देवस्थान इनाम जमिनी कसत असलेल्या वहिवाटदार देवस्थान पुजारी किंवा मिरासदार यांना देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. शासनाच्या रेडी रेकनर दराप्रमाणे शुल्क आकारून त्या संबंधित वहिवाटदारांच्या नावावर त्या जमिनी करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. घरगुती वीज ग्राहकांना पुढील 5 वर्षात 26 उद्योग क्षेत्राला दरवर्षी 2 ते 3% वीज सवलत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी राज्यात मल्टी इयर ट्रॅफिक मंजूर असून तो लागूही करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. भीमा नदीकाठावरील खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात अखेर प्रशासनानं मंजुरी दिली असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महावितरण कंपनीला यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. संबंधित भागातील वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. दरम्यान मोहोळ तालुक्यातील कुरुल उपविभागातील महावितरण कंपनीच्या 21 कृषी फिडरवरील सिंगल फेज वीज पुरवठा लवकरच सायंकाळी सुरू करण्याचं लेखी आश्वासन महावितरण कंपनीनं दिल्यानं जनहित शेतकरी संघटनेचं प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. दरम्यान उजनी धरणातून भीमेत सोडण्यात आलेलं पाणी हिळी आणि खानापूर बंधाऱ्यात टेल टू एंड पोहोचल्यानं उजनीतून सोडण्यात आलेला विसर्ग बंद करण्यात आलाय. सोलापूरच्या दृष्टीनं अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या मुंबई ते पुणे आणि पुणे ते सोलापूर मार्गे हैदराबाद जाणाऱ्या महत्वाच्या या हायस्पीड रेल्वेचा मार्ग नुकताच नकाशावर प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार पुण्याहून हैदराबादला जाणाऱ्या रेल्वेचा मार्ग हडपसर लोणी बारामती अकलूजहून पंढरपूर ते बाळे असा आहे. ही गाडी सोलापूर शहराबाहेरून टिकेकरवाडीजवळून होडगी कलबुर्गी मार्गे हैदराबादला जाईल. हा नियोजित मार्ग शेतातून दाखवण्यात आलाय. विशेष म्हणजे सोलापुरातून हायस्पीड रेल्वेनं केवळ तासाभरात हैदराबादला जाणं शक्य होणार आहे. श्री क्षेत्र पंढरपूर आणि तिरुपती बालाजी या 2 महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारी पंढरपूर तिरुपती ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी येत्या 16 मे 2026 पासून नियमितपणे म्हणजेच दररोज धावणार आहे. रेल्वे प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगण आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यातील भाविकांना दिलासा मिळाला आहे. श्री विठ्ठलाच्या भक्तांना आता बालाजी दर्शनाचा लाभ घेता येणार असून भाविकांचा प्रवास सुखद होणार आहे. मोडणीम कुर्डुवाडी बार्शीसह एकूण 26 महत्वाच्या स्थानकांवर ही रेल्वेगाडी थांबणार आहे.

0: यांनी या गाडीचा लाभ घ्यावा असं सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक जयदीप प्रदक्षिणे यांनी सांगितलं. सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा केली आहे. ही परीक्षा रविवार 6 सप्टेंबर 2026 रोजी देशभरात आयोजित केली जाणार असून यासंबंधीचं ऑनलाईन अर्ज कालपासून भरणं सुरू झालं आहे. इच्छुक उमेदवारांना 10 जून 2026 रात्री 11:59 अर्ज सादर करता येतील. शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोषणेमुळे इच्छुक उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. विक्रेते लिंकिंग करून शेतकऱ्यांना बोगस खतं आणि बियाणं विकत असतील तर अशांच्या विरोधात तत्काळ गुन्हे दाखल करावेत असं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोळी यांनी कृषी विभागाच्या कालच्या आढावा बैठकीत सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या 24 तात्पुरत्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. टँकरची मागणी आल्यास 48 तासात तो उपलब्ध करून द्यावा असे निर्देशही पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. माढा तालुक्यातील अरणीतल्या प्रस्तावित श्री संत सावता महाराज स्मारकाचं डिझाईन 8 दिवसात करण्याबरोबरच मंगळवेळेच्या महात्मा बसवेश्वर स्मारकासाठीची 15 एकर जागेची पाहणी आमदार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी करून यासंदर्भात अहवाल द्यावा असंही त्यांनी सूचित केलं आहे. 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी प्रत्यक्ष नोंदणी आणि अर्जाचा भाग 1 भरण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूरसह राज्यभरातून 7,74,000 विद्यार्थ्यांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे. प्रवेशाचं अधिकृत वेळापत्रक घोषित करण्यात आलंय. 21 मेपासून प्रवेशाच्या 3 फेऱ्या होणार आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदा प्रवेशाच्या अधिक जागा उपलब्ध आहेत असं सोलापूर जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी अनिल बनसोडे यांनी सांगितलं. माढा तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित नागपूर ते गोवा या महामार्गाच्या भूसंपादनासाठी जमिनी न देण्याची भूमिका या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी काल जाहीर केली. प्रसंगी तीव्र लढा देण्याची आक्रमक भूमिका सुद्धा शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात काल मोडणीमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी शक्तीपीठ मार्गात बाधित होणाऱ्या अरण बावी सोलंकरवाडी कर्कम आदी भागातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र महिला क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आयोजित क्रिकेट सामन्यात सोलापूरच्या महिला संघानं आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मेट्रो संघावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सोलापुरातील नेहरू नगर इथं पार पडलेल्या राष्ट्रीय रॉकेटबॉल स्पर्धेत पुद्देचेरी आणि केरळ संघानं विजय मिळवले. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. 1 जानेवारी 2026 पासून मिळणार लाभ. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडे 217,48,00,000 एफआरपी थकली. मुख्य सचिव राजेश कुमार अग्रवाल यांना निवेदन. सोलापुरातील मुरारजीपेठ परिसरात काल सायंकाळी गंधक बॉक्स पडून स्फोट, यात कामगार जखमी. खरीप हंगामासाठीचं पीक कर्ज वाटप रखडलं, पालकमंत्री काल संतापले. बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं उद्या निघणार आरक्षण, उत्सुकता वाढली. तापमान, कमाल तापमान 42.3°, किमान 28°. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण, अंदमानात 2 दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी 2 कायदे करण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. भीमा नदीकाठचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे महावितरण कंपनीला निर्देश, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. सोलापूर मार्गे धावणाऱ्या हायस्पीड रेल्वेगाड्याचा मार्ग नकाशावर प्रसिद्ध. पुणे हैदराबाद नवीन रेल्वे धावणार पंढरपूर बाळेमार्गे. आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सामन्यात सोलापूरच्या महिला संघाचा मेट्रो संघावर दणदणीत विजय. आणि याबरोबर सोलापूर दिनांक मधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: श्रोत्यो, आज सोलापूर दिनांकाचा

0: संकलन केलं होतं पत्रकार शिवाजी भोसले यांनी.
1: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
2: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार.
1: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग सोलापूरच्या एसटी स्टँड समोरच
2: अंबिका हॉस्पिटल.
3: मोबाईल 99217555554.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
5: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
6: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
7: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
6: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
7: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
8: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
9: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, घरगुती पद्धतीनं आंबा पिकवण्यासाठी सामान्यतः ऊसाचं पाचट, भाताचं तणस, वाळलेलं गवत अशा घटकांचा वापर केला जातो. आंबा पिकवण्याची नैसर्गिक क्रिया होत असताना त्यातून कमी प्रमाणामध्ये इथिलीन वायू बाहेर पडत असतो. आंबे उघडे राहिल्यास हा वायू वातावरणामध्ये निघून जातो. हा नैसर्गिकरित्या तयार होणारा इथिलीन वायू अडवण्यासाठी ऊसाचं पाचट, भाताचं तणस, वाळलेलं गवत यामध्ये जवळजवळ आंबे ठेवले जातात. यामुळे एका फळातून बाहेर पडणारा इथिलीन वायू दुसऱ्या फळाला मिळतो. मात्र या प्रक्रियेमध्ये हाताळणी वाढत असल्यामुळे फळांना इजा होऊ शकते. तसंच गवतामुळे फळांवर धूळ बसते. यामुळे फळं सडण्याचं प्रमाणही वाढतं. हे टाळण्यासाठी फळाखाली वर्तमानपत्राचे एकावर एक असे 2 ते 3 थर द्यावेत. त्यावर 3 ते 4 थरामध्ये फळं रचावीत. असा गादीवाफा तयार केल्यानंतर बाजूनं आणि वरून सुद्धा वर्तमानपत्र पेपरनं घट्ट झाकून हवा बंद करावं. याची लांबी रुंदी ही आपल्या घरातील जागेनुसार ठेवता येते. मात्र एकापेक्षा जास्त वाफे तयार करणार असाल तर दोन्हीमधून पाहणीकरिता चालता यावं इतकी जागा ठेवली पाहिजे. येथे तयार होणारा वायू एका फळाचा दुसऱ्या फळाला मिळतो. त्यामुळे आंब्याची फळं ही 2 ते 3 दिवस लवकर पिकतात. त्यांना आकर्षक रंग येतो. यासोबतच इथेफॉन 1.5 मिलीलिटर, यामध्ये बेनोमिल 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी असं द्रावण तयार करून त्यामध्ये फळं 5 मिनिटं बुडवावी. त्यानंतर व्यवस्थित कोरडी करून घ्यावीत. या पद्धतीनं फळं पिकवण्यास ठेवावी. यामुळे फळं देठाकडून सडणं, कर्पारोगामुळे फळं सडणं असा प्रकार होत नाही. या द्रावणामध्ये इथेफॉनचा समावेश असल्यामुळे फळं 1 ते 2 दिवस लवकर पिकतात आणि फळांना आकर्षक रंगही येतो. याबरोबरच आंबा पिकवण्याची आणखी एक घरगुती पद्धत आहे. जमिनीवर रचून आंबा फळं पिकवण्याची पद्धत ही आपण सामान्यतः वापरतो, तरी त्याऐवजी प्लास्टिक क्रेटचाही वापर करता येतो. क्रेटमध्ये खालून आणि बाजूनं पेपरचे थर ठेवून ही फळं ठेवावी. नंतर वरून पेपर घालावे. यामध्ये फक्त फळं लवकर पिकण्यासाठी प्रत्येक क्रेटमध्ये 4 ते 5 पिकलेली केळी किंवा पिकलेले आंबे ठेवावेत. या फळांमधून निघणारा इथिलीन वायू अन्य फळांना चांगल्या प्रकारे पिकवण्यास मदत करत असतो. मात्र पिकवण्यासाठी ठेवलेली केळी किंवा आंबा ही फळं 2 ते 3 दिवसात काढून घ्यावी.

अशा पद्धतीनं आंबे पिकवण्याची स्वस्त आणि सुरक्षित पद्धत आपण वापरली तर आपण घरच्या घरी आंबे पिकवू शकतो. सोबतच लवकर आंबे पिकून बाजारामध्ये आपल्याला चांगला भाव देखील मिळवता येतो.

0: श्रोतो, आजचा कृषी सल्ला आपण जाणून घेतला. आता ऐकूया कार्यक्रम बहुरंगी वसुंधरा.
1: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
2: श्रोते हो, आतापर्यंत आपण बऱ्याच कीटकांची माहिती ऐकली. काही मानवासाठी फायद्याचे होते, काही तोट्याचे होते, काही आपल्या अगदी बरोबरीने राहणारे सुद्धा होते. पण आज आपण काही गमतीदार कीटकांची माहिती ऐकणार आहोत. काजवे काजवे उजेडाचे थवे रानात भेटती काळोखाच्या, थव्यांसभोवती रातकिडे गाती माळ राणी एका काळोखाच्या. काळोखाचे ठाई काजव्यांचा गाव, त्याला द्यावे नाव चांदण्यांचे. काजवे पाहून चांदणे लाजते ढगात लपते आभाळीच्या. तुम्ही ओळखलं ना पहिला गमतीदार कीटक कोण असेल ते? अर्थातच काजवा, म्हणजेच फायरफ्लाय बीटल. पावसाळ्यात अंधाऱ्या रात्री झाडावर किंवा आपल्या आसपास हिरवट प्रकाश देणाऱ्या ठिणग्या लुकलुकताना दिसतात. बघा, याच दिवसात जमिनीवर, भिंतींवर, झाडावर चालणारे बिनपंखाचे काळ्या निळ्या रंगाचे अळी रूपाचे किडे सुद्धा दिसतात. त्यांच्या पोटाच्या मागच्या टोकाशी खालच्या अंगाला हिरव्या प्रकाशी फुगण्या असतात. हा कीटक म्हणजे काजवा. हा अतिशय निरुपद्रवी आहे. याला धरून बाटलीत सुद्धा ठेवता येतं. असे 5-10 कीटक एका बाटलीत ठेवले तर त्यांच्या प्रकाशात नाण्यावरचं अक्षर देखील वाचता येतं असं म्हणतात. या ठिणग्यांमधून प्रकाशाचा ओघ निघतो जो अखंड नसतो, खंडित असतो. पण अशा असंख्य काजव्यांना एकत्र केलं तर अखंड प्रकाशाचा ओघ मिळवणं शक्य होतं. काजवे आपल्या लुकलुकणाऱ्या प्रकाशाने एकमेकांना ओळखतात. आपल्या घरातल्या इलेक्ट्रिकल दिव्यांच्या प्रकाशाबरोबर उष्णता बाहेर पडते, पण काजव्यांच्या जिवंत दिव्यांमधून कधीच उष्णता निघत नाही. हे काजवे आपल्याला हवी तेव्हा आपल्या प्रकाशाची निर्मिती थांबवू शकतात. वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या काजव्यांमध्ये फरक दिसून येतो बरं का? म्हणजे ब्रिटनमधले जे काजवेत ना, त्यांच्यामध्ये फक्त मादीच प्रकाश उत्पन्न करू शकते. अमेरिकेतल्या काजव्यांना दोन्ही पायांच्या बाजूंवर हिरव्या ठिणग्या येतात आणि त्यांच्या डोक्यामधून सुद्धा तांबड्या रंगाचा प्रकाश निघत असतो. इटली मधल्या नर मादी काजव्यांच्या प्रकाशाला सोनेरी रंगाची छटा असते. श्रोते हो, या लेखाचा पुढील भाग ऐकूया उद्याच्या अंकात.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
0: बहुरंगी वसुंधरा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश. एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेजमधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. यावर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क.

0: शुल्क प्रवेश। यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा। एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर।
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात।
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर।
1: मोबाईल 93-72-707-100।
3: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
2: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात OPD फी पूर्णपणे मोफत।
1: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा।
2: मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर।
1: मोबाईल 93-72-707-100।
0: विद्यार्थी पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो जरा इकडे लक्ष द्या। श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 16 आणि 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे। यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच, यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे। शिवाय नामवंत शैक्षणिक संस्थांचे स्टॉल असणार आहेत। यामधूनही करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल। संपर्क 92703-50701 किंवा 94230-680-31। या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया। सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
4: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर। फोन 2315-156।
5: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
6: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं।
5: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी। तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच।
6: आशिष क्लिनिक जुन्या फौजदार सावडीजवळ सोलापूर।
5: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत।
6: मोबाईल 98503-88-87।
7: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी।
8: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते।
7: खरंच दागिने आणावे तर करजगीकर ज्वेलर्स कडून।
8: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले।
9: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते। सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर। फोन 274-30-72।
0: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
10: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
0: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
10: पत्ता MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72-76-26-65-49।
0: सोलापूरचे पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण मनगोळी यांच्या दत्त चौकातील मनगोळी हॉस्पिटलमध्ये मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत लिव्हर तपासणी आणि हिपेटायटीस

0: बी वसी तपासणी शिबिराचं आयोजन केलंय. नियमित किंवा अधूनमधून ड्रिंक्स घेणाऱ्या व्यक्तींच्या लिव्हरची तपासणी अर्थात फायब्रोस्कॅन लिव्हर डॅमेज टेस्ट मोफत करण्यात येईल. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. मनगोळी हॉस्पिटल, दत्त चौक, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 77 45 80 00 18. सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप गुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप गुरटे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
1: फिजिओथेरपीचे जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
0: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफिल्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
1: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
0: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
1: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅगसाठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
3: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी.
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
3: गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि बालमनावरील संस्कारांसाठी SPM इंग्लिश स्कूल मध्ये नर्सरी ते 7वी साठी प्रवेश सुरू. शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित CBSE बोर्डाची SPM इंग्लिश स्कूल, हरिबाई देवकरण प्रशाला परिसर, होम मैदानासमोर, सोलापूर.
0: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
5: अहो पण कुठं?
0: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना.
1: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती, सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज,
0: नाही मुदतीची बाधा,
1: नाही TDS ची चिंता,
0: नाही नूतनीकरणाची गाथा.
1: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
0: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 940-51-202-74.
0: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
6: आकाशवाणी सोलापूर केंद्र, श्रोतेहो सकाळचे 7:30 झाली आहेत. आता ऐकूया एक गाणं गुणगुणण्यासाठी या जाहिरातींनंतर.

एक गाणं गुणगुणण्यासाठी या कार्यक्रमात ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं कश्मीर की कली या चित्रपटातलं गीत. संगीत ओपी नय्यर यांचं आहे.

काश्मीर की गली या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत ओपी नय्यर यांचं होतं. एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
2: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषक लागू.
0: आपण भेटणार आहोत अॅडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते.

0: पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
0: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: आजादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोड़कर एक भारत का आधुनिक स्वरूप गढ़ा था. तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है.
0: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री धाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे. तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत. भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालंय. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300 अधिक खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान टीसीएस प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. टी20 क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम बँड 109 चार मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सोलापूर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 7:20 आणि 35 सेकंद झाली आहेत.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्या

0: ची झीज मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज चाटी गल्ली सोलापूर।
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर।
1: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं। जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार। संपर्कासाठी मोबाईल 94218 76055।

श्रोतेहो, आज रात्री 9:15 जागतिक परिचारिका दिनानिमित्तच्या विशेष कार्यक्रमात शीतल ओहोळ परिचारिका शासकीय महिला रुग्णालय, त्याचबरोबर अधिपरिचारिका अर्चना काळे यांच्याशी अश्विनी वाघमोळे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात आज रात्री 9:15.

आज संध्याकाळी 7:30 कृषी सल्ला आपण ऐकू शकाल गावकरी मंडळ या कार्यक्रमात. त्याचबरोबर बाजारभाव आणि मकावीरील अमेरिकन लष्करी आणीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉ पंकज मडावी यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 7:25 झाली आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन्स असतात का, काही व्याख्या असतात का?
2: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः चार स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रुपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
1: आणि जर यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधी?
2: नाही, वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप
1: किमान मर्यादा आहे,
2: किमान मर्यादा
1: पण कमाल मर्यादा
2: अशी काही फिक्स नाही.
1: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 मध्ये जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीयन माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
2: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ऍक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ऍक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतात. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते. त्याचबरोबर जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशन्सवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लॉन्च झालेली आहे, त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लेड आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलंय की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक सीन करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधले इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतोय, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सर्वांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की सक्सेस मिळाला असेल.
1: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
2: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं.

0: मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो, तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं व्हिजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे. आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
1: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
0: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्रींनी $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्या

0: हे लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागते. जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत. ऍपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त. पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस एस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ.
1: नक्कीच सर. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी याचा या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
0: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आता 2024 ते 2029 मध्ये जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आले आहेत का?
0: आता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतो, जेणेकरून आता आपल्याला माहित आहे की मी आता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टो करन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन आणता येतील आणि ते इनोव्हेशन राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, अॅग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहे. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्याचं काय. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अॅडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर

0: देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्ये सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कलकेट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला.
2: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
3: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.

0: श्रोतेहो, आकाशवाणी सोलापूर केंद्र आता तुमच्या मोबाईलवरही उपलब्ध आहे. न्यूज ऑन AIR या ऍपबरोबर आमच्या युट्यूब चॅनल, फेसबुक आणि इन्स्टाग्रामला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत हेमंत भोसले यांचं होतं. श्रोत्यो, आणखीनही काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. त्यापूर्वी आमच्या कार्यक्रमाचं एक निवेदन आणि त्यानंतर अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
2: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
1: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
0: श्रोत्यो, आज साहित्य संपदा या कार्यक्रमात लेखक कवी सुनील जवंजाळ यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. 7:45 झालीत. आता ऐकूया अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
6: नमस्कार.
5: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
6: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बरं का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
5: ओके.
6: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच

0: राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
0: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
0: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोनानंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोते हो, आता ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत दिलं आहे देवदत्त साबळे यांनी.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत देवदत्त साबळे यांचं होतं. श्रोते हो, आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाचं.
1: जमीन,
2: शेतकरी,
1: पाऊस,
2: पाणी,
1: उघडीप,
2: वापसा,
1: पेरणी,
2: लावणी,
1: खुरपणी,
2: निंदणी,
1: कुळपणी,
2: फवारणी,
1: खतावणी,
2: कापणी,
1: छाटणी,
2: काढणी,
1: उफणणी,
2: पाखडणी,
1: प्रगत
2: शेतकरी,
1: गावकरी,
2: मंडळ,
1: आकाशवाणी,
2: सोलापूर,
1: दररोज
2: सायंकाळी 7:30 वाजता.
1: माझ, तुमचं, प्रत्येकाचं,
2: सर्वांचं
1: गावकरी मंडळ.
0: श्रोत्यो, आज या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला बाजारभाव, त्यानंतर कृषी सल्ला, याशिवाय मक्यावरील अमेरिकन लष्करी आळीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉ पंकज मडावी यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. श्रोत्यो, आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनिल अरुण यांनी दिलं होतं. काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आकाशवाणी सोलापूर आता सोशल मीडियावरही. आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओचा विश्वास आणि डिजिटलची गती, आकाशवाणी आता नव्या रुपात.

0: En sí.
1: ਸ਼ੁਰੂ ਤਾਂ ਲੋਕ ਗੀਤ ਆਪਣੇ ਕੋਈ ਆ।

0: प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हरेंद्र जाधव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मधुकर पाठक यांनी दिलं होतं. श्रोतेहो, सकाळचे 8:21 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. BRDS यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपण भेटणार आहोत BRDSच्या सोलापूर शाखेचे प्रमुख धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
2: नमस्कार.
1: डिझाईन क्षेत्रामध्ये कॉलेजेस कोणते कोणते आहेत?
2: भारतात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन हे 1961 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चालू केलं. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस, त्यांचे 5 शाखा आहेत. इथे अत्यंत चांगले डिझाईनचे कोर्सेस शिकवले जातात. तिथे प्रोडक्ट डिझाईन, त्याच्यामध्ये अॅनिमेशन डिझाईन आहे, ग्राफिक डिझाईन आहे, UI UX

0: डिझाईन आहे.
1: तसेच मास्टर्समध्ये एनआयडीमध्ये 19 करिअर पाथ्स आहेत. 19 इतके चांगले करिअर पाथ्स आहेत, याच्याबद्दल मी सविस्तर इथे बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात की एम डिझाईन 2.5 वर्षाचं एनआयडीमध्ये केल्यानंतर किती चांगले कंपनीज तुम्हाला सहजरित्या ओपन होतात. इथे एक विशेष सांगतो, एनआयडीचं जे प्लेसमेंट आहे ते आयआयटीच्या प्लेसमेंटपेक्षा खूपच चांगलं आहे. आता मी दुसरं बोलतो ते एनआयएफटी बद्दल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. हे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कॉलेजेस आहेत. भारतामध्ये 19 ठिकाणी आहेत. एनआयएफटीला जाऊन आलोय माझ्या मोठ्या मुलीच्या निमित्त. तिथे जे डीन असतात कॉलेजचे ते आयएएस ऑफिसर्स असतात. म्हणजे तुम्ही समजून घ्या काय दर्जाचे कॉलेजेस आहेत. एनआयएफटीमध्ये लाईफस्टाईल डिझाईन या क्षेत्रावरती खूप चांगले करिअर पाथ्स आहेत. 7 हून जास्त करिअर पाथ्स आहेत. तिथे बॅचलर्स पण आहे, मास्टर्स पण आहे, आणि मास्टर्स ऑफ फॅशन मॅनेजमेंट, बी डिझाईन, एम डिझाईन आणि एमएफएम हे करिअर्स अत्यंत चांगले आहेत. एनआयएफटीचे काही प्रामुख्याने डिझायनर्सचे नाव घेतो, सभ्यसाची. एनआयएफटीचे भारतामध्ये सगळे मुख्य शहरांमध्ये, दिल्ली वगैरे वगैरे, महाराष्ट्रामध्ये मुंबईला पण आहे, या सगळ्या शहरांमध्ये कॉलेजेस आहेत. सोलापूरचे आमचे विद्यार्थी आतापर्यंत 30 हून जास्त विद्यार्थी एनआयएफटीमध्ये गेलेले आहेत. एनआयडीमध्ये आमचे स्टुडंट्स गेलेले आहेत. आणि तसेच तिसरं कॉलेज जे आहे ते आयआयटीज आहेत. तर 7 आयआयटीजमध्ये बॅचलर ऑफ डिझाईनचे करिअर्स आहेत आणि 11 आयआयटीजमध्ये मास्टर ऑफ डिझाईनचे करिअर्स आहेत. 2 वर्षाचं मास्टर्स ऑफ डिझाईन असतं आणि 4 वर्षाचं बॅचलर ऑफ डिझाईन असतं. तर एनआयडीची जे परीक्षेचे नाव आहे, एनआयडी डीएटी प्रिलिम्स आणि एनआयडी डीएटी मेन्स. तसंच एनआयएफटी जे परीक्षा आहेत त्याला सीएटी जीएटी आणि सिच्युएशन टेस्ट असं म्हणतो. आयआयटीची परीक्षेचं बॅचलर्स नाव आहे UCEED, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन, आणि मास्टर्सचं आहे कॉमन एंट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन. हे जे कॉलेजेस आहेत ते आपले वैयक्तिक चाचण्या घेतात. आणि सर्वात महत्वाचं इथे आहे की ह्या परीक्षेला एनआयडी, एनआयएफटी आणि आयआयटीमध्ये फक्त 12 ते 15 हजार आणि मास्टर्सच्या परीक्षेला आणखी 2 ते 4 हजार विद्यार्थी असतात. इतकी कमी स्पर्धा आहे आणि जिंकायची शक्यता सर्वाधिक आहे. डिझाईन करिअर निवडल्यानंतर तुम्हाला स्वतःची व्यवसाय पण करता येते, नोकरी पण करता येते, आणि नोकरी मिळाली तर खूप चांगले पगार पण मिळतात. डिमांड आणि सप्लायचा गेम आहे पूर्णपणे.
2: अशा या मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर बीआरडीएस नेमकी काय तयारी करून घेतं?
1: आम्ही 9वी 10वी 11वी 12वीमध्ये एनआयडी, एनआयएफटी, नाटा आणि आयआयटीची UCEED पेपर याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कोणीही येऊ शकतात. बीआरडीएस हे भारतातील सर्वोत्कृष्ट डिझाईन एंट्रन्स एक्झामची तयारी करणारी संस्था आहे. बीआरडीएसचे भारतात डिझाईन कोचिंगसाठी आणि आर्किटेक्चर कोचिंगसाठी सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन मिळते. बीआरडीएसची सोलापूरची शाखा ही 7 रस्त्याला आहे. आमचे आतापर्यंत जेवढे विद्यार्थी आमच्याकडे शिकलेले आहेत ते सगळेचे सगळे चांगल्यातले चांगले डिझाईन कॉलेजेसमध्ये आता सध्या शिकतायत किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. ते टॉप 10 पैकी जवळपास टॉप 10 सगळे बीआरडीएसचे असतात. एनआयडी, एनआयएफटी आणि आयआयटीमध्ये तर 90 हून जास्त भारतात विद्यार्थी हे बीआरडीएसचेच असतात. याशिवाय बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. भारतात 80 ते 100 असे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जिथे बॅचलर ऑफ डिझाईन व मास्टर ऑफ डिझाईनची पदवी देखील आपल्याला करता येते. एनआयडी, एनआयएफटी, आयआयटीच्या व्यतिरिक्त तिथे देखील ज्या परीक्षा असतात त्या सगळ्याची तयारी आम्ही पूर्णपणे करून देतो आणि तुम्हाला एक गॅरंटी देतो आहे की भारतातल्या टॉप 5 कॉलेजेसपैकी तुम्हाला सिलेक्शन मिळवून देणार. स्पर्धक फक्त 15 हजार आहेत पण लोकांना माहीत नाही म्हणून गर्दी कमी आहे. आज तुम्हाला हे माहिती मिळाल्यानंतर तुम्ही याचा लाभ घ्याल आणि आमच्या बीआरडीएसला व्हिजिट करून तुमचं करिअर कसं निवडायचं हे तुम्ही सहजरित्या ठरवू शकाल.
2: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
1: 635-735-7598 635-735-7598 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्याने कुठे जायला पाहिजे, कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे. करिअर बद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या आवडत्या छंदाला करिअर बनवाल तर तुम्ही मजेत राहाल आणि कधी नाही थकाल आणि पैसेही भरपूर कमवाल.
2: खूपच छान. तर धर्मेश टांगजी, आज आपण बीआरडीएसच्या डिझाईन कोर्स बद्दल ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
3: बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोतेहो, आता ऐकूया रोशन सातारकर यांनी गायलेलं श्याम रणपिसे यांचं लोकगीत. संगीत दिलं आहे विठ्ठल शिंदे यांनी.

0: रोशन सातारकर यांनी गायलेलं श्याम रणपिसे यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीत विठ्ठल शिंदे यांनी दिलं होतं. आकाशवाणी सोलापूर केंद्र सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
2: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही. 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
3: पेट्रोल डिझेल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा.

0: कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें। मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टालें।
1: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते। सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं। गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात

पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खतं मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच सर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे. ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल 105 डॉलर्सच्या वर गेल्या होत्या. इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार.

0: आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे आयसीसीनं पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही. 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: सोलापूरचे पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण मनगोळी यांच्या दत्त चौकातील मनगोळी हॉस्पिटलमध्ये मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत लिव्हर तपासणी आणि हिपेटायटीस बी व सी तपासणी शिबिराचं आयोजन केलंय. नियमित किंवा अधूनमधून ड्रिंक्स घेणाऱ्या व्यक्तींच्या लिव्हरची तपासणी अर्थात फायब्रोस्कॅन लिव्हर डॅमेज टेस्ट मोफत करण्यात येईल. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. मनगोळी हॉस्पिटल, दत्त चौक, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 77 45 80 00 18.
1: श्रोतेहो, आता आजचे काही दिनविशेष आणि त्यासोबत मराठी गाणी ऐकूया. मराठी साहित्यातील आणि समाज सुधारणेच्या क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग सदाशिव साने, ज्यांना आपण प्रेमानं साने गुरुजी म्हणून ओळखतो. 12 मे 1950 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. श्रोतेहो, आज साने गुरुजी यांचा स्मृतिदिन. त्यांच्या विचारांचा, लेखनाचा आणि कार्याचा सुगंध आजही समाजात दरवळत आहे. त्यांच्या लेखणीला करुणेची किनार होती. त्यांच्या कृतींना माणुसकीची ऊब, म्हणूनच ते केवळ लेखक न राहता लोकांच्या हृदयात घर करून राहिले.

श्रोतेहो, त्यांची श्यामची आई ही कादंबरी म्हणजे मातृत्वाचा अमरगंध. साने गुरुजींच्या साहित्याचा उल्लेख केला की सगळ्यात प्रथम आठवते ती त्यांची अजरामर अशी कादंबरी श्यामची आई. या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या आठवणी अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीनं मांडल्या आहेत. साधेपणातलं सौंदर्य, आईच्या प्रेमाची गोडी आणि जीवनमूल्यांचे धडे हे सगळं या पुस्तकातून वाचकांच्या मनाला भिडतं. या कादंबरीतील प्रत्येक प्रसंग वाचताना वाचक नकळत भावूक होतो. आईच्या मायेचं जे कोमल चित्र त्यांनी उभं केलं आहे ते काळाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक पिढीला स्पर्श करत राहतं. म्हणूनच श्यामची आई ही केवळ एक कथा नसून ती मातृत्वाची जिवंत अनुभूती आहे. हे पुस्तक केवळ साहित्यकृती नाही तर प्रत्येकाच्या मनात माणुसकीची ज्योत पेटवणारं दीप आहे. त्यातून मिळणारे संस्कार आणि जीवनसृष्टी आजही तितकीच प्रभावी आहे. तेव्हा श्रोतेहो, साने गुरुजी यांना भावपूर्ण आदरांजली आणि श्यामची आई या चित्रपटातली गाणी आपण ऐकूया.

पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वसंत प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. श्यामजी आई या चित्रपटासाठी संगीत वसंत देसाई यांनी दिलं होतं. श्रोतेहो, साहित्य, समाजकार्य आणि निस्सीम मानवतावाद यांचा सुंदर संगम म्हणजे साने गुरुजी, ज्यांच्या विचारांचा उजेड आजही आपल्या मनाला दिशा देतो. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या विचारांना स्मरून आपल्या जीवनात त्यांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प करूया. श्यामची आई या चित्रपटातलं आणखी एक अजरामर असं गीत आशा भोसले यांनी गायलेलं.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं. श्रोतेहो, श्यामची आई या चित्रपटातली दोन गाणी आपण ऐकली. आजचे काही दिनविशेष आणि त्यासोबत मराठी गाणी आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाचं.

श्रोतेहो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात लेखक कवी सुनील जवंजाळ यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ. सोमेश्वर पाटील.

श्रोतेहो आज 12 मे सोहम हर डमरू बाजे या गाण्यानं 1960 दशक भारावून टाकणाऱ्या ज्येष्ठ गायिका अभिनेत्री डॉ ज्योत्स्ना मोहिले यांचा आज स्मृतिदिन. बांद्रा मुंबईचे संगीतप्रेमी रसिक ग्रानी काकासाहेब मोहिले यांच्या

कन्या म्हणजे ज्योत्स्ना मोहिले. डॉक्टर ज्योत्स्ना मोहिले यांनी अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली होती, तर संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्यांनी एसएनडीटी विद्यापीठात संगीताच्या प्राध्यापिका म्हणून काम केलं. त्या जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका होत्या. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून त्यांनी गायकीचे धडे गिरवले. मंदारमाला या नाटकाच्या माध्यमातूनही त्यांनी रंगभूमीवर ठसा उमटवला. नाटककार पत्रकार विद्याधर गोखले यांच्या नाटकांमध्ये पंडित राम मराठे गुरुच्या भूमिकेत होते. त्यांच्या शिष्येची भूमिका वठवण्यासाठी गायिकेचा शोध सुरू असताना ज्योत्स्ना मोहिले यांच्या गळ्यातली तान पाहिल्यावर तो संपला अशी आठवण सांगितली जाते. ज्योत्स्ना मोहिले यांनी संगीत मानपमान, संत सखू, हे बंध रेशमाचे, बैजू अशा नाटकांमध्ये भूमिका वठवल्या आणि त्या काळात सोहम हर डमरूबाचे हे रेकॉर्ड खूप लोकप्रिय झालं. आज त्यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली आणि त्यांचंच हे गीत आपण ऐकूया.

श्रोत्यो, आज ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांचा वाढदिवस. 12 मे 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता अशा सगळ्या भूमिका यशस्वीपणे सांभाळणारे व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते अशोक समेळ. पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी गुजराती रंगभूमी मराठी चित्रपट मालिकांमध्ये लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, कादंबरीकार म्हणून अशोक समेळ यांची कारकीर्द गाजलेली आहे. आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. श्रोत्यो, आजचे आणखीनही काही दिनविशेष आपण ऐकणार आहोतच, त्यापूर्वी आमच्या कार्यक्रमांची काही निवेदनं.

0: तर रोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य,
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून,
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

0: श्रोतेहो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15 आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 9 आहेत.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
7: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
6: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. 5 ते 9 उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
7: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल.

0: लमणतांडा कामठी खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संपर्क 72 76 26 65 39
1: किडनी स्टोन मुतखडा इरट्रॅक भरड जलद परिणाम करतं लवकर आराम देतं फक्त ऑनलाइन उपलब्ध ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर
3: श्रोते आता ऐकूया सैनिक शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम
4: श्रोते हो नमस्कार शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
5: जागरूक पालकांची पहिली पसंती निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली
6: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
7: बाबा झोपू दे ना
6: काय करायचं याला
7: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना
6: अजिबात नाही एक तर उशिरा उठायचं तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा टीव्ही बघायचा व्यायाम नाही खाण्यापिण्याकडे लक्ष नाही मला टेन्शन आलंय तुझ्या
5: अहो अहो भाऊजी टेन्शन कशाला घेताय
6: मग काय करू
5: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे
6: काय सांगताय
5: अहो हो
4: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13 प्रवेशासाठी आजच संपर्क साधा
5: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड शिस्त संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून नमस्कार मॅडम
8: नमस्कार
5: मॅडम आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगा
8: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो
5: अगदी
8: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची कौतुकाची प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं
5: अरे वा पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत तर त्याचं काय कारण असू शकेल
8: टीव्ही मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे
5: अरे वा हे नक्कीच कौतुकास्पद आहे मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना
8: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं सकाळची प्रार्थना योग खेळ सैनिकी प्रशिक्षण अभ्यास नाश्ता चौरस आहार विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास यातून त्यांना जी शिस्त आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो
5: अगदी अगदी बरोबर आहे
8: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक शुद्ध पेयजल प्रकल्प गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे
5: अरे वा हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण
8: हो ना आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांची इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात
5: अगदी नक्कीच तर श्रोते हो सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल धन्यवाद मॅडम
8: धन्यवाद
4: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे
9: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते आता
10: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात राहायची सोय जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली

0: झालेले आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
3: सैनिकी शाळा कुरुंदवाड हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोते हो, 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. जगप्रसिद्ध परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा आज जन्मदिन आणि हा दिवस परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. रुग्णसेवेसाठी परिचारिका ही अतिशय महत्वाची व्यक्ती आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून कितीही अडचणी समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रुग्णाची सेवा त्यांची शुश्रूषा हेच त्यांचं आद्य कर्तव्य असल्याची भावना परिचारिकांमध्ये असते.

श्रोतेहो, नर्सिंग हा सेवाभावी त्याबरोबरच आरोग्य आणि लोकांच्या आरोग्याप्रती स्वतःचं योगदान देणारं क्षेत्र. आज जागतिक परिचारिका दिनाच्या जगभरातील परिचारिकांना शुभेच्छा.

0: उत्तरा केळकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. आजचे काही दिनविशेष जाणून घेत मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतो, आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात परिचारिका शासकीय महारुग्णालय शीतल ओहोळ त्याबरोबरच अतिपरिचारिका अर्चना काळे यांच्याशी अश्विनी वाघमोळे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात आज रात्री 9:15. आकाशवाणी सोलापूर केंद्र, श्रोतेहो, सकाळचे 9:15 वाजले आहेत. आता थोड्याच वेळात खमंग रुजकर हा कार्यक्रम.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
6: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
5: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
7: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
8: श्रोतेहो, हाय, हॅलो, नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी रेखा
9: आणि मी तेजश्री
8: आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय.
9: तेजश्री, उन्हाळ्यात खरं तर दुपारी जेवण जातच नाहीये हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.
8: हो ना.
9: तर आपण लस्सी पितो, ताक पितो, कधी कधी वेगवेगळी सरबत आपण ट्राय करतो, नाही का?
8: हो, हो.
9: तर आज माझे क्रेविंग्स काय आहेत माहितीये?
8: अरे काय,
9: मला अशी क्रेविंग व्हायला लागली की मी काहीतरी अशी कुल्फी किंवा असं काहीतरी चोकोबार टाइप काहीतरी खायची माझी इच्छा व्हायला लागली.
8: वा, मस्त.
9: मग मी म्हटलं आता माझ्या या सगळ्या

0: प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे तू आहेस.
1: बर, काय सांग, काय अपेक्षा आहे आता माझ्याकडून?
0: हा, की आपण बाहेरून तर आईस्क्रीम खातो, कुल्फी खातो, किंवा आपण चोकोबार खातो, पण त्यातले वापरलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते कसे आहेत, काय वापरलेलं असताना हे फारसं आपल्याला माहिती नसतं. जरी ते तिथं प्रिंटेड असलं तरी आपण काही डोळ्यांनी पाहिलेलं नसतं.
1: आणि खरं सांगू का, त्याच्यात ना टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह घातलेलेच असतात अगं,
0: अगदी. त्यामुळे काय होतं, ते काही फ्रेश नसतात कारण ते प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात. पण मला असं म्हणायचंय की काहीतरी हेल्दी प्लस चोकोबार असं तुझ्याकडून मला ऐकायचं पण आहे आणि तू तयार करून पण देणार आहेस.
1: येस, नक्कीच. हे बघ मी काय आणले तुझ्यासाठी.
0: वा, क्या बात आहे.
1: खाऊन बघ म्हणजे तुला कळेल कशाच आहे ते.
0: मला हे चोकोबारच वाटते.
1: हो, चोकोबारच आहे पण हेल्दी चोकोबार आहे.
0: मग तू कसं बनवलं हे जरा मला सांग ना.
1: नक्कीच सांगते, तुलाही सांगते आणि आपल्या सगळ्या सख्यांना पण सांगते.
0: अगदी.
1: तर श्रोते हो, बघा आज आपण रेसिपी जी आहे ना ती हेल्दी चोकोबारची ऐकणार आहोत. तर याला साहित्य आणि काय कृती आहे ते पटकन सांगते.
0: अगदी.
1: मग तू खा.
0: येस.
1: बघ, महत्वाचा ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे मखाणे.
0: मखाणे तर खूपच जास्त हेल्दी असतात.
1: हो, आणि त्याच्यापासून आपण बनवतो यात चोकोबार.
0: पहिल्यांदाच ऐकते त्याच्याशी तुझ्याकडून.
1: तर पटकन मी साहित्य आणि कृती सांगते. याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत मखाणे, दूध, त्यानंतर लागणार आहेत खजूर, बदाम आणि कोको पावडर.
0: बर, साहित्य मी पुन्हा एकदा सांगते. ह्याला लागणार आहेत आपल्याला मखाणे, खजूर, बदाम आणि कोको पावडर.
1: हो, आणि दूध.
0: बर,
1: बस इतकंच, बाकी काहीही नाही. आता लगेच कृतीकडे वळूया. एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये साधारण दोन वाटी मखाणे, अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी खजूर घालायचा.
0: बर,
1: खजुराच्या बिया काढून घालायच्या. कोको पावडर दोन चमचे घालायचे. खजूर गोडच आहे त्यामुळे आपल्याला बाकी साखर किंवा बाकी कुठलंही गोड पदार्थ त्याच्यात घालायची आवश्यकताच नाहीये.
0: बर,
1: हा, त्या नॅचरल गोडव्यामध्येच आपण ते चोकोबार बनवणार आहे. मग आता आपण एका बाउलमध्ये काय घेतलं, मखाणे, नंतर बदाम आणि खजूर घेतला. आता ह्या सगळ्याला दोन वाट्या गरम दुधात, गरम हा, गरम दुधात भिजत ठेवायचं एक अर्धा पाऊण तास.
0: बर,
1: हा, म्हणजे ते सगळं असं मऊ होईल मिश्रण.
0: बरोबर,
1: गरम दुधामुळे. आणि बदाम सुद्धा सालं पटपट निघतील त्याची,
0: भिजल्यामुळे.
1: झालं, मग हे सगळं अर्धा तास झाकून ठेवायचं. नॉर्मल टेम्परेचरला आलं की हे सगळं बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये. लागलंच अगदी घट्टच फार वाटलं तुम्हाला तर अगदी थोडस 2 चमचे 3 चमचे वगैरे दूध घालायचं आणि स्मूथ अशी छान घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची. पातळ बनवायची नाही, हा,
0: थोडीशी घट्टच ठेवायची.
1: हा, आणि आपल्या आवडत्या चोकोबारच्या मोल्ड मध्ये सेट करायला ठेवायचं फ्रीज मध्ये 8 तास. 8 तासांनी बाहेर काढायचं. त्यानंतर आता आपलं खरं तर हे चोकोबार रेडी आहे बरं का, पण आता अगदी बाहेरच्या सारखंच तुला चोकोबार हवाय ना, तर पुढची एक स्टेप आहे अजून.
0: काय स्टेप आहे बरं?
1: आता आपल्याला मिल्क कंपाऊंड जे मिळतात ना, तर ते मिल्क कंपाऊंड आपल्या सहज बाजारात उपलब्ध असतात, ते आणायचे.
0: आणि नसेल तर आपण चॉकलेट सुद्धा वापरू शकतो.
1: अगदी, कोणतंही चॉकलेट, कोणत्याही प्रकारचं चॉकलेट तू वितळायला ठेवू शकतेस. ते थोडस हीट करून घ्यायचं काचेच्या बाउलमध्ये आणि ते वितळलं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर टाकायची आणि आता जो आपण चोकोबार बनवलाय तो त्याच्यात बुडवून काढायचा, डिप करायचा. रेडी, बाहेरच्या सारखा चोकोबार तुला घरच्या घरी आणि ते सुद्धा पौष्टिक.
0: तेजश्री, मी फक्त, मला फक्त चोकोबार खायचे क्रेविंग झाले होते, पण इतकी छान आणि इतकी न्यूट्रिशियस आणि इतकी पौष्टिक चोकोबार तू सांगशील असं खरंच मला वाटलं नव्हतं. पण रिअली थँक्यू सो मच या छान अशा रेसिपीसाठी. आणि मैत्रिणीनो, तुम्ही देखील अशा छान रेसिपीज तुम्ही उन्हाळ्यात ट्राय करू शकता. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मात्र आम्हाला सांगायला नक्कीच विसरू नका आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमात.
1: चालेल, आणि आता आपण हा हेल्दी हेल्दी चोकोबार टेस्ट करूया आणि आजच्या कार्यक्रमात रजा घेऊया
0: आणि पुन्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मी रेखा
1: आणि मी तेजश्री
0: आपल्या सर्वांचा निरोप घेतोय.
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला. श्रोते हो, आता ऐकूया

मित्र हो, पाचूच्या रंगाचं खळाळत्या पाण्याचं निवांत शांत असं चिंचोळ केरळ म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवाच आहे. या इवल्याशा राज्यात निसर्गानं मुक्तहस्ते केलेली उधळण पाहताना केरळ गॉड्स ओन कंट्री असल्याचीच खात्री पटते. भारतातल्या इतर राज्यांच्या मानानं आकारानं खूपच लहान असं हे राज्य. याची दक्षिणोत्तर लांबी 700 किलोमीटर तर पूर्व पश्चिम अवघी 75 किलोमीटर आहे. मात्र 580 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेलं 44 नद्या आणि निळ्याशार लगून्सनी समृद्ध असं केरळ म्हणजे दक्षिणेतलं नंदनवनच. केरळचा 1/4 भूभाग दाट जंगलांनी व्यापलेला आहे. समुद्र किनारे तर नारळी पोफळींनी झाकून गेलेले आहेत. तिथली भातशेती वैशिष्ट्यपूर्ण आहेच, पण डोंगर उताऱ्यावरचे चहाचे मळे, वेलदोड्याच्या बागा, कॉफी प्लांटेशन्स यामुळे तिथल्या निसर्ग सौंदर्यात अधिकच भर पडते. कोवलम हे सागरी क्रीडास्थान, थेक्कडी, मुन्नार, नेलियमपथी, पोन्नमुडी, पिरुमेड, वायनाडू, मनांतवाडू, एराविकुलम ही राष्ट्रीय उद्यानं आणि थट्टेकडं इथलं पक्षी अभयारण्य म्हणजे निसर्गप्रेमी साहसी पर्यटकांसाठी पर्वणीच. केरळसारखं निसर्गरम्य ठिकाण पदभ्रमणाकरता आदर्श आहे. अनेक छोटे मोठे प्रचलित मार्ग किंवा ट्रेल्स तिथं आहेत. शिवाय पदभ्रमणाला जंगल पर्यटनाची किंवा इतर साहसी क्रीडांची म्हणजे एलिफंट सफारी, बायकिंग, बोटिंग, राफ्टिंग वगैरेंची जोड देऊन हा आनंद द्विगुणित करता येतो. तिरुअनंतपुरमपासून जवळच असलेल्या बोनाकाडू इथून अगस्त्यकोट्टम या गिरीशिखरावर पायी जाता येतं. त्याची उंची आहे 1868 मीटर. या डोंगरावर अनेक ऑर्किड्स तसंच दुर्मिळ अशा औषधी वनस्पती भरपूर आहेत. पोन्नमुडी हे थंड हवेचं रम्य ठिकाण तिरुअनंतपुरमपासून 61 किलोमीटरवर आहे. समुद्र सपाटीपासून 2000-1000 मीटर उंचीवर असल्यानं तिथली हवा थंडगार आणि प्रसन्न असते. नागमोडी वळणाच्या वाटा, उंच पर्वतराजी, धुक्यात हरवलेली शिखरं आणि कित्येकदा वाटा देखील, शिवाय मधूनच सपाटीवर विसावलेली दगडी कॉटेजेस आणि त्यांची गुलाबी अथवा पांढरट उतरती छपरं आपल्याला सपनो के गाव में नेऊन सोडतात. तिथल्या जंगलात असंख्य प्रकारच्या ऑर्किड्स आहेत. हरणांचं उद्यान आहे. गोल्डन व्हॅली हा नैसर्गिक झऱ्यानं खुललेला पिकनिक स्पॉट देखील आहे. पर्यावरणप्रेमी साहसी पर्यटकांना तिथं करता येण्याजोगे खूप छोटे छोटे ट्रेक्स आहेत. तिरुअनंतपुरम पोन्नमुडी रस्त्यावरच्या विथुराई इथून पेप्पारा अभयारण्यात जाता येतं. करमणा नदीवरच्या पेप्पारा धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या आजूबाजूचा परिसर 1983 पासून संरक्षित करण्यात आलेला आहे. निलगिरी वृक्षांनी वेढलेल्या डोंगर दऱ्यातल्या पायवाटा तुडवताना अनेक वन्य पशुपक्षी दृष्टीस पडतात. कोल्लमपासून 66 किलोमीटरवर कोल्लम शेनकोट्टा रस्त्यावर शेंद्रुनी अभयारण्य आहे. शेंद्रुनी आणि कलाथुपुझा नद्यांवरच्या परापर धरणाचा जलाशय या अभयारण्याच्या मध्यभागी आहे. सिंधू संस्कृतीहून प्राचीन अशा मिझोलिथिक काळातल्या मानवी संस्कृतीच्या खुणा तिथल्या प्रचंड मोठ्या गुंफेत सापडलेल्या आहेत. केरळमधल्या कुठल्याही जंगलाप्रमाणे हा परिसर देखील वृक्षराजी आणि वन्य पशुपक्ष्यांनी समृद्ध आहे. पदभ्रमण करत हे निसर्ग सौंदर्य न्याहाळता येतं. अलेप्पीहून कुमिली मार्गे थेक्कडीला जाता येतं. थेक्कडीला जायचं ते पेरियार अभयारण्याकरता. 777 किलोमीटर परिसर व्यापणाऱ्या या अभयारण्याचं प्रमुख आकर्षण आहे आशियातला हत्ती. पेरियार नदीच्या काठी वसलेलं हे अभयारण्य भारतातल्या प्रमुख अभयारण्यांपैकी एक. समुद्र सपाटीपासून सुमारे 1000 मीटर उंचीवरचं पेरियार अभयारण्य तामिळनाडू आणि केरळ यांच्या सीमेवर आहे. पाण्यानं वेढलेल्या या जंगलात प्राणी मुक्त संचार करत असतात आणि बोटीत बसून त्यांना न्याहाळता येतं. हत्तींच्या कळपांबरोबरच गवे, अस्वल, चित्ते, रानडुक्कर, सांबर असे अनेक वन्यजीव या नौकाविहारात दृष्टीस पडतात. हे जंगल अनुभवण्याकरता अंतर्भागात ट्रेकिंग देखील करता येतं. पावसाळ्यात होणारा जळ

गावांचा त्रास वगळता या जंगलातलं पदभ्रमण अनोखा अनुभव देणारं ठरतं. साग, बांबू, रोजवूड, खैर, वेत, चंदन यांच्या घनगर्द झाडीतून वाट शोधत जाताना कितीतरी प्रकारची फुलझाडं लक्ष वेधून घेतात. इथं 1965 प्रकारची फुलझाडं आहेत आणि त्यात तब्बल 103 प्रकारची ऑर्किड्स, 265 प्रकारचे पक्षी इथं आढळतात. त्यामुळे पक्षी निरीक्षकांकरता ती नेत्रसुखद मेजवानीच आहे. किंग कोब्रासहित अनेक विषारी बिनविषारी सर्पांच्या जाती तिथं आढळतात. नौकानयनाचा आनंदही लुटता येतो. मुन्नार हे कोचीपासून 1,625 किलोमीटरवरचं थंड हवेचं ठिकाण, चहूबाजूंनी देखण्या चहाच्या मळ्यांनी वेढलेलं. कोचीपासून मुन्नारपर्यंतचा प्रवास हा अविस्मरणीय अनुभव आहे. थेक्कडीपासून मुन्नारपर्यंतचा प्रवास त्याहून काकणभर सरसच. या मार्गावर अनेक छोटे मोठे ट्रेकिंग ट्रेल्स आहेत. हा प्रवास मोटरबाईकवरून किंवा सायकलवरून देखील करता येतो. पश्चिम घाटातल्या या इडुक्की जिल्ह्यात आपण प्रवेश करतो तेव्हा समुद्र सपाटीपासून 5,000 ते 8,000 फूट उंचीवरून प्रवास करत असतो. हा सगळा प्रवास नारळ, पाम आणि केळीच्या बागांमधून होतो. अतिशय कठीण वळणांच्या चढ उताराच्या रस्त्यांमुळे प्रवास काहीसा दुर्गम होतो, पण प्रत्येक वळणानंतर नजरेस पडणारं दृश्य स्तिमित करणारं असतं. मद्रापुझा, नल्लाथानी आणि कंडला या तीन डोंगर रांगांमध्ये वसलेलं 1,600 मीटर उंचीवरचं मुन्नार मलकल्ली, तलमाझी आणि नलादनी या तीन नद्यांच्या संगम काठावर वसलेलं आहे. समुद्र सपाटीपासून 2,695 मीटर उंचीवर असलेलं दक्षिण भारतातलं सर्वोच्च अनाईमुडी शिखर इथूनच पुढं आहे. 12 वर्षातून एकदाच फुलणाऱ्या नीलकुरींजीनं इथल्या दऱ्याखोऱ्या व्यापतात तेव्हा साक्षात फुलांचा गालीच्या अंथरल्याचा भास होतो. 100 वर्षांपूर्वी इथं चहाचे मळे उभारण्यास सुरुवात झाली. आज 30 प्रचंड मोठे चहाचे मळे या परिसरात आहेत. थेक्कडी मुन्नार रस्त्यावर अनेक ठिकाणी मसाल्यांच्या बागाही आहेत. त्यामुळे सगळा आसमंत मसाल्याच्या आणि चहाच्या गंधानं दरवळत असतो. मट्टुपट्टी आणि अनाईरंकल धरण तसंच नायमकडू धबधबा देखील आगळी मजा आणतात. मुन्नारपासून 16 किलोमीटर अंतरावरचा एराविकुलम नॅशनल पार्क दुर्मिळ प्राणी, वनस्पती आणि फुलझाडं यांचं नंदनवन आहे. निलगिरी पर्वतात आढळणारा दुर्मिळ जंगली बोकड ताहर या परिसरातच दिसतो. जगातला सगळ्यात मोठा अॅटलास जातीचा पतंग या उद्यानात आढळतो. मुन्नारपासून 20 किलोमीटर अंतरावर उंच पर्वतरांगांमध्ये पहुडलेलं आहे आणखी एक रमणीय ठिकाण देवीकुलम. या निसर्गरम्य परिसरात एक विशाल जलाशय आहे. रामायण काळात सीतेनं तिथं स्नान केलं होतं म्हणून त्याचं नाव देवीकुलम अशी स्थानिकांची भावना आहे. मुन्नार परिसरात स्थानिक वाटाड्यांच्या मदतीनं आपण 1-2 दिवसीय ट्रेक्स करू शकतो. सायकलिंगच्या देखील सुविधा तिथं उपलब्ध आहेत. एलेप्पीहून थेक्कडीकडे जाताना वाट किंचित वाकडी करून 75 किलोमीटरवर असलेल्या भगवान अय्यप्पांच्या मंदिराला शबरीमलाईला जाता येतं. कोचीनपासून हे ठिकाण 270 किलोमीटरवर आहे. केरळातलं हे पवित्र तीर्थक्षेत्र जानेवारीत मकर संक्रांतीला तिथं मोठी यात्रा भरते. भाविक अनवाणीच भक्तिभावानं हा डोंगर चढतात आणि स्वामी अय्यप्पांचं दर्शन घेतात. यातली अंधश्रद्धा, धार्मिक वृत्ती आपण सोडून देऊया, पण हे पदभ्रमणच नव्हे का? साहसी पर्यटकांना पदभ्रमणाचा पुरेपूर आनंद देणारा असा हा परिसर आहे. दशकापूर्वी पर्यावरण दूषित होण्याच्या संदर्भात केरळातला सायलेंट व्हॅली प्रकल्प खूप गाजला होता. आता तिथं राष्ट्रीय उद्यान आकाराला आलं आहे. पलक्कडपासून 32 किलोमीटर अंतरावरच्या मन्नारक्कडजवळ हे सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आहे. लायन टेल्ड मॅकॅक, निलगिरी लंगूर, बॉनेट मॅकॅक, बिबटे वाघ असे प्राणी आणि इंडियन ब्लॅक क्रेस्टेड बाझा, बोनेली हॉक इगल, शाही फाल्कन, नेपिनसुलर, स्कॉप्स आऊल असे वैशिष्ट्यपूर्ण पक्षी या जंगलात आढळतात. ऑर्किड करता देखील ते प्रसिद्ध आहे. मात्र स्थानिक गाईड शिवाय या जंगलात फिरणं धोकादायक आहे. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट या प्रकारात मोडणाऱ्या या जंगलाचा प्रमुख भाग केरळातल्या पालघाट जिल्ह्यात येतो, तर थोडासा भाग तामिळनाडूतल्या सिस्पारा भागात जातो. सायलेंट व्हॅलीचं दुसरं टोक उटीपासून 55 किलोमीटरवर आहे. सायलेंट व्हॅली परिसरात 700 मीटरपासून 2,600 मीटर उंचीपर्यंतची गिरीशिखरं आहेत. तिथं वर्षाचे सुमारे 7 ते 8 महिने पाऊस पडतो.

या जंगलातून वाहणाऱ्या कुंतीपुत्झा आणि तिच्या उपनद्या पांडव काळापासून वाहत आहेत असं स्थानिक सांगतात. तिथल्या डोंगरांनाही अर्जुन, भीम अशी नावं आहेत. दुपारी 3-4 वाजल्यापासूनच तिथं अंधार दाटायला लागतो. 35 मीटरपर्यंत उंच वाढलेले अजस्त्र वृक्ष तिथं आहेत. काही महावृक्षांचा घेर तर 10-15 मीटरपर्यंत आहे. स्पर्श झाल्यास सर्व

0: दूधचं धरण आहे. टेकड्यांच्या कुशीत वसलेल्या या हिरव्यागार उपवनात जपानी उद्यान शैलीनुसार उभारलेलं प्रेक्षणीय असं रॉक गार्डन आहे. ट्रेकिंग आणि सायकलिंग करता हा संपूर्ण परिसर आदर्श आहे. कोचीपासून 219 किलोमीटरवर कालिकत म्हणजेच कोझिकोडे हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचं बंदर आहे. या कोझिकोडेपासून 110 किलोमीटर अंतरावर आहे वायनाड. दख्खनच्या पठारावरचं दक्षिण भागातलं हे रेन फॉरेस्ट, जैव वैविध्यानं समृद्ध असं हे जंगल केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू अशा तीन राज्यांच्या सीमेवरचं तरीही साऱ्यांपासून तुटलेलं आहे. कर्नाटकातली नागरहोळे आणि बंडीपूर जंगलं, तामिळनाडूतील मधुमलई आणि वायनाडचं हे मुथंगा जंगल म्हणजे खरं तर एक लांबलचक सलग जंगल, केवळ राज्यांच्या सीमांनी अलग दर्शवलेलं. वायनाड सँक्च्युअरी, मानवजातीच्या पुरातन इतिहासात अनन्यसाधारण महत्व असलेल्या निओलिथिक काळातल्या एडिक्कल गुंफा ही इथली आकर्षणं. गरमागरम कॉफीचे घुटके घेत, धुक्यात हरवलेल्या धरतीला न्याहाळत, तेच धुकं अंगावर घेत तिथल्या ट्री हाऊसेसमध्ये निवांत बसून राहणं जेवढं रोमांचक आहे तेवढंच थरारक आहे या परिसरातलं पदभ्रमण. स्थानिक वाटाड्यांसह एक दिवसीय अनेक मोहिमा या परिसरात आपण करू शकतो.
1: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं.

0: क्रमशः अभिवाचन आपण ऐकलं.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
0: आकाशवाणी सोलापूर केंद्र श्रोते, आता सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रबेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. त्रिदेव या चित्रपटासाठी स्वर होता मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांचा. कार्यक्रमात आता ऐकूया आनंद बक्षी यांचंच आणखी एक गीत, लता मंगेशकर आणि विनोद राठोड यांनी गायलेलं. चांदनी या चित्रपटासाठी संगीत दिलं आहे शिवहरी यांनी.

0: चांदनी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि विनोद राठोड यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: चित्रविला हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:12 झाली आहेत. आता ऐकूया दिल या चित्रपटातलं गीत.

टाखे की लड़ी है, आंखों में गुस्सा है, लबों पे गाली है।

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या

0: फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: चित्रबेला या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं समीर यांचं गीत वंश. या चित्रपटासाठी संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

अमित कुमार साधना सरगमाणी सहकारी निघालेलं अन्वर सागर यांचं गीत आपण ऐकलं. किशन कन्हैया या चित्रपटातलं संगीत राजेश रोशन यांनी दिलं होतं. याबरोबरच चित्रवेला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: चित्रभिला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:32 झाली आहेत. आता जाहिरातीनंतर सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सोलापूरचे पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण मनगोळी यांच्या दत्त चौकातील मनगोळी हॉस्पिटलमध्ये मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत लिव्हर तपासणी आणि हिपेटायटीस बी व सी तपासणी शिबिराचं आयोजन केलंय. नियमित किंवा अधूनमधून ड्रिंक्स घेणाऱ्या व्यक्तींच्या लिव्हरची तपासणी अर्थात फायब्रोस्कॅन लिव्हर डॅमेज टेस्ट मोफत करण्यात येईल. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. मनगोळी हॉस्पिटल, दत्त चौक, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 77 45 80 00 18.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतो, आज रात्री 10 वाजता हॅलो आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। आता काही मराठी गाण्यांचा आनंद घेऊया। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रज्ञा खांडेकर यांनी गायलेलं निर्मला देशपांडे यांचं बालगीत, संगीत मीना खडीकर यांचं।

0: प्रज्ञा खांडेकर यांनी गायलेलं निर्मला देशपांडे यांचं बालगीत आपण ऐकलं. संगीत मीना खडीकर यांनी दिलं होतं.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
3: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच

0: आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि बालमनावरील संस्कारांसाठी SPM इंग्लिश स्कूल मध्ये नर्सरी ते सातवी साठी प्रवेश सुरू. शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित CBSE बोर्डाची SPM इंग्लिश स्कूल, हरिबाई देवकरण प्रशाला परिसर, हो मैदानासमोर, सोलापूर.
2: ऐकूया हे बंधरे शमाचे या नाटकातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं पद. संगीतील आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय?
2: तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम
3: खमंग रुचकर.
1: इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही.
2: प्रत्येक

0: महत्त्वाच्या खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य।
1: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा, प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
2: मराठी गाणे आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सकाळचे 11:14 झाली आहेत। कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत। संगीत दिलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी।

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीकांत ठाकरे यांनी दिलं होतं.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: श्रोत्यो, आज 12 मे सुप्रसिद्ध संगीतकार गायक मिलिंद निंगळे यांचा वाढदिवस. मिलिंद निंगळे या नावाबरोबर मराठी संगीत रसिकांच्या मनावर तरल भावपूर्ण आवाजाची झुळूक गारवा देऊन जाते. श्रोतेहो, त्यांच्या गारवा हा सौमित्र लिखित गाण्यांच्या अल्बमनं 22 वर्षापूर्वी मराठी मनाला आल्हाद दिला आणि त्याची मोहिनी आजही कायम आहे. सौमित्र यांचं गीत आपण ऐकूया. स्वर आणि संगीत मिलिंद निंगळे.

श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी, कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. श्रोत्यो, आज या कार्यक्रमात लेखक कवी सुनील जवंजाळ यांची अश्विनी वाघमोळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आता मराठी गाण्यांच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आपण ऐकूया. सुधीर नांदोडे यांचं किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलं आहे अनिल मोहिले यांनी.

0: घोळात खोळ या चित्रपटातलं किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर नांदोडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनिल मोहिले यांनी दिलं होतं. श्रोतो, याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 11:31 झाली आहेत. आता थोड्याच वेळात हिंदी गाणी ऐकणार आहोत.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट. मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि चटक.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर माझ्याचा तयार मसाला।
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: व्हीआर पवार, साठी गल्ली, सोलापूर।
6: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
7: श्रोतेहो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला हसन कमाल यांची गझल आपण ऐकूया। आशा भोसले यांनी गायलेली, संगीत खय्याम यांचं।

0: लग्न करण्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंतर.
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: प्रवेश प्रवेश प्रवेश एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेज मधूनच ऑनलाइन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. या वर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
4: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
5: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
4: मोबाईल 93-72-707-100.
6: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
7: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार.
6: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग, सोलापूरच्या एसटी स्टँड समोरच
7: अंबिका हॉस्पिटल.
8: मोबाईल 99-217-55-55-4.
9: श्रोते, आता ऐकूया सोनू निगम यांनी गायलेलं गीत देव कोहली यांचं.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई.
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
3: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डी मार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
4: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या. श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 16 आणि 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच, यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे. शिवाय नामवंत शैक्षणिक संस्थांचे स्टॉल असणार आहेत. यामधूनही करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल. संपर्क 92703 50 701 किंवा 94230 680 31. या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया.
5: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
6: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315 156.
7: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट मध्येच.
8: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
7: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडनेम. संपर्क 87 4003 4008.
9: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
10: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
9: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
10: हे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
11: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.

0: हेमा सरदेसाई यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
1: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप गुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप गुरटे यांचं
2: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
1: मोबाईल: 7083069496.
2: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
1: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफील्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायुदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून

0: तात्काळ मुक्ती मिळवा.
1: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
0: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
1: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन. विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
1: अहो, पण कुठं?
0: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना.
1: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती, सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज,
0: नाही मुदतीची बाधा,
1: नाही TDS ची चिंता,
0: नाही नूतनीकरणाची गाथा.
1: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
0: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 940-51-202-74.
0: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
3: श्रोतेहो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. धूम 3 या चित्रपटातलं सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांनी गायलं.

धूम थ्री या चित्रपटातलं सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दुपारचे 12 वाजतात. 12 ते 1 यावेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. सुरुवातीला वनिता मंडळ मुंबई.

0: मटण नऊ श्रोते हो, आज मंगळवार. तुम्ही सगळेजण अगदी आपुलकीनं वाट बघत असाल की सुखदा, रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात बोला. म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकिया घरात.
1: अरे वा सुखदा, काय ग आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस.
2: छान छान साडी म्हणजे फक्त साडीच छान का? मी छान नाहीये का?
1: नाही ग नाही ग नाही, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं. आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
2: थँक्यू. माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
1: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस, इथेच तुझा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
2: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास होय?
1: हा म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
2: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
1: कारण तू कधीच चांगलं म्हणत नाहीस. बरं, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय हा. पण सुखदा थांब एक मिनिट, ही साडी काय ग, ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? कुठे घेतलीस, म्हणजे सेल बिल मध्ये?
2: अरे हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी.
1: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही पर्वाच नाही वगैरे.
2: तुला काही माहीत नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीये.
1: कोणाची आहे? कोणाची?
2: तर ती माझ्या आईची आहे.
1: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
2: एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
1: मग
2: माझ्या आईची साडी आहे.
1: यु मीन माहेरची साडी?
2: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
1: हो, ते दिसतंच आहे चेहऱ्यावरून.

0: पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर
1: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं.
0: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
1: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं.
0: हो हो हो, हे मात्र खरंय. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
1: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.
0: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण. फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे.
1: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
0: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेसमध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
1: हा, तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
0: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
1: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
0: एलिगंट. एलिगंट,
1: हा. एलिगंट, मोहक आणि अभिरुचीपूर्ण.
0: क्या बात है.
1: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
0: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि मग
1: ऑफिसमधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना.
0: आणि मग तिला रागच येत असेल.
1: इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी.
0: का?
1: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून देते.
0: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचंय ना तुला.
1: रोहित, तुला गंमत सांगते. अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून असतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
0: हो हो, मला वाटलं नेसली साडी झालं काम, पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहित नव्हतं बुवा.
1: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना. या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
0: बरं बरं, आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं. म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते? नाही, मग अशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
1: बात वगैरे काही नाही, मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना, म्हणून तुला दाखवता आली नाही. आणली तशी लगेच तिला देऊन आली.
0: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन.
1: इंटरनॅशनल.
0: मे महिन्यात असतो ना का
1: हा
0: दिवस?
1: हा, मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती, आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
0: तिकडचा.
1: हा, परदेशात ना आलेलं फॅड आहे.
0: पण आई रे, हे बघ काय म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही, झालं तर मग.
1: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर, फक्त आपल्या देशातला नाही म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
0: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोस ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
1: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साधं. आणखी एक, तू की नाही खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं. तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
0: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना, हे फॉल बिल लावणं वगैरे?
1: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम. तासा भरात लावते ती फॉल आणि तो सुद्धा परफेक्ट, मस्त, नीट नेटका.
0: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडम जी.
1: असे नाही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो, म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
1: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
0: मज्जा करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थकारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी
1: हे हेतू आहे तसं. पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते, इतकं.

0: आणि कोणाला थँक्यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस, बरोबर की नाही?
1: अगदी बरोबर.
0: आणि तुझा आवडता फंडा त्या त्या ऋतू प्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं,
1: हे तर नक्कीच खरंय. हा म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
0: थांबा, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा बापरे, गरम आहे. गरम असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये,
1: हा
2: कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागत.
0: अरे हे काय नवीनच ऐकतोय मी, मग काय म्हणणार आहेस तू? वा काय मस्त चिरडे म्हणून वगैरे.
2: दादा तू ना, पण दादा एक मिनिट हा, तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की राणी ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे?
1: शर्वरी का ग, काही बोलतेस का तू?
2: बर मग काय म्हणू. हा, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. हे सुखदा, मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टवका दिसेस. टवका?
1: अगं ए, तुझ्या जिभेला काही हाड? हा गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू?
0: शर्वरी थँक्यू. मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं, म्हणजे टवका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता.
1: बास बास हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टवका बिवका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही, पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
1: थँक्यू. तू पण येऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
0: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताज गारेगार लिंबू सरबत.
2: वा वा वा दादा, असावा तर असा. बरं का, मी की नाही एक निरोप सांगायला आली आहे, म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
0: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
2: सुखदा याला ना गप्पा बसायला सांग, नाहीतर.
1: शर्वरी हे बघ तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा कसला निरोप आणि कुणाला द्यायचा आहे?
2: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
0: वा वा वा क्या बात, म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
2: हो तर, तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
0: काय काय काय?
1: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
2: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं?
0: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे वगैरे.
1: बास हा रोहित, उगाच आपलं काहीतरी. आज सकाळीच तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
0: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
1: अरे केव्हाही आपला उल्लेख लेक जावई असाच होतो की नाही, जोड शब्द.
0: अगदीच अगदीच, आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येत.
1: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
0: नक्कीच नक्कीच, पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
1: नाही रे, मला माहितीये माझ्या आई बाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावळी असतोस.
0: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
1: हो बरोबर,
0: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
1: अरे
0: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
1: होते खरे थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटतं. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
0: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम. झकास. आणि म्हणूनच सुखदा, म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तुम्हाला आवडतं.
1: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता.
0: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे, म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
2: हो सांगते. मी काय म्हणते सुखदा, तूच सांग ना.
0: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत?
1: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या 3 कुटुंबांची मिळून एक झक्कास ट्रीपच ठरवून टाकली.

0: आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
1: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
0: थेट सोमनाथला जातोय आपण, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
1: शपथ, बियॉन्ड इमॅजिनेशन. कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग, सगळ्यांना जमणार आहे का?
2: जमावच लागेल, म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच, वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
0: मोहितने तिथेच आसपास साईट व्हिजिट ऍडजस्ट करून घेतलीये. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
1: व्हॉट अबाउट मी? मी काही रिकाम तिकडे आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर? तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
2: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
1: ते यासाठी होत तर? अगं पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
2: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
0: हो, तुझ्यासाठी कॅज्युअल होत, पण त्यातून आमचा गुप्त हेर बातम्या खणून काढत होता.
1: तुम्ही बायका ना खरंच, म्हणजे अशा शातीर असता कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
0: दादा, तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस. मोहित तर उडालाच, आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
1: कोण?
0: आपल्या साटोबाई मुक्ताई.
2: अगं, बाप लेकीचं नातं असंच असतं. मुली आपली सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
1: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याचं काय?
0: ए दादा, काही बोलू नकोस. अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
1: सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
2: कौतुक अरे.
1: बरं, ते जाऊ द्या. आपण ट्रीपला जातोय, त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
0: हा सांगते सांगते ना. पण सुखदा, त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली?
1: म्हणजे हिला हेच मुळात माहित नाहीये, सांगून टाक.
2: प्रकरण वगैरे काही नाही ग. वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या दोन पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
1: म्हणजे आपले ऋषी मुनी किती ग्रेट होते बघितलंस ना. पुढे काय झालं?
2: हा, तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली. तोच हा अधिक मास.
0: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
1: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावई देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
2: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी, ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
0: भाई ग, त्या दोन सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
2: का?
0: कारण अग, ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
1: अरे हे हे हे हे मात्र टू मच आहे. याला काय अर्थ
2: आहे? राहू दे रे, त्यांचा आनंद त्यात आहे असं म्हणायचं. मग अधून मधून करू द्यावं त्यांना. बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
0: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या होला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना?
2: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
0: येस.
1: सुखदा सुखदा, अगं अगं नको ना एवढं इमोशनल बोलूस. अगं आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील का ग आपल्या?
0: अरे बापरे, आता कोण इमोशनल होतंय? हा.
2: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
1: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
0: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
1: अजिबात नाही. कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावरती फिलॉसॉफी फेकतेस.
2: थांबा दोघही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे? कुणीतरी एकाने गप्पा बसा.
1: गप्पा बसायला सांग.
2: अगदी देवासारखं बसा, शांत.
0: नाही अजिबात.
1: नाही नाही, तू तू ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
0: मी नाही भांडखोर, या दुष्ट माणसाला सांग तू.
1: अरे
0: अरे नाही, थांबा.

मंडळी आताच आपण ऐकत होतात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

नमस्कार श्रोतेहो, आपलं आरोग्य दर्पणमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटल

0: वेळची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत असतात. आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटरमधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच क्षेत्र निवडावं असं वाटलं?
1: खरं तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खरं तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा म्हणजे काय असतं किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होतं. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंग कडे आलो. पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार, काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहीत नव्हतं, पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता.
0: बर,
1: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं. पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं, पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंग कडे आलो.
0: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
1: 90 मध्ये आम्ही आलो खरं तर इथे

0: इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, ह्या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं. आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचंय. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील. पण आता होणार नाहीये, की आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय, याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
1: इथे जबाबदारी एक वाढली
0: आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय, तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय, ही जाणीव तेव्हा झाली.
1: अरे वा, जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झालात तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का आज?
0: हो आठवतो, तेव्हा पहिला दिवस आठवतो. तेव्हा असं होतं की आपल्या युनिफॉर्म चेंज झाले, विद्यार्थी दशेचे युनिफॉर्म वेगळे होते, आता एक बॅच मिळाला, त्या बॅचचं एक अट्रॅक्शन होतं की हा आज आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो, किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली, त्यामुळे ते काय म्हणता येईल की आपण काहीतरी पुढे पाऊल

0: आपल्याला पार पाडायचं आहे ह्याची जाणीव नक्कीच झाली.
1: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले? म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चाललंय, म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय. हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे, तर काय सांगाल?
0: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात. की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात. की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली, किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली, मॅन्युअल बीपी अपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
1: बघू
0: शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता. या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या, रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या, त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता, आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत, किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंगमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या. किंवा ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की एनएबीएच आणि जेआयसी सारखी हे आली, मानांकनं मिळायची आहेत, हॉस्पिटलला मिळाली पाहिजे, त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्समध्ये बदल झाले, त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते म्हणजे वाढते आजार, जे मानसिक आजार वाढले, वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात, जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले. म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हेही झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ह्या
1: सगळ्या गोष्टींमुळे
0: असं की बैठे जॉब झाले लोकांचे, किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलल्या, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं, जितके मेडिसिन आणि हे, त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या. म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
1: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
0: ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशनकडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा

तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट, सतर्क असायला पाहिजे, कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामुग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अॅनेस्थेशियाची वेळ वाढू शकते. म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे. तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्याचा काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे. त्या सर्जरीबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय, एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे

0: इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्या टाकून तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे. त्या सर्जरी बद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय, एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर बरोबर.
0: की म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता, की असिस्ट करणं, त्याबद्दलची माहिती असणं, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही, सॅम्पल्स बरोबर गेले की नाही, ही तितकीच जबाबदारी, कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते.
1: बरोबर.
0: की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाही सर, तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे आयसीयू वॉर्ड.
0: हो, आयसीयूमध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा आयसीयू मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत, त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे आहेत की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत, कोणाला काय डॉक्टर्स आहेत पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात, तर मग इन्फ्युजन पंप कोणाचा संपलाय का, कुठला अलाराम वाजतोय, म्हणजे आयसीयूमध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुरसतही मिळत नाही. आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयूमध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही चालणार.
1: जीवाशी खेळ,
0: जीवाशी प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो, तर ते
1: अगदी खरंय तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचा तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल काय सांगाल? इथे खूप प्रमाणात असतात कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी, कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबरच सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारी नातेवाईकांची संख्याही जास्त असते. मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं. येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कोणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही
1: व्यवस्थित,
0: त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला या गोष्टी होतील, तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात ते जर तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं, त्या किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्डमध्ये काम करणं सोपं जातं आणि नाही तर ते मॅनेज करणं
1: कठीण
0: होऊन बसतं.
1: अगदी खरंय. ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशन्स लेवल खूप हायेस्ट लेवलला खरंतर
0: पेशन्स हा महत्वाचा मुद्दा आहे सगळ्याच ठिकाणी, कारण जनरल वॉर्डमध्ये तो जास्त जाणवतो. कारण आयसीयूमध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं, जनरल वॉर्डमध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला,
1: अगदी प्रेमानं त्यांना हाताळावं
0: लागतं त्यांचं, कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या, पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात.
1: बरोबर.
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं. नाही तर
1: आणि ही नॅक आय थिंक
0: अनुभवातूनच ती मिळते, त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण

0: तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं काही सांगणार नाहीये, पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर आहे.

मंडळी आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते.

0: आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्यावर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. ह्यावर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
0: हो बर. आणि खर तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
1: हो.
0: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
1: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफ मध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोक किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्याबरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं त्यावेळेची परिस्थिती, तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही, मग ज्या आतमध्ये आहेत डबल ड्युट्या करतायत त्यांच्याबरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफमध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाहीये तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचं आहे आणि ते केलं पण जातं. की खरं तर ते असं एक स्टुडंट लाईफमध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो, म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात, किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली, एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युअल्टीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
0: बरं. आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
1: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये, आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंटमधले बहुतेक पेशंट एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले, ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात, त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी, डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात, त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होतो, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधनं असतात, ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे, अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते, पेशंटची त्यांचे भाषिक अडथळे, कुठल्याही याच्यातून लोक आलेली असतात भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा, आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात. त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युअल्टीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात आणि त्या त्याच दृष्टीने हँडल

0: दिल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे. आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते.
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं, किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचारांनी ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत, किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचे ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात. नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंटकडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं. किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट 4 दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं ते खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय. हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि ते तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं
0: आहे. त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारले हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्यावेळेला ही ड्युटी आहे, ह्यावेळेला ही, तर आम्हाला ह्यावेळेला आम्ही घरात नसणार तर ह्यावेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत. किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायची आहे ही एक मानसिकता तयार झालेली असते त्यामुळे ते आपण म्हणजे ते सहजपणे होऊन जातं.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुवमेंट आहे जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्त आहे पण हे सगळं बाजूला सारून घ्या, तिथे 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे. त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय, कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा हे सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे.
1: खरं
0: हे जेव्हा घरातली लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून घेणं
0: हो त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणार आहेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे विरारवरून. मग 15 दिवसाच्या ती 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर.
0: त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटीमध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो तोपर्यंत मुलांना सांभाळणं याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड्स तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात. आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
0: मागे वळून बघताना म्हटलं तर

0: वाटतंय की हो आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट हे सुशिक्षित आहेत त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात. त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात. ते संभ्रमात असतात की गुगलवर विश्वास ठेवायचा की देतात ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा असं संभ्रम. तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो जरी म्हणजे ती ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असतं की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
1: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला.
0: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणार नाही त्या बेबी सिटिंग मध्ये पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं चांगलं शिक्षण देऊ शकलो ते आज त्यांच्या पायावर स्वतःचे उभे आहेत हे हाही एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह केलं की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
1: अगदी खरं आहे. आणि
0: म्हणजे ते एक मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
1: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: एक बोलायचं होतं भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात की जेणेकरून सर्व लोकांना सर्व प्रकारच्या आजारांना सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
1: निश्चितच निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

मटर श्रोते आत्ताचा पण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून दुपारचा
1: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने त्यासोबतच आईचं स्वप्न लेकीची हौ

0: आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द। पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार। सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत। आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव। देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत। फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे। नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती। सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती। ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली। गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत। पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे। एसपी वेलुमणी आणि सीव्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत। दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं। वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं। द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे। पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे। याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते। राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती। या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे। मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्धा

0: भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्सन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 मध्ये त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3र्या शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्जचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा शर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई 1:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. शेतकऱ्यांना

0: संस्थांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वगणना करून घेण्याचं आवाहन. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनानं सुरू केला प्रकाशवाटा हा उपक्रम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
1: धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खतांची विक्री करताना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ शोभा बच्चाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप आदी उपस्थित होते. रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बनावट बी बियाणे खते कीटकनाशक निविष्ठाधारकांवर वेळोवेळी कारवाई करावी. खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता बाळगावी. 15 जून पर्यंत जिल्ह्यातील 100% अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आदी सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत मिळू न शकलेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा कक्षाची स्थापना करून सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील 252 रुग्णांना सुमारे 2,19,65,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. केंद्र शासनातर्फे 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यात पहिल्या टप्प्यात स्वगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून 15 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांची स्वगणना सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वगणनेचा ऑनलाईन अर्ज भरून दिला. या स्वगणना प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल किंवा संगणकावर स्वगणना करून घ्यावी, त्याचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हा स्वगणनेत राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिल्या आहेत. प्रकाशवाटा या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पथदर्शी पाऊल उचलले आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांच्या संकल्पनेतून प्रकाशवाटा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि तयारी करून देण्यात येणार आहे. यासोबतच 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोठली, नंदुरबार, नवापूर येथील ढोंग सांगळी यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते प्रशासन, पोलीस, बँकिंग आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या उन्हाचा प्रकोप पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील 62 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्रे सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील मुख्यालयीच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असल्यासच नागरिकांनी दुपारच्या सत्रात घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयात देखील सुसज्ज असा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
0: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

کون ہیں؟ آپ میں سے ادھکانش ساتھیوں کی لسٹ میں یہ گانا

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
2: बहरहाल आज के लिए बस इतना ही, और मैं मिलूंगी आपसे कुछ देर के बाद. बहरहाल आप बने रहिए विविध भारती के साथ, सुनते रहिए विविध भारती, देश की सुरीली धड़कन.

0: सराई ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी

सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री निर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी अॅप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध अॅप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं टीव्हीकेचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. टीव्हीके सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे.
दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्स, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्स आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35,000 ते 36,000 टनांवरून 54,000 टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या सीसीआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये व्हीएस पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: सराई ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने त्यासोबतच आईचं स्वप्न लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं
1: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
0: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर
2: कार्यक्रम का समय हो चला है पूरा और बस इतना ही समय है कि सखियों से ले लें हम इजाजत
3: आप सभी को दीपा माहेश्वरी और
2: चंचल वर्मा का
3: नमस्कार कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक
4: सखी सहेली

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी सोलापूर. आतापर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेतला. आमच्या प्रसारण कक्षातल्या घड्याळात सायंकाळचे 5 वाजले आहेत. श्रोते हो, शुभ संध्या.

आजच्या सायंकालीन प्रसारणात मी आपली रेडिओ सखी शाहजोया सुभेदार आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतीये.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आता केवळ रेडिओ पुरता मर्यादित राहिलेलं नाहीये. आकाशवाणी आता सोशल मीडियावरही श्रोत्यांपर्यंत पोहोचतय. तुमच्या पसंतीच्या, मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद आता तुम्ही कधीही आणि जगाच्या पाठीवर कुठेही घेऊ शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला सर्च करायचं आहे आकाशवाणी सोलापूर आणि आम्हाला फॉलो करायचंय फेसबुक पेजवर आणि इन्स्टाग्रामवर. यासोबतच युट्यूबवर उपलब्ध आमचे सर्व कार्यक्रम ऐकण्यासाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आकाशवाणी ऑन सोशल मीडियाच्या या नव्या प्रवासाचा अनुभव घ्यायला सुद्धा विसरू नका. आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ.

0: अरिजित सिंग यांनी गायलेलं मिथुन यांचं गाणं आपण ऐकलं.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाक

0: हूँ मैं,
1: गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं, प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
0: गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं।
2: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला।
3: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा।
4: जो आई रात
5: सईद कादरी यांचं गाणं आपण ऐकताय। संगीत आहे मिथुन यांचं, गायले अरिजित सिंग आणि सुनिधी चौहान यांनी। चित्रपट शिवाय।

0: श्रोतेहो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून.
1: हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून शाहजोयासोबत. 5:18 झाली आहेत. आता ऐकूया राज रिबूट या चित्रपटातलं गाणं. गायले अरिजित सिंग यांनी. शब्द आहेत कौसर मुनीर यांचे, तर संगीत आहे जीत गांगुली यांचं.

जीत गांगुली यांच्या संगीत नियोजनात कौसर मुनीर यांचं गाणं आपण ऐकलं. गायलं होतं अरिजित सिंग यांनी, तर चित्रपट होता राज रिबूट.

0: श्रोतेहो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15 आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
1: श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं. गायले अरमान मलिक आणि पलक मुच्छल यांनी. शब्द आहेत मनोज यादव यांचे तर संगीत आहे अमाल मलिक यांचं. चित्रपट सनम रे.

अरमान मलिक आणि पलक मुच्छल यांच्या युगलस्वरात मनोज यादव यांचं गाणं आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं अमाल मलिक यांचं, तर चित्रपट होता सनम रे। श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत। आज यामध्ये नवीन चित्रपटातल्या ट्रेंडिंग गाण्यांचा आनंद आपण घेतला। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रोते हो, सायंकाळचे 5:30 होत आहेत। आता युववाणी हा आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

मंडळी, आजचं जग वेगानं धावतंय. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळते. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवून न देता स्वतःचं अस्तित्व जपत, मन जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे? आणि म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बिईंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाहीये, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं.

पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झाली आहे. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंग मध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची, आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झाली आहे. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट्स मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज

पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट्स मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कुणाचं परदेशातलं शिक्षण दिसतं, कुणाचा स्टार्टअप दिसतो, कुणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं, आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टर शिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं. आज मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्याची भीती, या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात, त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणंही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम करणं यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणंही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही, काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमताही आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्मिती, तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे, पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो, पण ऐकून घेणं विसरून जातो. वेगवान जगात संवेदनशील राहणं ही सुद्धा एक कला आहे.

मित्रांनो, आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. झोप अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं, परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं, कारण अपयश हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन

लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याचवेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही त्याहून महत्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधतायत. कुणी प्रवासातून स्वतःला शोधतं तर कुणी संगीतामध्ये, कुणी लेखनात तर कुणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गरज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही. आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं. आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही तर समाजासाठीही विचार करते, आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी, तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं. कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही अपूर्ण असलात तरी सुंदर आहात, तुम्ही संघर्ष करत असलात तरी सक्षम आहात, तुम्ही हरवल्यासारखं वाटत असलात तरी तुमच्यात क्षमता आहे. फक्त तुमच्या स्वप्नांना वेळ द्या, तुमच्या मनाचं ऐका, स्वतःवर प्रेम करा, अपयशाला घाबरू नका. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती, घाबरलेली होती, गोंधळलेली होती. या वेगवान जगात स्वतःचा श्वास ऐकू येणं, स्वतःचा आवाज ओळखू येणं आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हाच तरुण राहण्याचा खरा मार्ग आहे. कारण तरुणपण म्हणजे फक्त सेल्फीज, ट्रेंड्स किंवा फॅशन नाहीये, तर तरुणपण म्हणजे आशा, धैर्य आणि जिद्द आहे. काळ बदलत राहील, तंत्रज्ञानही बदलेल, जगाचा वेगही वाढेल, पण मनातली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं कधी सरवत नाहीत. म्हणून धावा पण स्वतःला हरवू नका, स्वप्न पहा पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका, यश मिळवा पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य ही स्पर्धा नाहीये तर तो अनुभवांचा प्रवास आहे, आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण सध्या घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 5:58 झाली आहेत.
2: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
3: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम.
2: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही.
3: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य.
2: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
3: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
2: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
3: अधिक स्वादिष्ट.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या अधिकृत मोबाईल ऍपवरून आपण ऐकताय आकाशवाणी सोलापूर। सायंकाळचे 6 वाजले आहेत। आता आस्वाद घेऊया काही मराठी गीतांचा, तत्पूर्वी काही जाहिराती आणि निवेदनांचं प्रसारण।
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
3: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
4: हॅलो
5: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
4: पुन्हा
5: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल।
4: 10 लाख द्या वाचाल।
6: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
6: सर 2 लाख
7: काय झालं बाबा?
6: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले।
4: अरे
6: ठेवला
7: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
6: फ्रॉड?
7: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
6: तर पैसे गमवाल।
8: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा।
10: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 300

0: Kenshi.
1: श्रोतेहो, मराठी मिश्रगीतांच्या कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची भक्तिरचना. ही भक्तिरचना संगीतबद्ध केली आहे श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी.

0: आजकाल अनेक महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये वाढत चाललेल्या पीसीओडी पीसीओएस या समस्यांबद्दल तुम्हाला योग्य माहिती आहे का? अनियमित पाळी, वजन वाढ, हार्मोनल असंतुलन या सगळ्यांमागचं खरं कारण काय आहे आणि यावरच आयुर्वेद काय सांगतं? गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी ऐकायला विसरू नका आरोग्य जागर हा कार्यक्रम. आपले प्रश्न, आपल्या समस्या तज्ज्ञ डॉक्टरांना आपण विचारू शकता. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0217-265-17-41 रात्री 9:15 ते 10 वाजेपर्यंत.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
4: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
4: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
1: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
5: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांचं बालगीत. गायलंय मानस भागवत आणि वेदा नेरूरकर यांनी, ज्याला संगीत आहे दीपक पाटेकर यांचं. ऐकूया.

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
6: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 6:17 होत आहेत. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया हमाल दे धमाल या चित्रपटातलं आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गाणं, ज्याला संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

0: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: आजकाल अनेक महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये वाढत चाललेल्या पीसीओडी पीसीओएस या समस्यांबद्दल तुम्हाला योग्य माहिती आहे का? अनियमित पाळी, वजन वाढ, हार्मोनल असंतुलन या सगळ्यांमागचं खरं कारण काय आहे आणि यावरच आयुर्वेद काय सांगतं? गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी ऐकायला

0: सुनका आरोग्य जागर हा कार्यक्रम आपले प्रश्न आपल्या समस्या तज्ञ डॉक्टरांना आपण विचारू शकता। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0217-265-17-41 रात्री 9:15 वाजेपर्यंत।
1: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सायंकाळचे 6:23 झाली आहेत। आता ऐकूया कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं। चित्रपट आहे सगळीकडे बोंबा बोंब। या चित्रपटातलं हे गाणं गायलंय सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी। शब्द आहे सुधीर मोघे यांचे तर संगीत आहे अरुण पौडवाल यांचं।

0: सगळीकडे बोंबाबोंब चित्रपटातल्या या गाण्याबरोबरच मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. श्रोतेहो, थोड्याच वेळात हिंदी गाण्यांचा आस्वाद घेऊया, पण तत्पूर्वी काही जाहिराती आणि आमच्या कार्यक्रमाविषयींची निवेदनं.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
2: बोला.
1: हे केवायसी अपडेटसाठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस,
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
6: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
5: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
6: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
5: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
8: पण तू कसा ओळखलास?
7: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
9: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
10: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
11: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
10: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
11: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
12: ऐका साहित्य संपदा.
13: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
12: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
12: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
0: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

श्रोतेहो आता हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. जगजीत सिंग यांनी गायलेल्या लियाकत अली आजीम यांच्या या सुंदरशा गझलनं.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला।
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन।

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला।
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
2: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार।
3: सोनोग्राफी साठी आता स्वतंत्र विभाग,
1: सोलापूरच्या एसटी स्टँड समोरच अंबिका हॉस्पिटल।
4: मोबाईल 99217555554।
5: श्रोते हो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया प्रेम रोग या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं हे सुंदरसं गाणं, ज्याला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: लक्ष्मीकांत पायरेलाल यांच्या संगीत नियोजनात संतोष आनंद यांचं गाणं आपण ऐकलं. हे गाणं गायलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. चित्रपट होता प्रेम रोग.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
4: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
5: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या. श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच. यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे. शिवाय करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल. संपर्क 92703 50701 किंवा 94230

0: 6:31 या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडनेम. संपर्क 87400304008.
3: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
4: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
5: श्रोते हो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं खास तुमच्यासाठी. हे गाणं गायलंय मोहम्मद अय्याज यांनी, शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, तर संगीत नियोजन आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. चित्रपट नगीना

0: मोहम्मद अयाज यांनी गायलेल्या नगीना या चित्रपटातल्या गाण्याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz.
1: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
2: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
3: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल. इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
4: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
5: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
6: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
5: क्यों?
6: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
7: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
8: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
7: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अखोले काठी इथं. जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार. संपर्कासाठी मोबाईल 94218-76055.
0: श्रोते हो, सायंकाळचे 6:00 वाजून

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 चे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेले

आपल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरू या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते.

0: अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं. डॉ प्रकाश खरात यांनी संपूर्ण आयुष्य फुले आंबेडकरवादी विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरु होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5 ते 12 मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते 9 उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
4: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72-76-66-39.
3: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यताप्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं. जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार. संपर्कासाठी मोबाईल 94218-76055.

श्रोतेहो आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सात वाजून 30 मिनिटं ही वेळ आहे आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमाची, अर्थातच गावकरी मंडळ या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात सुरुवातीला बाजारभाव, त्यानंतर कृषी सल्ला आणि शेवटी मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉ पंकज मडावी यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करू. आठ वाजून 5 मिनिटांनी मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या

मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 8:15 साहित्य संपदा हा कार्यक्रम. या कार्यक्रमात लेखक आणि कवी सुनील जवंजा यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री ठीक 9 एक कलाकार अंतर्गत मराठी गाण्यांचा कार्यक्रम. यामध्ये आज ज्योत्स्ना हार्डीकर यांनी गायलेल्या काही सुंदर गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. त्यानंतर रात्री 9:15 जागतिक परिचारिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात शासकीय महिला रुग्णालयात परिचारिका असलेल्या शीतल ओहोळ आणि अधिपरिचारिका असलेल्या अर्चना काळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 9:30 ते 10 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री 10 हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम. त्यानंतर 11 हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. 7:15 होत आहेत आता वृत्तविशेष हा कार्यक्रम. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे जीडीपी याच्यापर्यंत मे 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेला आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च जीडीपीचे कारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 ट्रिलियन डॉलर पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तोच साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण जीडीपीच्या 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% जीडीपीच्या व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होती, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय. आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली.

0: विद्युतीकरण राजकीय कारणांसाठी म्हणा, 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
1: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
0: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणने बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारणतः दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस हे सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत हा 101-119% आपण जो म्हणत होतो जीडीपीच्या कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्यातल्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी भीती इकॉनॉमिस्टनच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
1: यापूर्वी 1940-1950 दशकात अमेरिकेचा जीडीपी देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता. त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
0: 1940 सुमाराला जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचाच परिणाम झाले आणि त्याला सुद्धा शस्त्र विमानं जहाजं यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर जीडीपीच्या जनतेम तो 1.7% होता की जो 1945 तो साधारण 37% गेला म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली आणि आता त्याकरता त्यांनी युद्धरोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या जीडीपी त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती कारण मायग्रंट बरेचसे तिकडे येत होते त्यामुळे घरांची मागणी वाढली वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे GI बिल म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले पण त्यामुळे काय झालं की एकंदर अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉलसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 1946-1950 जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं ते 119% होतं आणि 1955 त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे ब्रिक्स कंट्री आहे त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल त्यामुळे विकसनशील देश आपण ज्याला म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 रुपयाचा डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटतं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी

0: सुद्धा केलं होतं एक चार वर्षापूर्वी. तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुंकवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव असून ते डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोहोचलाय आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर. आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिकेची मदत करते बऱ्याचशा देशांना म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी त्यांनी सुरुवात केली आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्या तशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे तर परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसला आहे. आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलं त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली कारण माझ्या मते त्याचा टू मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्याच्या देशांचं त्याच्यामध्ये इराण सारखी युद्ध मला वाटतं बसवा कामा नेत बसत नाहीत परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी परिसरकडे युद्ध थांबवून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुळबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट करण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युवांचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपान

0: ने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्यामध्ये सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे, कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे ते राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते, फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण आताच ऐकलात.
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम गावकरी मंडळ. कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ. सोमेश्वर पाटील.

0: मंडळी नमस्कार. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 22 वैशाख शके 1948 अर्थात 12 मे 2026.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.
0: गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला जाणून घेऊया सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. अंबाडी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 रुपये, सफरचंद 15,000 रुपये, बीट 1,000 ते 1,500 रुपये, कारली 1,000 ते 3,200 रुपये, वांगी 1,000 ते 4,000 रुपये, कोबी 400 ते 1,000 रुपये, ढोबळी मिरची 1,500 ते 4,000 रुपये, गाजर 1,000 ते 4,000 रुपये, फ्लॉवर प्रति 100 नगांसाठी 400 ते 1,440 रुपये, चिकू 1,000 ते 2,200 रुपये, गवार 1,500 ते 3,500 रुपये, कोथिंबीर प्रति 100 पेंढ्यांसाठी 800 ते 2,000 रुपये, काकडी 400 ते 3,000 रुपये, सुका लसूण 5,000 ते 1,500 रुपये, चाकवत प्रति 100 पेंढ्यांसाठी 1,000 ते 1,100 रुपये, पिवळा हरभरा 4,500 ते 5,350 रुपये, हिरवी मिरची 2,000 ते 3,500 रुपये, पेरू 500 ते 1,500 रुपये, पिवळा गुळ 4,150 ते 4,652 रुपये, जांभूळ 6,000 ते 17,000 रुपये, करवंद 5,000 ते

8000 रुपये, खरबूज 500 ते 2600 रुपये, भेंडी 700 ते 3500 रुपये, लिंबू 1000 ते 10000 रुपये, हापूस आंबा 800 ते 2400 रुपये, लोकल आंबा 1500 ते 5000 रुपये, मेथी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 1500 रुपये, कांदा लाल 100 ते 1600 रुपये, पपई 500 रुपये, अननस 2000 ते 5000 रुपये, डाळिंब 700 ते 24000 रुपये, बटाटा 900 ते 1250 रुपये, राजगिरा 100 प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 रुपये, मसुरा तांदूळ 3480 ते 6895 रुपये, शिराळी दोडका 500 ते 3500 रुपये, शेपू प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 1300 रुपये, मालदांडी ज्वारी 3800 ते 4040 रुपये, पालक प्रति 100 पेंढ्यांसाठी 700 ते 1000 रुपये, तांदूळजा प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 800 रुपये, टोमॅटो 400 ते 2200 रुपये, कलिंगड 500 ते 2000 रुपये, शरबती गहू 2600 ते 4000 रुपये। तर मंडळी, हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसलेले हे भाव प्रति क्विंटलचे होते। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते। कार्यक्रमात आता ऐकूया आजचा कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, घरगुती पद्धतीनं आंबा पिकवण्यासाठी सामान्यतः ऊसाचं पाचट, भाताचं तणस, वाळलेलं गवत अशा घटकांचा वापर केला जातो. आंबा पिकवण्याची नैसर्गिक क्रिया होत असताना त्यातून कमी प्रमाणामध्ये इथिलिन वायू बाहेर पडत असतो. आंबे उघडे राहिल्यास हा वायू वातावरणामध्ये निघून जातो. हा नैसर्गिकरित्या तयार होणारा इथिलिन वायू अडवण्यासाठी ऊसाचं पाचट, भाताचं तणस, वाळलेलं गवत यामध्ये जवळजवळ आंबे ठेवले जातात. यामुळे एका फळातून बाहेर पडणारा इथिलिन वायू दुसऱ्या फळाला मिळतो. मात्र या प्रक्रियेमध्ये हाताळणी वाढत असल्यामुळे फळांना इजा होऊ शकते. तसंच गवतामुळे फळांवर धूळ बसते. यामुळे फळं सडण्याचं प्रमाणही वाढतं. हे टाळण्यासाठी फळाखाली वर्तमानपत्राचे एकावर एक असे 2 ते 3 थर द्यावेत. त्यावर 3 ते 4 थरामध्ये फळं रचावीत. असा गादीवाफा तयार केल्यानंतर बाजूनं आणि वरून सुद्धा वर्तमानपत्र पेपरनं घट्ट झाकून हवा बंद करावं. याची लांबी रुंदी ही आपल्या घरातील जागेनुसार ठेवता येते. मात्र एकापेक्षा जास्त वाफे तयार करणार असाल तर दोन्हीमधून पाहणीकरिता चालता यावं इतकी जागा ठेवली पाहिजे. येथे तयार होणारा वायू एका फळाचा दुसऱ्या फळाला मिळतो. त्यामुळे आंब्याची फळं ही 2 ते 3 दिवस लवकर पिकतात. त्यांना आकर्षक रंग येतो. यासोबतच इथेफॉन 1.5 मिलीलिटर यामध्ये बेनोमिल 1 ग्रॅम प्रतिलिटर पाणी असं द्रावण तयार करून त्यामध्ये फळं 5 मिनिटं बुडवावी. त्यानंतर व्यवस्थित कोरडी करून घ्यावीत. या पद्धतीनं फळं पिकवण्यास ठेवावी. यामुळे फळं देठाकडून सडणं, कर्पारोगामुळे फळं सडणं असा प्रकार होत नाही. या द्रावणामध्ये इथेफॉनचा समावेश असल्यामुळे फळं 1 ते 2 दिवस लवकर पिकतात आणि फळांना आकर्षक रंगही येतो. याबरोबरच आंबा पिकवण्याची आणखी एक घरगुती पद्धत आहे. जमिनीवर रचून आंबा फळं पिकवण्याची पद्धत ही आपण सामान्यतः वापरतो, तरी त्याऐवजी प्लास्टिक क्रेटचाही वापर करता येतो. क्रेटमध्ये खालून आणि बाजूनं पेपरचे थर ठेवून ही फळं ठेवावी. नंतर वरून पेपर घालावे. यामध्ये फक्त फळं लवकर पिकण्यासाठी प्रत्येक क्रेटमध्ये 4 ते 5 पिकलेली केळी किंवा पिकलेले आंबे ठेवावेत. या फळांमधून निघणारा इथिलिन वायू अन्य फळांना चांगल्या प्रकारे पिकवण्यास मदत करत असतो. मात्र पिकवण्यासाठी ठेवलेली केळी किंवा आंबा ही फळं 2 ते 3 दिवसात काढून घ्यावी. अशा पद्धतीनं आंबे पिकवण्याची स्वस्त आणि सुरक्षित पद्धत आपण वापरली तर आपण घरच्या घरी आंबे पिकवू शकतो. सोबतच लवकर आंबे पिकून बाजारामध्ये आपल्याला चांगला भाव देखील मिळवता येतो.

0: कृषी सल्ला आपण ऐकला. वाचक स्वर होता जयपाल खेडकर यांचा. मंडळी आता ऐकूया मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉ पंकज मडावी यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं याबाबतची सविस्तर अशी माहिती देण्याकरिता आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील पीक संरक्षण विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ पंकज मडावी उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम डॉ पंकजजी, आपलं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओत स्वागत. नमस्कार.
2: थँक्यू सर.
1: तर आज आपण जो विषय घेतलाय की मका पिकावर जी अमेरिकन लष्करी अळी येते याच्या व्यवस्थापनाबाबत

0: की मका पिकावर जी अमेरिकन लष्करी आळी येते याच्या व्यवस्थापनाबाबत सुरुवातीला माझा प्रश्न आपल्याला असा असेल की या आळीला अमेरिकन लष्करी आळी असंच का म्हटलं जातं?
1: चांगला प्रश्न आहे सर. शेतकरी बंधूंनो, ही जी अळी आहे याला अमेरिकन लष्करी अळी का बरं म्हणतात? कारण की याचं मुख्य जे मूळ स्थान आहे हे अमेरिका खंडातलं आहे.
0: बर,
1: त्यामुळे ही जी अळीचं नाव आहे अमेरिकन लष्करी असे समजतात. त्याचबरोबर जे जर शास्त्रीय नाव जर आहे या अळीचे, इंग्रजीमध्ये आपण फाल आर्मी म्हणतो, त्यालाच शास्त्रीय नावाचा जर विचार केला तर स्पोरोप्टेरा फ्रुजीफेरडा असे नाव या अळीचे आहे.
0: मग आपला भारत असेल किंवा महाराष्ट्रामध्ये या किडीची सर्वप्रथम नोंद कधी आणि कुठे झाली?
1: भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये कर्नाटक व तामिळनाडू या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 2018 सुमारास या भारतामध्ये याची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर जर आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण सोलापूरमध्ये आहेत. सोलापूरमध्ये आपलं माळशिरसमध्ये तांदुळवाडी या ठिकाणी कृषी विभागामार्फत या अळीचे सर्वप्रथम नोंद हे महाराष्ट्रामध्ये झालेली आहे.
0: बरं, त्यानंतर पुन्हा मग आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ही आळी आढळून आली का, आणि आली असेल तर कुठे?
1: हो, त्यानंतर ती आंध्र प्रदेश मध्ये, त्याचबरोबर कर्नाटक असे वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा आढळली. आणि आपला जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर यामध्ये सांगली झालं, पुणे झालं, नांदेड झालं, हिंगोली झालं, बुलढाणा या महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा ही अळी आपल्याला वेगवेगळ्या पिकावर आढळली आहे.
0: बर, आता कुठल्याही किडीचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर तिचा जीवनक्रम आपल्याला माहीत असावा लागतो. मग आता लष्करी आळीचा जर विचार केला तर या लष्करी आळीचा जीवनक्रम कसा आहे, आणि शेतकरी बांधवांनी ही आळी जर आपल्या शेतामध्ये आढळली तर ती नेमकी ओळखायची कशी, याबाबत काय सांगाल?
1: ही जी अळी आहे याच्या चार अवस्था आहेत.
0: बर,
1: अंडी, अळी, कोष आणि पतंग या ज्या चार अवस्था आहेत. पहिली अवस्था आहे अंडी अवस्था. जी अंडी अवस्था आहे अर्धे गोलाकार असून आपल्या समूहाने 100-200 अंडी घालते.
0: बरोबर,
1: एक मादी याची 1 मादी 1500 ते 2000 अंडी घालते. अत्यंत हानिकारक अशी कीड आहे. दुसरं म्हणजे अळी अवस्था आहे. ती एकूण 6 अवस्थेमधून हे जाते. वेगवेगळ्या प्रत्येक अवस्थेमध्ये याचं जे रंग आहे ते रंग चेंज होत जाते. जे कोश अवस्था आहे 8 ते 30 दिवसाची असते आणि पतंग तो 10 ते 12 दिवसाचा असतो. अशा प्रकारे हे जीवनक्रम अंडी, अळी, कोश आणि पतंग अशा स्वरूपात हे असतं. आता या उन्हाळ्याचा जर विचार केला, उन्हाळ्यामध्ये 30 दिवसात या अळीची एक पिढी पूर्ण होते.
0: बरोबर,
1: आणि हिवाळ्याचा जर हा कालावधी जर बघितला तर 2 महिन्यापर्यंत आपल्याला हा कालावधी आपल्याला आढळून येतो. जर एका वर्षाचा जर विचार केला तुम्ही, एका वर्षात जर अखंड जर खाद्य मिळालं, 3 ते 4 पिढ्या ही अळी विविध वनस्पतीवर पूर्ण करते. कारण की ही एक बहुभक्षी अशी कीड आहे. आता बहुभक्षी म्हणजे काय, की एका पिकावर न जगता हे वेगवेगळ्या पिकावर आपलं साम्राज्य पसरवते आणि त्या पिकाचं नायनाट करण्याचं काम ही अळी करते.
0: बर, आता तुम्ही मगाशी ज्याप्रमाणे म्हणालात की कोणत्या खाद्यावरती जगते हे देखील महत्वाचं आहे.
1: येस,
0: मग आता कुठले वनस्पती या लष्करी अळीचं खाद्य आहेत?
1: चांगला प्रश्न आहे. तर आता सांगितलं की मी हे बहुभक्षीय कीड आहे. ही एका पिकावर जगत नाही किंवा वेगवेगळ्या पिकावर हे जगते, त्या म्हणून त्याला बहुभक्षीय कीड असे म्हणतो. ही 80 जास्त पिकावर आपली उपयोगिता करते. परंतु जर विचार केला तर तृणधान्य जे पिके आहेत ते जे तृणधान्य पिके आहेत ते सर्वात जास्त आवडते खाद्य या किडीचे मानले जाते. यामध्ये मका तर झालंच, त्याचबरोबर ज्वारी आहे, हराडी आहे, गवतपर्णीय तणे आहेत.
0: बर,
1: असे वेगवेगळ्या पिकामध्ये हे आपलं कीड आपल्याला खाद्य म्हणून ती आपली उपजीविका करत असते.
0: आता प्रत्येक कीड ही जेव्हा आपल्या पिकाला नुकसान करते तर ती वेगवेगळ्या पद्धतीनं करते, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये करते. तर आता ही जी अमेरिकन लष्करी आळी आहे ही आळी नेमकी नुकसान कशी करते?
1: आता हे नुकसानीचं जर तुम्ही पाठ बघितलं तर नुकसान, आता मी सांगितलं की अंडी, अळी, कोश आणि पतंग अशा 4 अवस्था आहेत. सगळ्यात हानिकारक अवस्था म्हणजे अळी अवस्था. नुकत्याच 2 ते 3 दिवसांना नुकत्याच आपल्या अंड्यातून बाहेर आली जी अळी आहे ती काय करते, अंड्यातून बाहेर आल्यानंतर ही पानांचा हिरवा पापुद्रा खाते.
0: बर,
1: त्यामुळे काय होते, पानाला पांढरे चट्टे पडतात आणि ह्या ज्या अळ्या आहेत पाने खाऊन पिकाचे नुकसान करतात. जे दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेमधील अळ्या आहेत ते पानाला छिद्रे करतात, पानाच्या कडा खातात. अशा प्रकारे पूर्ण पिकाचं हे नुकसान ही अळी ही करत असते.
0: अच्छा, आता या अळीचं जर एकात्मिक व्यवस्थापनच आपल्याला करायचं झालं तर ते कसं केलं पाहिजे?
1: एकात्मिक व्यवस्थापनामध्ये आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय झाले, त्याचबरोबर काही यांत्रिकी पद्धती झाल्या, काही जैविक पद्धती झाल्या.
0: हो ना,
1: अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनातून आपल्याला हे व्यवस्थापन या अळीचे करायचे आहेत. कारण की अत्यंत बहुभक्षीय कीड आणि अत्यंत हानिकारक ही कीड मानली जाते. आता सगळ्यात आधीचं म्हणजे कीडग्रस्त पिकाची शेतामध्ये खोल नांगरणी करणे, जेणेकरून जे काही कोष

0: असतील त्याचे जे बाहेर पडून मरून जातील, त्यामुळे खोल नांगरट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर पिकावरील जे काही अंडी समूह आहे गोळा करून नष्ट करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पिकांचे नियमित संरक्षण करायचे. आता पिकाचं जर आपण लागवड केली त्यानंतर यांत्रिकी पद्धतीचा जर विचार केला यामध्ये आपल्याला कामगंध सापडे त्याला आपण फेरोमॅन ट्रॅप्स म्हणतो. त्यामध्ये लूर्स वेगवेगळे येतात. लूर्स मध्ये आपला स्पोडोल्यूर आहे. हे स्पोडोल्यूर त्यामध्ये इन्स्टॉल करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही संरक्षण या कामगंध सापड्यातून करू शकता. अच्छा कशा प्रकारे करायचं, कारण की याचं काय आहे, आपला जर या कामगंध सापड्याचा जर विचार केला या एकरी 5 ते 6 कामगंध सापडे आपल्या पिकामध्ये लावायचे आहेत. त्यामुळे काय होईल, जे काही पतंग आहेत आपला जे तिथं काय होतं लुलूर मध्ये स्पोडोल्यूर मध्ये मादीचा वास असतो, त्यामुळे जे नर पतंग त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ते त्यांचा जे जीवनक्रम ते नाहीसं होते. आता अंडी अळी कोश आणि पतंग असं जीवनक्रम सांगितलं ते नाश, त्याचं जीवनक्रमाचं नाश होते. त्यामुळे हे सर्वेक्षणसाठी आपल्याला कामगंध सापडे लावणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही पक्षी थांबे आहेत ते सुद्धा लावणे गरजेचे आहे, कारण की पक्षी थांबे काय करतात, काही आपले पक्षी वगैरे धरून ते अळ्या खाण्याचं काम हे करतात. नैसर्गिकरित्या आपल्याला याचं व्यवस्थापन करता येईल. त्याचबरोबर जर विचार केला जैविक मध्ये टेलोनोमस रेमस या परोपजीवी जे कीटक आहेत त्याचे एकरी 50,000 अंडी याप्रमाणे शेतात प्रसारण करणे गरजेचे आहे. त्यानंतर 5 ते 7 दिवसापर्यंत हे काळजी घ्यायची की रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची नाही, कारण की काय आहे हे एक आपलं परोपजीवी कीटक आहेत. त्यामुळे काय होईल, रासायनिक कीटकनाशक जर फवारणी केली तर आपल्याला त्याचं बंदोबस्त करण्यास अडथळा निर्माण होईल. त्यामुळे ते जर इन्स्टॉल केलं तर आपण ही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी आपल्याला टाळली पाहिजे. आता हे काय मी प्रतिबंधात्मक उपाय सांगितले, जैविक उपाय सांगितले आणि रासायनिक उपाय सांगितले. यामध्ये प्रतिबंधात्मक उपायामध्ये जर विचार केला तर आपल्याला निंबुडी अर्क 5% किंवा अदाटेरेक्टिन 1500 PPM अशा प्रकारे तुम्हाला फवारणी करता येईल प्रतिबंधात्मक उपायामध्ये. आता निंबोडी अर्क आणि अझडेक्टिनच का सांगितलं मी, कारण की या निंबोडी अर्क आणि अझडेक्टिन मध्ये काही रासायनिक घटक आहेत, निंबिन झालं निंबोडीन झालं, जे की हे किडीच्या ज्या अवस्था आहेत आणि त्याला मारण्याचं काम किंवा त्याला अंडी उभारण्याचं काम हे कमी प्रमाणात करतात. त्यामुळे हे प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत आवश्यक आहे.
1: बरं, मग ज्या पद्धतीनं आपण सांगितलं की आता रासायनिक फवारणी करत असताना योग्य वेळी केली पाहिजे आणि योग्य पद्धतीनं केली पाहिजे, मग आता या अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल किंवा झालेला प्रादुर्भाव हा आटोक्यात आणायचा असेल तर रासायनिक फवारणी कधी आणि कशा पद्धतीनं केली पाहिजे?
0: तर आताच मी सांगितले की सर्वेक्षण करणे गरजेचे आहे, कामगंध सापडे लावणे गरजेचे आहेत. कामगंध सापड्याद्वारे आपल्याला या रासायनिक कीटकनाशकाची फवारणी कधी करायची ते आपल्याला कळते. आता अळीची दुसरी व तिसरी अवस्थेमध्ये 10%पेक्षा जास्त पिकाचे जर नुकसान जर झाले तर आपल्याला समजायचं की त्या अळीने आपले जे नुकसान पातळी आहे ते ओलांडलेली आहे आणि आपल्याला रासायनिक कीटकनाशकाकडे वळायचं आहे. 5% जर असेल तर आपल्याला निंबोळी अर्काची फवारणी किंवा अझडेक्टिनची फवारणी करायची आहे. आणि 10%पेक्षा जास्त असेल तर आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने रिकमेंडेशन केलेले यामध्ये नवीन 2 कीटकनाशक रिकमेंडेशन केले आहेत. यामध्ये ब्रोफ्लॅनिलाइड आहे 20%, SC 2.5 mL आणि आयसोक्लोसॅरम 18.1% SC 6 mL याची तुम्हाला 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे. त्याचबरोबर काही जुने स्पिनोडोरम सुद्धा आहे 11.7% SC 5 mL याची सुद्धा 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जे तिसरी जी फवारणी आहे जैविकचा जर विचार केला, जैविक फवारणीमध्ये तुम्ही मेट्रायझियम एनिसोप्ली किंवा नोमुरिया रिलाय याची या जैविक कीटकनाशकाची 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामधून मिसळून संध्याकाळच्या वेळेस तुम्ही फवारणी करू शकता.
1: म्हणजे एकंदर असं म्हणता येईल आपल्याला की जी काही रासायनिक फवारणी आहे ती योग्य वेळी आणि योग्य रसायनाची करणं हे देखील महत्वाचं आहे. तर मग आता अमेरिकन लष्करी आळी जी आहे हिच्या नियंत्रणासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे कोणकोणती कीटकनाशकं शिफारसित केली याबाबत काय सांगाल?
0: आता यामध्ये केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे शिफारस केलेले काही कीटकनाशक आहेत. यामध्ये बीज प्रक्रियेपासून तर काढणीपर्यंत वेगवेगळ्या स्टेज वाईज याचं विभाजन केलेलं आहे.
1: अच्छा,
0: यामध्ये पहिलं आहे बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये सायंटॅन इलिप्रोल 48% याची 5 mL प्रति किलो बियाणे तुम्हाला बीज प्रक्रिया करायची आहे. त्याचबरोबर जे रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था आहे त्यामध्ये जर 5% प्रादुर्भावग्रस्त जर झाडे असतील तर त्यामध्ये आपल्याला 5% निंबोडी अर्क 50 mL 10 लिटर पाण्यामध्ये किंवा अझडेरेक्टिन 1500 PPM 50 mL 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे. त्याचबरोबर जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी 10 ते

0: 5%. तर आपल्याला केंद्रीय कीटकनाशक बोर्ड मंडळाद्वारे शिफारस केलेली आपल्याला ब्रोफ्लॅनिलाइड 20% SC 2.5 मिली 10 लिटर पाण्यामध्ये किंवा क्लोरॅन्टिनिप्रोल 18.50 SC 4 मिली 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला आलटून पालटून फवारणी आपल्याला करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुम्ही एकात्मिक कीड व्यवस्थापनातून प्रतिबंधात्मक उपाय झाले, काही जैविक उपाय झाले, काही यांत्रिकी पद्धती झाल्या, अशा एकात्मिक पद्धतीने तुम्ही या अमेरिकन लष्करीचे तुम्ही व्यवस्थापन करू शकता.
1: अच्छा, तर नक्की सर, आज आपण आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळीचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे याबाबतची माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिलीत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू सर.
2: मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉ पंकज मडावी यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. गावकरी मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरात एक छानसं शेतकरी गीत.

श्रोतेहो, याबरोबरच आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ आम्ही आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 7:58 होत आहेत.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश. एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेजमधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. यावर्षीपासून सीईटीची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
3: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
2: मोबाईल 93 72 707 100.

0: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात ओपीडी फी पूर्णपणे मोफत.
1: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
0: मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
1: मोबाईल 9372707100.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात वधूवरांची एकच पसंती आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
4: आजकाल अनेक महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये वाढत चाललेल्या पीसीओडी पीसीओएस या समस्यांबद्दल तुम्हाला योग्य माहिती आहे का? अनियमित पाळी, वजन वाढ, हार्मोनल असंतुलन या सगळ्यांमागचं खरं कारण काय आहे आणि यावरच आयुर्वेद काय सांगतं? गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी ऐकायला विसरू नका आरोग्य जागर हा कार्यक्रम. आपले प्रश्न, आपल्या समस्या तज्ज्ञ डॉक्टरांना आपण विचारू शकता. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0217-265-17-41 रात्री 9:15 ते 10 वाजेपर्यंत.
5: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
6: ऐका साहित्य संपदा.
7: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
8: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
5: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
8: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
5: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडीजवळ, सोलापूर.
2: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
3: मोबाईल 98503388.
4: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
5: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
4: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
5: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
6: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
7: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
8: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
7: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
9: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता.

0: नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवे ज्वेलर्स, सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर। गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि बालमनावरील संस्कारांसाठी SPM इंग्लिश स्कूल मध्ये नर्सरी ते सातवी साठी प्रवेश सुरू। शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित CBSE बोर्डाची SPM इंग्लिश स्कूल, हरिबाई देवकरण प्रशाला परिसर, होम मैदानासमोर, सोलापूर।
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 656 55 381।
3: 8:05 होत आहेत। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांना तपासासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: हमने इस मैटर को सीबीआई को इंक्वायरी को दिया है और हम इस तरह के जितने लोग खुराफात किए हैं उनको जेल भेजेंगे ताकि बच्चों का भविष्य किसी भी प्रकार से एडवर्सली प्रभावित न हो. इसके साथ ही हमने यह भी कहा कि बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे जो कि एकदम फेयर तरीके से होगी, जिसमें किसी भी तरह की अनियमितता नहीं होगी. हमने एनटीए के ऊपर जिम्मेदारी लेते हुए यह भी निर्णय लिया कि हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए जो फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे.
0: तमिळनाडूमध्ये टीव्हीकेचे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचं सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अण्णा द्रमुक पक्षातल्या एका गटानं विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. पाठिंब्याचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. मात्र पक्ष संघटनेच्या सचिव आर एस भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे

0: एएमएमके पक्षाचे आमदार एस कामराज यांनी ही विजय यांना पाठिंबा दर्शवला आहे. या निर्णयाबद्दल पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार सिनिवासा सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं होतं. त्यावर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सेतुपती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. टीव्हीके पक्षाचे आमदार जेसीडी प्रभाकर यांची तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष म्हणून तर रविशंकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पश्चिम आशियातलं युद्ध संपवण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे 1 डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. भारत येत्या 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचं शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याबाबतही जयस्वाल यांनी माहिती दिली.
1: संयुक्त अरब अमीरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी. जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके. इसके अलावा जो 4 अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है, यहां पर भी ये देश में से नवाचार के बहुत बड़ा केंद्र है. इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं. तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी और वो सब साझेदारी जो विकसित भारत की तरफ हमको ले आता है उसे कैसे मजबूत किया जाएगा.
0: देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.4% होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही माहिती जाहीर केली. मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74%

0: अंश टक्के राहिला तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात 2 बाद 56 धावा झाल्या होत्या. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 14.5 अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 103.4 MHz वरून तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल मोबाईल ॲपवरून देखील आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. रात्रीचे ठीक 8:15 झाली आहेत.
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, साठी गल्ली सोलापूर.
7: आजकाल अनेक महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये वाढत चाललेल्या PCOD PCOS या समस्यांबद्दल तुम्हाला योग्य माहिती आहे का? अनियमित पाळी, वजन वाढ, हार्मोनल असंतुलन या सगळ्यांमागचं खरं कारण काय आहे आणि यावरच आयुर्वेद काय सांगतं? गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी ऐकायला विसरू नका आरोग्य जागर हा कार्यक्रम. आपले प्रश्न, आपल्या समस्या तज्ज्ञ डॉक्टरांना आपण विचारू शकता. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0217-265-17-41 रात्री 9:15 ते 10 वाजेपर्यंत.
1: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य संपदा. यामध्ये आज ऐकूया लेखक आणि कवी सुनील जवंजा यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत.
8: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा कार्यक्रम साहित्य संपदा.

श्रोतेहो नमस्कार. मराठी साहित्याचा आनंद घेत साहित्य लेखनाची आणि एकूणच जगण्याचीही उर्मी वाढवणाऱ्या साहित्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो आज आपण आकाशवाणीच्या सोलापूर स्टुडिओमध्ये सुनील कालिदास जवंजाळ यांना बोलवलेलं आहे. सांगोलामधील नाझरा विद्यामंदिर या ठिकाणी ते सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. काळीज काटा ही कादंबरी, वेदनेच्या पाऊल खुणा हा कविता संग्रह, गावपण शोधताना हा ललित लेख संग्रह सुनील जवंजाळ सरांनी लिहिलेला आहे. त्यांच्या लेखणीबाबत, लेखन अनुभवांबाबत आणि एकूणच त्यांच्या सर्जनशील लेखनाबाबत आता त्यांच्याशी आपण सुसंवाद साधणार आहोत. चला तर जाणून घेऊयात त्यांचा लेखन प्रवास.

0: सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. साहित्य संपदेच्या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: आपल्या लेखन प्रवासाबद्दलची ही जी मुलाखत आहे याच्यामध्ये मला आपल्याला एक पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की शिक्षक म्हणून कार्यरत असताना सुद्धा आपण अध्यापन क्षेत्र जे आहे त्यामध्येच लेखनाची सुरुवात, एकूणच साहित्य लेखनाची सुरुवात आपण कशी केली आणि त्या पाठीमागे आपल्याला नेमकी कोणती प्रेरणा होती?
1: खरं तर माझं डीएडच सोलापूरमध्ये झालं, येलगुलवार अध्यापक विद्यालयात. आणि इथं हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये होणारे वेगवेगळे कार्यक्रम मी बघायचो. आणि एकदा दमाणी साहित्य पुरस्काराच्या निमित्तानं संध्याकाळी झालेलं कविसंमेलन मी अनुभवलं आणि त्या कविसंमेलनात प्रशांत मोरे सरांची एक कविता खूप सुंदर पद्धतीनं गाजली, मैना नावाची कविता. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मला असं वाटायला लागलं की माझ्या ती काहीतरी आहे आणि ते बाहेर काढलं पाहिजे, मी ही कविता लिहू शकतो, हा विश्वास त्या दिवशी त्या संध्याकाळी प्रशांत मोरे सरांच्या कवितेनं दिला. कदाचित ती कविता मी ऐकली नसती, ती संध्याकाळ नसती, तर आज मी तुमच्या समोर बोलायला आलो नसतो. म्हणजे साहित्याची मूळ प्रेरणा ही त्या कवितेनं दिली आणि तिथून पुढे हा साहित्याचा प्रवास सुरू झाला.
0: म्हणजे एक सुंदर अनुभव देणारा असा तो साहित्यिक कार्यक्रम होता की ज्यांनी आपली साहित्यिक उर्मी वाढवली.
1: हो नक्की.
0: आणि असे अनुभव खरंच आपल्या जीवनात निरंतर राहणारे अनुभव असतात सर. नंतर आपण आपल्या या साहित्यिक प्रवासामध्ये काळीच काटा नावाची कादंबरी लिहिली जिला बरेच पुरस्कार पण मिळालेले. तर मग या कादंबरीमध्ये आपण एक सामाजिक वास्तव जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलाय, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: काळीज काटा कादंबरी म्हणजे माझ्या लेखनातील ते ड्रीम होत. म्हणजे एक समाजातली युवती, तिच्यावर एखादा प्रसंग घडतो आणि त्यानंतर ती समाजाला कशा पद्धतीनं तोंड देते, समाजाच्या सगळ्या वास्तवतेत तिचं नक्की काय होतं, कशा पद्धतीनं ती झगडत राहते, याचा संघर्ष आहे. पण त्याबरोबरच समाजातल्या ज्या काही विषमतेच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा या काळीज काटा कादंबरीच्या माध्यमातून मांडल्या. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कादंबरी पोहोचली, दोन आवृत्त्य त्याच्या संपलेल्या आहेत. पण यात आता तुम्ही म्हणला की याला भरपूर पुरस्कार मिळाले, पण खरा पुरस्कार कधी मिळाला मला, तर त्या राहुरीजवळ मुसळवाडी नावाचं एक गाव आहे आणि तिथं एक स्नेहल बुजाडी नावाची विद्यार्थिनी राहते आणि तिला ती कादंबरी मिळाली आणि तिनं एक्साइट होऊन अगदी एका बैठकीत ती कादंबरी वाचली आणि घरातल्या सगळ्यांनी वाचली, अगदी आजीनं सुद्धा वाचली, नातीनं वाचली. मग सगळ्यांनी वाचल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की या लेखकाला आपण घरी बोलवायचं. मग नाशिकला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार या कादंबरीला होता, त्यानिमित्तानं मग तिकडे जाताना मी राहुरीतून मुसळवाडीला गेलो. तर त्या घरातल्या सदस्यांनी सगळ्या इतक्या चांगल्या पद्धतीनं माझं स्वागत केलं, औक्षण केलं. म्हणजे एखाद्या लेखकाला, ग्रामीण भागातल्या लेखकाला एखाद्या ठिकाणी असा मान मिळणं म्हणजे खरं तर
0: पुरस्कारापेक्षा
1: मोठं आहे. म्हणजे सासरवाडीला गेलेल्या जावयाचं एवढं कौतुक होत नाही तेवढं कौतुक एखाद्या लेखकाचं तिथं झालं. तर हा पुरस्कार माझ्या दृष्टीनं खूप मोठा आहे. त्या कादंबरीला गल ठोकळ ग्रामीण साहित्याचा जो महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आहे तो मिळाला. त्यानंतर बरेच पुरस्कार या कादंबरीला मिळाले. जे पुरस्कार म्हणजे वाचकांनी दिलेली प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रियेतून मला मिळणारं समाधान, हे कोणत्याही पुरस्कारात आपल्याला तोलता येत नाही.
0: बरोबर. सर आपण आता काळीज काटा या आपल्या कादंबरीबद्दल बोलतोय आणि आपल्या बोलण्यातही आलं की याला ग ल ठोकळ हा एक मानाचा पुरस्कार याला मिळालेला आहे, पण महाराष्ट्रभर याला एकूण इतर 18 पुरस्कार पण मिळालेले आहेत. आणि खरंच ही एक आपल्यासाठी अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. साहित्य संपदा या कार्यक्रमात मी यानिमित्तानं आपलं खरंच मनपूर्वक अभिनंदन पण करते आणि आपल्याला असं विचारू इच्छिते की हे जे यश आहे या कादंबरीला मिळालेलं त्या पाठीमागे आणखी कोणते घटक आहेत असं तुम्हाला वाटतं?
1: या कादंबरीच्या यशामागचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाचा घटक आहे की कादंबरीतल्या कोणत्याही पानावर समाजाला देण्यासारखा विचार नसेल तर ते पान फाडून मला सांगायचं, असं आव्हान मी वाचकांना केलं होतं. जर समाजाला देण्यासारखा विचार नसेल तर ते पान फाडून मला सांगा, म्हणजे मला दुरुस्ती करता येईल. पण आजपर्यंत या 4 वर्षात एकदाही एकाही वाचकानं सांगितलं नाही की कादंबरी तुमची आवडली नाही. एका बैठकीत वाचून पूर्ण केली अशा बऱ्याच गोष्टी वाचकांकडून मिळतात. पुण्याजवळ जुन्नर जवळ एक भगिनी राहते, खरं तर तिनं 11 वाजता तिचं छोटं बाळ होतं ते रडायला

0: लागलं म्हणून ती उठली आणि उठल्यानंतर तिनं बाळाला झोपवलं आणि सहज तिला झोप लागेना म्हणून कादंबरी हातात घेतली आणि पहाटे 4 वाजेपर्यंत तिनं वाचून ती पूर्ण केली आणि 6 वाजता सकाळी ती म्हणली मला राहुलं नाही सर तुम्हाला फोन केल्याशिवाय म्हणून तिनं 6 वाजता सकाळी फोन केला. म्हणजे असे काही घटक या कादंबरीमध्ये आहेत की जे वाचकाला प्रेरित करतात वाचकाला खिळवून ठेवतात या सगळ्या संकल्पनेमध्ये. त्यामुळं या कादंबरीतलं यश म्हणजे लिहिण्याची म्हणजे जे लिहिलंय ते वाचकांपर्यंत पोहोचतं हा मुख्य घटक या कादंबरीतला मला महत्वाचा वाटतो.
1: तर आणि म्हणजे एक लेखकाची एक प्रामाणिक दृष्टी लेखनामध्ये दिसते आणि शैली लेखन शैली आणि त्यातलं एक कथासूत्र म्हणजे आपण आता जे सांगताय अनुभव तर त्याच्यावरून तर असं लक्षात येतंय की तुमची लेखन शैली आणि त्या कादंबरीत असलेलं एक कथासूत्र हे वाचकाला खिळवून ठेवणार आहे आणि खरं तर हे खूप एका लेखकाचं मोठं यश आहे असं म्हणता येईल.
0: म्हणजे ग्रामीण साहित्यिक डॉक्टर दत्ता भोसले सर त्यानंतर ज्येष्ठ समीक्षक आदरणीय रणधीर शिंदे सर यांनी या कादंबरीवर थोडेसे संस्कार केले. माझ्या मित्र धनय चव्हाण असतील या सगळ्या लोकांनी या कादंबरीवर संस्कार केले आणि त्यातून ही संस्कारित होऊन पुढे आलेली कादंबरी.
1: म्हणजे हे पण आपलं एक सुदैवच आहे की इतर काही मोठ्या प्रतिथयश अशा लेखकांचं मार्गदर्शन पण आपल्याला लाभलेलं आहे. सर मग आता या कादंबरीला इतकं मोठं असं यश मिळाल्यानंतर तुम्हाला आता पुढच्या टप्प्यावरती असं जाणवतं का की एक लेखक म्हणून आपल्या लेखन प्रवासामध्ये हळूहळू थोडा बदल होत गेलेला आहे?
0: हो नक्कीच. या कादंबरीनं बऱ्याच गोष्टी माझ्या जीवनामध्ये आणून दिल्या की एखादी साहित्यकृती जेव्हा रसिकांपर्यंत पोहोचती वाचकांपर्यंत पोहोचती त्यानंतर आपलं जे मनोबल वाढतं आणि अधिक लिहिण्याची उर्मी निर्माण होते प्रेरणा निर्माण होते हे या लेखन प्रवासातलं सगळ्यात मोठं यश आहे. या कादंबरीतलं सगळ्यात मोठं यश की त्यानंतर मी गावपण शोधताना नावाचं ललित लिहू शकलो. त्यानंतर काही आता ग्रामीण विनोदी अंगातल्या कथा लिहितो आहे. म्हणजे या सगळ्याच्या पाठीमागं ती काळीज काटा कादंबरी आहे आणि त्याहूनही अधिक महत्वाचं की मी ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेचे संस्थाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके सर असतील किंवा संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके असतील विश्वेश झपके असतील आमचे मुख्याध्यापक असतील माने सर असतील गायकवाड सर असतील ही सगळी मंडळी सातत्यानं माझा सर्व शिक्षक स्टाफ विद्यामंदिर परिवारातला ही सगळी मंडळी मला सातत्यानं प्रोत्साहित करत गेली. लिहितोय छान लिहितोय ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि ती पाठीवरची थाप या लेखन प्रवासात खूप महत्वाची.
1: बरोबर आहे. आपल्या सहवासात असलेल्या मंडळींना आपल्याला स्वीकारणं ही एक त्यांच्याकडून येणाऱ्या प्रशंसेची दखल आहे. जवनजाळ सर आता आपण आपल्या कादंबरी लेखनाकडून आपल्या काव्य लेखनाकडे येऊयात. आपण वेदनेच्या पाऊल खुणा हा पण एक कविता संग्रह लिहिलेला आहे त्यामध्ये बऱ्याचशा लोकप्रिय कवितांचा समावेश आहे. तर त्या संग्रहामधली एकूणच जी काही भावना आहे मध्यवर्ती सूत्र आहे किंवा त्यातले जे काही अनुभव आपण मांडलेले ते वाचकांपर्यंत कसे पोहोचले आहेत?
0: वेदनेच्या पाऊल खुणा हा कविता संग्रह जेव्हा प्रकाशित झाला याही कविता संग्रहाला बरेच पुरस्कार मिळाले परंतु ही कविता वाचकांपर्यंत रसिकांपर्यंत पोहोचत गेली आणि बरेच अनुभव वाचकांचे आले की ही कविता अशी आहे ह्या कवितेमध्ये असं आहे आणि काही कवितांचे शब्द सुद्धा म्हणजे वाचकांना कळत नव्हते असे कवी म्हणजे असेही अनुभव आले किंवा हे काय सांगितले तुम्ही ते काय
1: म्हणजे
0: बोली भाषेतले काही शब्द. त्यामुळं वेदनेच्या पाऊल खुणा कविता संग्रहातल्या ज्या भावना आहेत जे अनुभव आहेत मी जे जगलो जे भोगलं त्या संदर्भानं लिहित गेलो परंतु ते लिहिलेलं वाचकांना त्यांचं वाटत गेलं त्यामुळे ते अधिक प्रभावी होत गेलं.
1: बरोबर असं आहे. म्हणजे एकूणच बोली भाषेतलं साहित्य किंवा ग्रामीण बाज या तुमच्या कविता संग्रह आला आहे आणि ते त्याचं एक वेगळेपण आहे. सर मग यातील एखादी कविता आपण आपल्या साहित्य संपदेच्या
0: नक्कीच कसं आहे आता आपण कोरोनाच्या काळामध्ये आम्ही बऱ्याच वेळा मुलांपर्यंत पोहोचलो. शाळा बंद होत्या. मुख्याध्यापक आमचे त्यावेळेस अमोल गायकवाड सर होते तर त्यांनी सांगितलं की मुलांना तिथपर्यंत आपल्याला तिथं जायचं आहे आणि मुलांना सांगायचं आहे. मग आम्ही एका वस्तीवरती गेल्यानंतर तिथला मुलगा म्हणाला की सर शिकवायचं वगैरे ठीक आहे पण आम्हाला भात कधी मिळणार आहे. म्हणजे ही जी वास्तव होतं ते भिडलं आणि त्यानंतर मग गुरुजी नावाची कविता पुढे आली तर ती कविता अशी आहे की गुरुजी पाटीवर काढलेल्या शब्दातील सारच असतं का खरं. गुरुजी पाटीवर काढलेल्या

0: जगातील सारच असतं का खरं, मग पुस्तकातल्या पाण्यात एकदा ढेकूळ भिजवून दाखवा बरं. फळ्यावर दाखवता येणारच नाही गुरुजी तुम्हाला ढेकळाचा काळा रंग, फळ्यावर दाखवता येणारच नाही गुरुजी तुम्हाला ढेकळाचा काळा रंग, मग कसं शिवणार तुम्ही आतून फाटलेल्या माझ्या बापाचं अंग. परवा वर्गात पावसाची कविता शिकवताना डोळ्यातच धावून आला पाऊस, पोटात भुकेच्या आगडोंबांनी बदलता येत नाही रात्रीत कूस. गुरुजी दुपारच्या सुट्टीत मी डबल भात खातो आणि दिवसभराची भूक भागवतो. गुरुजी दुपारच्या सुट्टीत मी डबल भात खातो आणि दिवसभराची भूक भागवतो, रात्री केलीच आतड्यांनी वळवळ तर जेवायला चांदण्याच मागवतो. काव कुणी काव स गुरुजी कुण्या कवीला म्हणे भाकरी चंद्र दिसला, कुण्या कवीला म्हणे भाकरी चंद्र दिसला, मग मला चांदण्यात भात का वाटू नये, मग मला चांदण्यात भात का वाटू नये आणि आमच्या जेवणाचे ताट चोरणाराचे आम्ही हात का छाटू नये. गुरुजी पडक्या भिंतीला सावरता सावरता माझा बाप रोज ढासळतोय, पडक्या भिंतीला सावरता सावरता माझा बाप रोज ढासळतोय, व्यवस्थेने डांबरीवर आपटलेल्या चिपाडागत बाप रोज भासळतोय. पेपर मधल्या प्रश्नाला मिळावं उत्तर म्हणून फळ्यावर तुम्ही चालूच नका खडू, पेपर मधल्या प्रश्नाला मिळावं उत्तर म्हणून फळ्यावर तुम्ही चालवूच नका खडू, आम्हीच साचवला आमच्या डोक्यात जातीचा कचरा, सांगा त्याला पहिल्यांदा कसं झाडू. बरं काही असू द्या गुरुजी, चार भिंतीच्या वर्गात असं काहीतरी शिकवा की आम्ही माणूस झालं पाहिजे, ठेच कुणालाही लागू द्या, पाणी आमच्या डोळ्यात आलं पाहिजे, पाणी आमच्या डोळ्यात आलं पाहिजे.
1: खूपच सुंदर बाल मनाची एक वेदना आपण यातून मांडलेली. खरं तर बालपण हे सुखाचं असतं सर,
0: पण
1: सगळीकडेच हा अनुभव येईल हे सुदैव सगळ्यांचंच असेल असं नाही, तर खूप वेदना एखाद्या मनातली जागवणारी अशी कविता आहे. सर गावपण शोधताना हा आपला एक ललित लेखसंग्रह आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपण ग्रामीण जीवनाचं बऱ्याच गोष्टी रेखाटण्याचा प्रयत्न केलाय, तर त्यातून काय संदेश आपल्याला द्यायचा आहे.
0: कसं आहे गावामध्ये एक मोबाईलचा टॉवर आला आणि त्यानंतर गावकुसातल्या सगळ्या संकल्पनांमध्ये कसा बदल होत गेला. म्हणजे पूर्वी लोक पारावरती गप्पा मारत बसायचे, याचं दुःख त्याचं दुःख या दुःखाचं आनंदाचं सगळ्यांचं तिथं मनोमिलन व्हायचं, पानवट्यावर बायका धुणं धुवायच्या, तिथं दुःख वाटली जायची, एकमेकांशी शेअर केली जायची. परंतु गावामध्ये टॉवर आला आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला, मग माझ्या गावातलं असेल किंवा महाराष्ट्रातल्या सबंध गावातलं गावपण कसं हरवत चाललं या संदर्भानं त्यात 16 भागांमध्ये लिहिलेलं आहे. मग आपले शेजारी कसे असतात, कसे होते, आत्ता कसे आहेत, कशा पद्धतीत, म्हणजे शेजारी म्हणजे खरं तर आपल्या हकेचा पहिला ओ देणारा माणूस शेजारी, आत्ता शेजाऱ्यांबरोबर आपले संबंध कसे आहेत, कशा पद्धती, या सगळ्या गोष्टी, म्हणजे गाव हरवत गेले केवळ या तंत्रज्ञानानं असा संदर्भ धरून ते लिहिला. म्हणजे चपराक प्रकाशननं खूप सुंदर पुस्तक ते काढलं घनश्याम पाटील सरांनी आणि लोकांपर्यंत ते पोहोचते.
1: एकूणच मानवी जीवनातील भावभावनांचं एक चिंतन आपण यातून केलेलं आहे. मग आता सर आपण कादंबरी कविता आणि ललित लेखन हे तीनही लेखनाचे प्रकार हाताळलेले आहेत, यातला अनुभव लेखनाच्या संदर्भाने कसा सांगाल.
0: कविता ही कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे, तिथं शब्दांना आणि अर्थांना सोबत घेऊन समाजाची वेदना असेल, समाजाचं वास्तव असेल ते मांडावं लागतं,
1: नेमक्या
0: शब्दात अचूकतेने मांडावं लागतं. कादंबरीमध्ये समाजाचं वास्तव असतंच पण ते थोडस विस्तृत पद्धतीनं मांडावं लागतं, रंजकतेनं थोडस मांडावं लागतं, कारण ते वाचकाला पानांवरती खेळवून ठेवण्याचं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये पाहिजे, अशा पद्धतीचं आहे. आणि ललित लेखनात लालित्य असतं, ओघवतेपणा असतो आणि हळूहळू समाजातलं वास्तव ते मांडत राहतं. ललित लेखनात एखाद्या विषयाला धरून या सगळ्या संकल्पनेचा गर्भ अर्थ शोधून त्यावरती चिंतन आणि मग लेखन करावं लागतं असं हे यातून ते आहे.
1: म्हणजे लेखनाचे हे वेगवेगळे अनुभव देणारे प्रकार आहेत थोडे, की ज्याच्यामध्ये लेखक हा छान आनंद अनुभव घेतो. बरोबर आहे सर, आपल्याला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले, त्यांची संख्या पण जास्त आहे कार्यक्रमात, आपण त्यांचा उल्लेख करणं म्हणजे केवळ अवघड, म्हणजे एका काजळी काट्यालाच 18 वर पुरस्कार आपल्याला मिळाले. पण मग आता लेखक म्हणून आपली जबाबदारी कशी वाढलेली असं वाटतं तुम्हाला?
0: निश्चितपणे लेखक म्हणून आमची जबाबदारी वाढलेलीच आहे, कारण समाजाने किंवा वेगवेगळ्या साहित्य संस्थेने दिलेले हे पुरस्कार म्हणजे एक उर्मी असते, आपल्या शब्दांना दिलेलं पाठबळ असतं, पाठीवरती थाप असते आणि या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्याला पुढं अधिक कशा पद्धतीनं समाज

0: समाजाच्या वेदनेशी आपली नाळ कशी जोडता येईल शब्दांची, यासाठी हे पुरस्कार असतात. आणि मग निश्चितपणानं या पुरस्काराच्या माध्यमातून लेखक म्हणून आमची जबाबदारी वाढलेली आहे की समाजातल्या या सगळ्या वेदनांना मांडणं, आणि नुसत्या वेदनांना मांडून चालणार नाही तर त्या वेदनेची उकल आपल्याला करता आली पाहिजे, त्याचं उत्तरही त्यात मांडणं, म्हणजे ही लेखकाची खरी यशस्वीता ठरते.
1: बरोबर. आता एक मुलाखतीमध्ये आपल्या या संवादामध्ये आपण शेवटचा प्रश्न घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपली एक छोटीशी आणखी एक कविता आपण श्रोत्यांना ऐकूया.
0: नक्कीच. कवितेचं शीर्षक जगणं सोपं करता आलं पाहिजे. कवितेचं शीर्षक आहे की जगणं सोपं करता आलं पाहिजे. की इतकंही सोपं नसतं जगणं, पुस्तकातल्या पानातलं, दुष्काळी रानातलं आणि उद्ध्वस्त झालेल्या मनातलं इतकंही सोपं नसतं जगणं. हसऱ्या चेहऱ्यामधलं दुःख शोधणं, स्वतःलाच मुळापासून खोदणं, आटलेल्या विहिरीचा तळ शोधणं इतकंही सोपं नसतं. इतकंही सोपं नसतं आपल्याच वर्तुळाभोवती असणाऱ्या माणसांचं अंतरवर्तुळ शोधणं. पावसाच्या प्रत्येक थेंबाला माती होऊन भिडणं इतकंही सोपं नसतं. संवेदनांचा आक्रोश आणि जाणीवांचा रिकामा डोह रात्रभर आपल्या भोवती थैमान घालू लागतो ना, तेव्हा पापणीने पापणीला मिठी मारणं इतकंही सोपं नसतं. रोज छातीला बिलकलेल्या माणसांची आम्हाला स्पंदनं मोजता येत नाहीत. आणि श्वासांची लयही सापडत नाही. मग आम्ही चाचपडत राहतो, नुसतेच चाचपडत राहतो. मित्रांनो, या जगात चाचपडण्यासारखं दुसरं सोपं काम कोणतंच नाही, म्हणून नेहमी चाचपडत राहिलं पाहिजे, धडपडत राहिलं पाहिजे, फडफडत राहिलं पाहिजे. किमान श्वासात श्वास असेपर्यंत जगणं सोपं करता आलं पाहिजे. जगणं सोपं करता आलं पाहिजे.
1: छान संदेश देणारी कविता आहे सर. सर, आता मुलाखतीच्या शेवटी आपण ग्रामीण भागातील तरुणांना लेखनाच्या संदर्भाने मार्गदर्शनपर असा कोणता संदेश द्याल?
0: मला वाटतं लोकप्रियतेपेक्षा दर्जेदार साहित्याची निर्मितीला प्राधान्य दिलं पाहिजे. लेखनी ही केवळ शब्दांची मांडणी नसते, ती समाज परिवर्तनाची ताकद असते. त्यामुळं कायमस्वरूपी ठसा उमटवणारं साहित्य आपल्या माध्यमातून निर्माण व्हायला हवं. वाचकांच्या मनाला भिडणारं साहित्य तेच असतं जे वास्तव, संवेदना आणि प्रामाणिकपणा दाखवणारं असतं. नवोदित लेखकानं प्रथम चांगला वाचक व्हायला हवं.
1: बरोबर.
0: वाचनाशिवाय प्रभावी लेखन होणं शक्य नाही. समाजातील वेदना, संघर्ष, संस्कृती, बदल या सगळ्या शब्दात जिवंत करण्याची ताकद साहित्यकामध्ये असली पाहिजे. साहित्य केवळ मनोरंजनाचा भाग नसून तर त्यातले विचार जगण्यासाठी आणि माणूस घडवण्यासाठी असतात, ही गोष्ट लक्षात ठेवून लिहिलं पाहिजे. शब्दांची श्रीमंतीपेक्षा भावनांची खोली अधिक असली पाहिजे. साधे पण हृदयस्पर्शी लेखन आपल्या हातून व्हायला हवं. प्रसिद्धी मिळवण्याच्या घाईत स्वतःची मौलिकता हरवू न देता तुमची स्वतंत्र ओळख साहित्याच्या माध्यमातून निर्माण केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं की खरा साहित्यिक तोच असतो जो काळाच्या पुढे जाऊन समाजाला दिशा आणि विचार देत.
1: मोलाचा संदेश आपण दिलेला आहे. सर, आता आपण आपल्या या संवादाचा एक शेवट करूयात. आज आपण आकाशवाणीच्या आमच्या सोलापूर स्टुडिओमध्ये आलात आणि साहित्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपला लेखन प्रवास जो आहे तो उलगडून आमच्या समोर ठेवलात. छान कवितांचं अभिवाचनही केलं, यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानते.
0: धन्यवाद.
1: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा साहित्य संपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील

साहित्य संपदा या कार्यक्रमात आज लेखक आणि कवी सुनील जवंजाळ यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ सोमेश्वर पाटील. आणि हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. सायंकाळचे 8 वाजून

0: 39 मिनिटं होत आहेत.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला.
4: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानात.

0: एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
1: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला।
2: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा।
3: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
4: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम।
3: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
4: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य।
3: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
4: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
3: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
4: अधिक स्वादिष्ट।

रात्रीचे 8:45 होत आहेत. आता समाचार संध्या. हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अजय अतुल यांच्या संगीत नियोजनात गुरु ठाकूर यांची गवळण आपण ऐकली. ही गवळण गायली होती बेला शेंडे, अजय गोगावले आणि सहकाऱ्यांनी. चित्रपट होता नटरंग.

0: तमिलनाडु में एआईएडीएमके पार्टी में फूट, 30 विधायकों का बड़ा गुट विजय की सरकार का समर्थन करेगा, विश्वास मत कल। मुख्य न्यायाधीश सूर्यकांत ने देश भर की अदालतों के आधुनिकीकरण का खाका तैयार करने के लिए उच्च स्तरीय समिति का गठन किया। भारत दो दिन के ब्रिक्स विदेश मंत्रियों की बैठक की मेजबानी बृहस्पतिवार से करेगा। इसमें पारस्परिक हित के वैश्विक और क्षेत्रीय मुद्दों पर विचार विमर्श होगा। तेल की बढ़ती कीमतों और अमेरिका ईरान तनाव के बीच घरेलू बाजार में लगभग 2% की गिरावट। इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: FM बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। रात्रीचे ठीक 9 वाजले आहेत।
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
4: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315156।
5: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
6: लाहोटी साडी चाटी गल्ली, सोलापूर।
7: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
8: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
7: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर, पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
8: पत्ता MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 26 65 39।
7: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये। कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात। अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप गुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप गुरटे यांचं
8: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर।
7: मोबाईल 7083069496।
8: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती, आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध।
7: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एम्फेड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा।
8: तज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
7: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर। मोबाईल 98 23 25 78 63।
1: श्रोतेहो, आता एक कलाकार अंतर्गत ऐकूया ज्योत्सना हार्डीकर यांनी गायलेली काही सुमधुर गाणी।

0: श्रोतेहो, याबरोबरच एक कलाकार अंतर्गत मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. यामध्ये आज आपण ज्योत्स्ना हार्डीकर यांनी गायलेली सुंदर अशी गाणी ऐकली. अच्छी गाणी होती वंदना विटणकर यांची, तर सर्व गाण्यांना संगीत होतं अनिल मोहिले यांचं. आणि श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 मेगाहर्ट्झवर.
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: लग्नसराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन। विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा।
2: अहो पण कुठं?
1: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना।
0: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा। दैनंदिन शिल्कीवर व्याज
1: नाही, मुदतीची बाधा
0: नाही, TDS ची चिंता
1: नाही, नूतनीकरणाची गाथा।
0: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा। योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा।
1: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर।
0: मोबाईल 940-51-202-74।
1: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
6: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर। लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
7: श्रोतेहो, रात्रीचे 9:16 झाली आहेत। आता ऐकूया जागतिक परिचारिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात शासकीय महिला रुग्णालयात परिचारिका असलेल्या शीतल ओहोळ आणि अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या अर्चना काळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत, हे या मुलाखतीचं पुनःप्रसारण आहे।
8: नमस्कार श्रोते हो, आज 12 मे, जागतिक परिचारिका दिवस। रुग्णांची काळजी घेणं, त्यांना वेळेवर औषधं देणं, रुग्णांच्या महत्वाच्या लक्षणांवरती लक्ष ठेवणं, वैद्यकीय नोंदी ठेवणं, या आणि यासारख्या कित्येक जबाबदाऱ्या एक परिचारिका म्हणून, एक नर्स म्हणून परिचारिका नेहमीच निभावत असतात। रुग्ण बरा होण्यामध्ये किंवा मग रोगमुक्त व्याधीमुक्त होण्यामध्ये डॉक्टरांचं कौशल्य असतंच असतं, पण एका परिचारिकेची शुश्रूषा देखील तेवढीच महत्वाची असते। श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचं औचित्य साधून आपण आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये शीतल ओहोळ आणि अर्चना काळे यांना आमंत्रित केलेलं आहे। त्या महिला रुग्णालय गुरुनानक चौक सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहेत। चला तर आजच्या या दिनविशेषाचं औचित्य साधून त्यांच्याशी संवाद साधूयात। मॅडम नमस्कार।
9: नमस्कार मॅडम।
10: नमस्ते मॅम।
8: शीतल मॅडम, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या इतिहासाबद्दल आज तुम्ही आपल्या श्रोत्यांना थोडंसं सांगावं।
9: नमस्कार सर्वांना। हा जो आम्ही 12 मेचा दिवस जो साजरा करतोय, त्याचा इतिहास असा आहे की फ्लॉरेन्स नाइटिंगेल ह्या खूप श्रीमंत घराण्यातील व्यक्ती होत्या आणि त्यांनी 1854 साली क्रिमियन युद्धामध्ये जखमी झालेल्या सैनिकांना त्या स्वतःहून मलमपट्टी आणि त्यांची काळजी घेत होत्या। म्हणजे त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता आणि अत्यंत श्रीमंत घराण्यातले असून सुद्धा त्यांनी खूप चांगल्या रीतीने पेशंटची सेवा, जखमींची सेवा असं त्या युद्धामध्ये त्यांनी स्वतःहून केलेली आहे। जर त्यांना लाईट वगैरे नसेल तेव्हा त्या वेळेस, तर त्या लेडी ऑफ द लॅम्प असं त्यांना पदवी पण मिळाली आणि तेव्हा त्या लॅम्प घेऊन जाऊन त्या पेशंटची सेवा करत होत्या।
8: या प्रश्नाच्या उत्तरानं नेमकी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाची एक पार्श्वभूमी आपल्या श्रोत्यांना समजलेली। अर्चना काळे मॅडम, मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की हा दिवस साजरा करण्यासाठी 12 मे हीच तारीख का निवडली आहे? बरं,
10: आजच्या दिवशी आत्ताच माझे कलीग सिस्टर यांनी सांगितलेली जी माहिती आहे त्यात त्यांनी सांगितले, आमच्या लेडी विथ द लॅम्प फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 साली लंडन येथे झाला होता। तर त्यांनी त्यांच्याबद्दल आत्ता जे काही कार्य सांगितलेलं आहे, क्रिमियन जे युद्ध झालं त्यावेळेस ज्या फ्लोरेन्स नाइटिंगेलनी जी ऍक्च्युअल रुग्णांची जी सेवा केली होती त्यावेळेस एक अस्तित्व निर्माण झालं, रुग्ण सेवा केली।

0: त्यानंतर आपण एक चांगला समाज घडू शकतो किंवा चांगल्या गोष्टी घडू शकतो. त्यांनी कारकीर्द केली तर त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ म्हणजे आपण हा 12 मे हा साजरा केला जातो. येस येस, त्यांनी जे काम केलेलं आहे सैनिकांसाठी तर त्याच्या आपण आठवण म्हणून त्यांचा 12 मे हा दिवस साजरा केला जातो.
1: त्यांचा हा जन्मदिवस
0: आहे. मॅम,
1: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाची दरवर्षी एक संकल्पना असते, त्याला आपण थीम असं म्हणू शकतो. तर मग या वर्षीची थीम काय आहे हे कृपया शीतल ओहोळ मॅडमनी सांगावं.
2: तर 2025 या वर्षाची थीम आहे आमच्या परिचारिका आमचे भविष्य, परिचारिकांची काळजी घेणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करते.
1: म्हणजे या वर्षीची जी थीम आहे, संकल्पना आहे, ती परिचारिकांच्या कामावरती, त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आरोग्यावरती आणि त्यांची कार्यक्षमता वाढावी या दृष्टीनं या वर्षीची संकल्पना ठरवण्यात आलेली आहे. अर्चना मॅडम, गेल्या काही वर्षांमध्ये परिचारिकांची भूमिका ही हळूहळू विकसित झालेली आहे, तर त्या संदर्भात आपण काय सांगू शकाल?
0: पहिल्याच्या काळामध्ये परिचारिकांकडे एक कोणती पदवी निश्चित नव्हती, तर ती त्याच्यानंतर पदवी एक निश्चित करण्यात गेली. आणि त्याच्यानंतर
1: परिचारिका होण्यासाठी कोणत्या प्रकारची पदवी निर्धारित करण्यात आली नव्हती,
0: तर त्याच्यामध्ये आता मॅम एक ANM म्हणून कोर्स आहे जो देशाचा असतो, त्याच्यानंतर एक JNM म्हणून कोर्स आहे जो 3.5 वर्षाचा असतो. आणि आता डेव्हलपमेंट इतक्या झालेल्या आहेत की त्यात त्या JNM नंतर पोस्ट ग्रॅज्युएट पण होऊ शकतात आणि एक पोस्ट बेसिक नर्सिंग म्हणून जी आहे ती डिग्री ते घेतात. MSc नर्सिंग आहे, BSc नर्सिंग आहे, त्याच्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या स्पेशलायझेशन करून त्याबद्दलचा एक डिप्लोमा कोर्स त्या घेऊ शकतात. जसं पीडॅट्रिक नर्सिंग आहे, त्याच्यानंतर जिडॅट्रिक नर्सिंग आहे, सायकॅट्रिक नर्सिंग आहे आणि OT टेक्निशियन आहे. आणि विशेष म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्या एक डिग्री घेऊन त्या स्पेशल विभागामध्ये कार्यरत आहे सध्या.
1: बरोबर, म्हणजे नव्याने या क्षेत्रामध्ये येणाऱ्यांना ही माहिती जी आहे ती खूप महत्वाची आहे. शीतल मॅडम, रुग्णालयामध्ये रुग्णांची जी काही सेवा केली जाते त्या सेवेवरती परिचारिका हा घटक खूप परिणाम करतो, तर या संदर्भात आपण काय सांगू शकाल?
2: असं बोलायचं गेलं तर मॅडम, रुग्णालय आणि जे रुग्ण याच्यामधला दुवा जो आहे ती परिचारिका आहे. परिचारिकेशिवाय आणि म्हणजे हॉस्पिटलचा कणा जर असेल तर ती परिचारिका आहे. पेशंट ऍडमिट झाल्यापासून ते पेशंट सुखरूप घरी जाईपर्यंत तिची नैतिक, मानसिक आणि सर्व जबाबदारी जी आहे ती परिचारिकेवरच असते. म्हणजे पेशंट ऍडमिट झाला का, पेशंटनी दिवसभरामध्ये त्याच्या काय तक्रारी आहेत आणि त्याला म्हणजे डॉक्टरांकडून दाखवून घेणे, डॉक्टरांचे नोट्स फॉलोअप करणे, डॉक्टरांनी दिलेले जे प्रिस्क्रिप्शन असतात किंवा डॉक्टरांनी दिलेले जे ऑर्डर असतात त्या त्याला व्यवस्थित गेल्या का नाही, किंवा त्यांनी जेवण केलं का नाही आणि इतकापासून की त्यांनी शी इश्यू झाली का नाही, म्हणजे ह्या सर्व ज्या बेसिक गोष्टीपासून ते पेशंट आनंदाने आमच्या हॉस्पिटलमधून घरी जाईपर्यंत ही जबाबदारी असते ती परिचारिकांची असते. आणि आम्हाला सपोर्ट करणारे जे डॉक्टर असतात म्हणजे ते पण वारंवार आमच्याकडून फॉलोअप घेत असतात. डॉक्टरांना आम्ही फॉलोअप देत असतो आणि पेशंटला पण आम्ही फॉलोअप देत असतो. म्हणजे ह्या दोन्हीमधला जो दुवा साधला जातो ती परिचारिका म्हणून आम्ही साधला जातो. म्हणजे पेशंटचं मानसिक समाधान करणे, एखाद्या पेशंटचं ऑपरेशन असेल तर त्याला मानसिक सपोर्ट देणे, किंवा तो पेशंट आर्थिक दुर्बल असेल तर त्याला जे राष्ट्रीय स्कीम आहे त्या समजून सांगणे, असं सगळ्या गोष्टींची जी जबाबदारी आहे आणि रुग्णसेवा करताना ही जबाबदारीची जाणीव ह्या परिचारिकांना असते आणि त्याप्रमाणे ती कार्य करत असते.
1: वर पाहता परिचारिकेची जबाबदारी ही साधी सोपी आपल्याला वाटते, पण खरं तर रुग्ण एकदा दवाखान्यात आल्यानंतर त्याच्या संपूर्ण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची एकूणच आपण काळजी घेता ही खरंच कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. अर्चना मॅडम, आज परिचारिकांसमोर काही आव्हानं आहेत का, त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल?
0: प्रत्येक गोष्टीमध्ये स्टाफ नर्सला पुढाकार घेऊन कामे करावी लागतात, त्यामुळं स्टाफ नर्सच्या कामावरचा जो ताण आहे तो वाढत आहे. त्याच्याबरोबरच शारीरिक ताण आणि मानसिक ताण याचा स्टाफ नर्सच्या याच्यावर शारीरिक याच्यावर परिणाम होत असल्यामुळे त्यांना जे काम करतानाचा जो प्रॉब्लेम येत आहे, तर एक सगळ्यात मोठं आव्हान आहे की त्या दोन गोष्टी. आणि दुसरंच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समाजामध्ये परिचारिकांचा जो एक मानस स्थान जे असतं, परिचारिकाचा जो पुरेसा मान जो भेटत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञान आणि शिक्षण. परिचारिका जे आहेत, नवीन जे तंत्रज्ञान आलेलं आहे ते आणि जे पेशंट ह्या दोघांबरोबर एक जुळून घेणं हे परिचारिकांना सध्या अवघड जात आहे.
1: म्हणजे श्रम प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर परिचारिकेचं काम

0: सुद्धा हे चांगल्या दर्जाचं काम आहे. तर मॅडम, तुमच्या एकूणच कारकिर्दीमध्ये 22 वर्षाच्या या एकूण कार्यकाळामध्ये तुम्ही आता एखादा क्षण आम्हाला असं सांगू शकाल का की ज्यामुळे तुम्हाला परिचारिका असल्याचा खूप खूप अभिमान वाटला?
1: जन्मापासून ते पेशंटच्या शेवटच्या क्षणापर्यंत परिचारिकाच असते. म्हणजे जेव्हा पेशंट डिलिव्हरी होतो आणि नवीन बाळ जन्माला येतं तेव्हा परिचारिकाच असते, आणि जेव्हा पेशंट म्हणजे मृत्यू पावतो तेव्हा पण परिचारिकाच असते. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो बदला अंतर आहे त्याच्यामध्ये परिचारिका ही पूर्ण तन मन ओतून सेवा ही पेशंटची करतच असते. परंतु त्याच्यामध्ये आनंदाचा क्षण असा आहे की मी जेव्हा कोल्हापूरला पिडॅट्रिक वॉर्डमध्ये कार्यरत होते तेव्हा एक थालसेमियाचं बाळ होतं गणेश म्हणून, आणि तो 4.5-5 वर्षाचा मुलगा होता. जेव्हा त्याला ब्लड लावायचं पण त्याला सुई लागत नसायची, थालसेमियाच्या पेशंटचे व्हेन वगैरे सापडत नसायच्या, आणि तो मुलगा जो आहे तो माझी वाट बघत बसायचा की मला ताई आणि दिदी येणार आहे आणि मला ती सुई लावणार आहे. म्हणजे हा 4 वर्षाचा मुलगा सुद्धा माझी वाट बघत होता, हे मला खूप अभिमानास्पद वाटत.
0: या थायलेसेमियाच्या पेशंटचा जो काही तुमच्या एकूणच सर्व्हिसमध्ये नोकरीमध्ये जो काही अनुभव तुमच्या गाठीला आहे, यासारखे अनेक क्षण तुमच्याजवळ आहेतच. अर्चना मॅडम, संपूर्ण जगावरती ज्यावेळेस कोविड-19 साथीच्या आजाराचं संकट आलेलं होतं, त्या आजारानं एकूणच नर्सिंगच्या कामाला म्हणा किंवा नर्सिंगच्या प्रॅक्टिसला म्हणा कसा आकार दिलाय, तर या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल?
2: मॅम, सगळ्यात महत्वाचं तर साथीच्या आजारामध्ये नर्स ही एक अत्यंत महत्वाचा घटक आहे हे समाजाला त्यावेळेस कळलं.
0: बरोबर.
2: त्यावेळेस स्टाफ नर्सनी हे स्वतःच्या घरापेक्षा नर्सेसला जे पेशंट होते कोविडचे त्यांना किती महत्व असतं हे त्यावेळेस स्टाफ नर्सनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे फॅमिलीपेक्षा तिचं महत्व जे होतं ते समाजातले जे लोक होते ज्यावेळेस कोविडच्या आजाराने साथीच्या आजाराने ग्रस्त होते, तर त्यांनी तिचे जे 8 तास असायचे बिना जेवण करता बिना खाता पिता त्या पेशंटच्या रुग्णसेवेमध्ये घालवले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरपेक्षा सगळ्यात जवळची जी व्यक्ती होती ती स्टाफ नर्स होती, आणि जे रुग्ण होते त्यांनी जास्त भरोसा हा स्टाफ नर्सवर दाखवला त्या काळामध्ये. आणि त्याच्यानंतर खरं स्टाफ नर्स काय अस्तित्व असतं त्याच्यानंतर आम्हाला बाहेर जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा लोक आमच्या ड्रेसला असं रिस्पेक्ट देत होते की नाही मॅम तुम्ही पहिलं या. पहिलं स्टाफ नर्सला कुणी असं इतकं इम्पॉर्टंट देत नव्हतं. आम्ही ज्यावेळेस कोविडच्या वेळेस दी रुग्णसेवा दिली त्याच्यानंतर आम्हाला एक आमचं अस्तित्व
0: आणि कुटुंबियांना रुग्णांना भेटण्याची जी काही होती ती परवानगी नसायची.
2: नाही मॅम, त्यावेळेस फक्त एक स्टाफ नर्सच पेशंटच्या इव्हन डॉक्टर पण नोट्स लिहून जात होते पण त्या रुग्णांना जी सेवा दिली जात होती पीपीए किटमध्ये 8 तास पाणी न पिता जेवण न करता 8 तासाची ती फक्त नातेवाईक सुद्धा त्या स्वतःच्या मुलीकडे किंवा वडिलाकडे येत नव्हते. त्यावेळेस फक्त म्हणत होते तुम्ही जाऊन आमच्या पेशंटची काळजी करा आम्ही बाहेरून तुम्हाला सपोर्ट करतो. त्यावेळेस फक्त एक स्टाफ नर्स अशी व्यक्ती होती की ती रुग्णांच्या पेरिफेरलपर्यंत जाऊन काम केलेली होती.
0: आणि त्या किटमध्ये जरी परिचारिका असली तरी सुद्धा हा आजार आपल्याला सुद्धा होईल आणि म्हणजे अशी भीती कायम असणारच आहे तुमच्या मनामध्ये, तरी पण स्वतःच्या जीवांची पर्वा न करता आपल्या कामाला न्याय देण्यासाठी म्हणून तुम्ही अहोरात्र त्या काळामध्ये काम केलेलं आहे. अर्चना मॅडम, समाज परिचारकांच्या योगदानाला चांगल्या प्रकारे समर्थन कसं देऊ शकतो किंवा त्यांचा पाठिंबा नेमका कसा असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
2: सगळ्यात महत्वाचं तर मॅम त्यांनी आम्हाला प्रोत्साहन करायला पाहिजे. तर ते असे भरपूर असे गर्दीने स्टाफच्या तिथे येतात, स्टाफ काम करत असती तर त्यांच्यामध्ये काहीतरी प्रश्न विचारणं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर माझं असं प्रामाणिक मत आहे की त्यांनी त्या स्टाफवर तुमच्या पेशंटच्या जबाबदारी सोडून एक तुम्ही थोडंसं लांब थांबलं तर ती तिची जी परिस्थिती आली त्या पेशंटवर तर ती व्यवस्थित हँडल करू शकेल. म्हणजे एक विश्वास असावा सिस्टरवर की माझा पेशंट हा व्यवस्थितच येणार आहे आम्ही जेव्हा रुग्णालय सिस्टंटच्या हातात देतो.
0: मॅडम, या मुलाखतीच्या शेवटी शीतल मॅडम मला तुम्हाला विचारायला आवडेल की नवीन पिढीच्या परिचारकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
1: मनापासून आणि अंतकरणापासून तुम्ही तुमची सेवा दिली पाहिजे हे मला आताच्या परिचारिकांना सांगायचंय. थोर परिचारिका होऊन गेली चरित्र त्यांचे पहा जरा, थोर परिचारिका होऊन गेली चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच परिचारिका दिनेचा बोध खरा. गुणवत्ता त्या कामाची असणं खूप महत्वाचे आहे. आणि त्या गुणवत्तेवरच पेशंट आपला आपण सेवा दिलेली आपल्याला कळणार आहे. बरा होण्याचा जो रेट आहे तो आपला वाढणार आहे.
0: शीतल मॅडम आणि अर्चना मॅडम.

0: आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचं औचित्य साधून आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं आयोजित केलेल्या या मुलाखतीत आपण उपस्थित राहिलात आणि आमच्या श्रोत्यांना मुलाखतीच्या रुपानं नवीन माहिती आपण दिलीत याबद्दल मी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राकडून आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद मॅम.
2: धन्यवाद मॅडम.
3: जागतिक परिचारिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात शासकीय महिला रुग्णालयात परिचारिका असलेल्या शीतल ओहोळ आणि अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या अर्चना काळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. ही मुलाखत आम्ही प्रसारित केली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। छाया गीत कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार।
1: एफएम बैंड 103.4 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण। रात्रीचे 10 वाजले आहेत।
2: आजकाल अनेक महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये वाढत चाललेल्या पीसीओडी पीसीओएस या समस्यांबद्दल तुम्हाला योग्य माहिती आहे का? अनियमित पाळी, वजन वाढ, हार्मोनल असंतुलन या सगळ्यांमागचं खरं कारण काय आहे आणि यावरच आयुर्वेद काय सांगतं? गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी ऐकायला विसरू नका आरोग्य जागर हा कार्यक्रम। आपले प्रश्न, आपल्या समस्या तज्ज्ञ डॉक्टरांना आपण विचारू शकता। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0217-265-17-41 रात्री 9:15 ते 10 वाजेपर्यंत।
3: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
4: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
3: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
4: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
2: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, एफएम वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला।
5: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा।
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम। संवादक आहेत राजेंद्र कुमार कांबळे।

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमधून मी राजेंद्र कुमार कांबळे आपलं सहर्ष स्वागत करतोय. ज्या श्रोत्यांनी आम्हाला फोन केला, त्यांच्याशी केलेला संवाद आणि त्यांच्या पसंतीच्या गीतांसह सादर आहे आजचा आपला कार्यक्रम हॅलो आपली आवड.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हा नमस्ते साहेब, मी गौतम सीतापुळे बोलतो कर्जाळ मधून.
0: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: आपल्या आवडमध्ये एक आम्हाला भीम गीत ऐकायचं होतं साहेब. असं
0: सांगा की
1: उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे.
0: आता नेमकं ऐकण्याचं कारण काय गाणं आहे?
1: गाणं म्हणजे साहेब आता काय झालं, जयंती वगैरे सगळं झाली, त्यामुळं हे गाणं जरा ऐकावं म्हणून एक इच्छा झाली.
0: हो का, जयंतीच्या कालावधी म्हणजे तुम्हाला बऱ्याचदा ऐकायला मिळालं असेल हे गाणं?
1: भरपूर साहेब, भरपूर गाणे ऐकायला मिळाले. मग साहेब हेच गाणं आमचे जावई राजकुमार मनोहर इंगळे आणि आमचे बंधू सुरेश सोनकांबळे, आमची भावजय ललिता सोनकांबळे व तसेच आमचा बाचा शिवपा जाहीर, त्या सर्वांनी पण ऐकायचं आहे साहेब.
0: बर, तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आपण हे गाणं ऐकणार आहोत. काय करता आपण?
1: हा साहेब, मी रिटायर सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्ट ऑफिस डिपार्टमेंट मध्ये कामाला होतो साहेब, आता रिटायर आहे.
0: काय म्हणून कामाला होतात?
1: हा मी पोस्ट ऑफिस मध्ये जनरल पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशनला पोस्टमन म्हणून कामाला होतो साहेब.
0: हो का, बरं. आणि रिटायर कधी झाला?
1: हा रिटायर होऊन एक 3-4 वर्ष झाले साहेब आता.
0: हो का.
1: हा मग कार्यक्रम सुद्धा आपले सर्व रेडिओ कार्यक्रम सर्व ऐकतो साहेब. माझ्याकडे एक जुना रेडिओ आहे फिलिप्सचा. हा सकाळी सोलापूर दिनांक पासून ते रात्री 10-11 पर्यंत आम्ही कायम ऐकतो साहेब.
0: नाही आता रिटायर झाला म्हटल्यानंतर दुसरा काही उद्योगच नाही ना?
1: उद्योग काय नाही साहेब,
0: करमणुकीसाठी तेवढं एकच.
1: हा राजेंद्र कांबळे साहेब ना?
0: हा राजेंद्र कुमार कांबळे बोलतो.
1: ठीक आहे ठीक आहे साहेब, बोलून फार बरं वाटलं आपल्याला.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: मी पोकळापूर्ण बोलतोय.
0: कोण बोलतोय?
1: पोपट खंडाळे.
0: बोला पोपट.
1: हा, आपल्याला एक गवळण ऐकायचे.
0: जुने गवळण कुठलीही लावली तर चालेल का?
1: हा चालेल की ना, काय गवळण चांगली लावा.
0: हो, चांगलीच लावतो म्हणून म्हटलं. कुठलीही गवळण चालेल का?
1: हा हा, चालते. काय करा?
0: बर, काय करता?
1: गवळण ऐकायचे.
0: तुम्ही काय करता?
1: मी सर, मी राहणार आहे निवांत. आता चावलं ऊन लय पडले, म्हणलं आता फोन लावून तर बघा लागलाच फोन.
0: हो का?
1: हा,
0: नशीब चांगलं आहे तुमचं.
1: अफजल पर जरा तर लागलं एकदमच. सर, तुम्हाला विचारू का?
0: बोला की.
1: मला हे गाण्यापेक्षा तुमच्या आवाजानच लय आनंद वाटतो. काय भानगड आहे का रे? मला कळत नाही. सगळ्याच एक साप आहे असा असा आवाज लय भयानक आहे तुमचा.
0: नाही, आवाज ऐकून चालतच नाही ना. गाण्यासाठी तुम्ही फोन केलेला असतो.
1: हा, तुम्ही बोलल्यावर आम्हाला एवढा आनंद होतोय की काय बोलत.
0: होय,
1: नुसत्या आवाजानं आमचं निमज्ज हे होत.
0: पाऊस वगैरे येऊन गेला का परवा?
1: पाऊस कुठला भयानक होऊन पडले आता तर.
0: नाही नाही, अवकाळी पाऊस आला होता ना मध्ये.
1: मध्ये झालं ते, त्याच्यामुळे जास्त वाढलं उष्णता.
0: हो की? हा, त्याच्यामुळे जास्तच आहे
1: आज तर. लांब बेचाळीच्या पुढे गेल्यासारखं वाटायला लागले.
0: हो ना, पाऊस लवकर येणार आहे म्हणून सांगायला लागलेत की?
1: हा, सांगायला लागलेत.
0: फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, आपले आवड कार्यक्रम.
1: हा नमस्कार.
0: नमस्कार,
1: मी विजय कुमार स्वान बोलतो, बस्तवाड तालुका शिवाय जिल्हा कोल्हापूर येतो.
0: बोला, आज गाणं कोणतं गायचं
1: आहे? आता सध्या उकाडा खूप आहे हो, ऊन बघा किती, अजिबात पावसाचं चिन्ह आकार दिसत नाही. त्यामुळं हा उकाडा सोसवेना हे गाणं ऐकायचं आहे. सर
0: काय करता आपण?
1: मी आता सध्या मी काय काय, आमचं खव्याचं बासुंदी व्यवसाय होत आहे. इथं नरसिंहवाडी आमच्या जवळच 6 किलोमीटर अंतरावरती नरसिंहवाडी, तुम्हाला माहिती असेल, दत्त मंदिर आहे. सोलापूर दिनांक दिनविषयी बातम्या असतील बघ, ते ऐकतो. परत मंथन एक कार्यक्रम कौटुंबिक सुट्टी का केले भारी होतं. अब्राम सराफ वगैरे, शिंदे सर आणि जयश्री पुराणिकताई यांनी रिटायर झाले नुकतेच, ते बी कळालंय. हा ते सगळं असत होते त्याच्यामध्ये, सगळं ऐकतो बघा.
0: बर,
1: आता मी रिटायर, माझं वय आता 62 आहे, मी काय करत नाही. आता डोळ्यावर जरा परिणाम झालेला आहे.
0: घरीच असतात
1: मला. हा पहिल्यापासून, मला लहानपणापासून मला रेडिओचा छंद आहे. मी 55 वर्षापासून, मी वयाच्या 5-7-8 वर्षापासून तेव्हापासून रेडिओ ऐकतो सर. हा लहानपणी रेडिओ वगैरे होते, मोठे मोठे फास्ट रेडिओ होते आमच्या घरात. आमचा आजा, आमचं वडील, आमचे काका सगळे ऐकत होते रेडिओ, आमचे वडील. हा तेच आम्हाला वेळ छंद लागलाय. असं आहे बघा सर, लय भारी खरंच आकाशवाणी माध्यमात लय भारी आहे सर. हा आमचे मित्र आहेत, विलासराव कोस्टे आहेत, मारुती भोसले आहेत, सलमान शेख आहे, सुरेश रामू साबळे, धनंजय चंद्र दत्तवाटी आणि अनिता राहुल भांबिस्ते, हे कमलोरचे सगळे स्वतःना ऐकायचं आहे
0: तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण मित्र परिवारासाठी आपण हे गाणं.
1: ओके ओके, धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: हॅलो, आपल्या हेड कार्यक्रम.
1: मी कुंठे गावून दिनकर बनसोडे बोलतो.
0: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: मला सुलोचना चव्हाणांनी गायलेली लावणी ऐकायची.
0: कोणती सांगायची?
1: मला सांगायची सांगायची लाज वाटली माझ्या शालूची किनार फाटली.
0: काय करता?
1: मी काय नाही, निवांत आहे सर घरामध्ये.
0: याच्या आधी काय करत होता?
1: याच्या अगोदर मी शिक्षक होतो.
0: बर.
1: हा, आता 80 पार केलेला माणूस आहे मी.
0: बर, म्हणजे तुम्हाला लावण्यांची जास्त आवड आहे का?
1: लावण्याची आवड आहे, तुमच्या रविवारच्या कार्यक्रमाची आवड आहे.
0: बर.
1: आता जुने सांगण्यास
0: जुनी गाणी आवड ना त्याच्यात?
1: हो हो हो, जुन्या गाण्याचा मी फॅन आहे. आणि सहभागी लावण्यावर जास्त जोर देतो. आणि सुलोचनाबाई चव्हाणांची लावणी म्हणजे प्रश्नच नाही.
0: विचारा असं वाटतं तुम्ही आता शिक्षक होता म्हटलं म्हणून, शिक्षक आणि यांचं जवळचं नातं आहे का?
1: नाही, नातं तसं काही नाही आहे. कानाला बरं वाटतं.
0: पिंजरा चित्रपटात देखील मास्तरच दाखवलेत ना?
1: हो. नाही सर, काय माहिती का, त्या सुलोचनाबाईची लावणी म्हणजे कोल्हापुरी मिरच्याचा हिरव्या मिरच्याचा ठेसा वाटतोय मला.
0: अच्छा.
1: खरंच. आणि त्याच्या आलापमध्ये लसणाची फोड दिलेली चव असते. आणि ते ऐकायला इतकं जबरदस्त वाटते कानाला की बस. म्हणून मी सुलोचनाताईची गाणीच ऐकायला मी जास्त प्राधान्य देतो. नाही, बाकीचे गाणे गातात सर्व चांगले गातात,
0: पण यांच्यासारखं नजाकत बाकीच्या आवाजात नाही असं तुम्हाला म्हणायचंय?
1: हो हो हो, त्यांच्या आवाजामध्ये इतका जबरदस्त ठसका आहे जसा माणूस ठेचा खाताना घासाला पाणी पितोय. नाही नाही, माझं मला तसं वाटतंय.
0: नाही नाही, खरंय तुमचं ते.
1: माग एकदा आपलं बोलणं झालं होतं साहेब.
0: हो, झालं होतं की
1: हिंदी गाण्याचा कार्यक्रम होता गुरुवारी, त्या टायमाला मी
0: हिंदी हिंदी
1: गाणं सांगितलेलं होतं. तुम्ही बरोबर लावत माझ्या तोंडून चुकून काय गेलो माहितीये का? ते आता ते गाण्यात ते दोन्ही सारखेच बोल होते. हा, त्यामध्ये ते काय तेरी सुरत की क्या काय तर हो थोडा मला तेरी सुरत
0: ते हुस्न की क्या तारीफ करू.
1: करेक्ट. हा, तेरी हुस्न की क्या तारीफ करू, हे तुम्ही लावलं गाणं.
0: ठीक आहे, तुमच्या आवडीचं गाणं आपण ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: आकाशवाणीचा मी स्वतः राजेंद्र माने बोलतोय, मुंबई तालुका माढा जिल्हा सोलापूर मधून.
0: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: आज गाणं ऐकायचं होतं, पावसाळा ऋतू जवळ येऊन ठेपलेला आहे आता, त्यासाठी सर्जा चित्रपटातील गाणं ऐकायचं होतं.
0: कोणतं सांगा?
1: चिंब पावसानं रान झाला आबाधुनी. 1987 साली चित्रपट प्रदर्शित झालेला होता. त्याला संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं, गीत आहे मानोर यांचं, आणि गायला आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. हे गाणं ऐकायचं होतं आपल्याला.
0: गाणं तर आपण ऐकूयाच, पण आपण सध्या काय करता?
1: मी साखर कारखान्यामध्ये जॉबला आहे सर.
0: हो का?
1: भीमानगर जवळ टेम्पोनी जवळ त्या कारखान्यामध्ये मी इलेक्ट्रिशियन म्हणून जॉब करतोय.
0: किती वर्ष झाली
1: जॉब करतोय? मी 15 वर्ष झाले जॉब करतोय. मी 16 वर्ष चालू झाले. अगोदर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामध्ये 8 वर्ष, आणि 2017 पासून या कारखान्यामध्ये आलोय.
0: आणि कामाची वेळ काय?
1: कामाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30.
0: आणि मग आकाशवाणीचे कार्यक्रम तुम्हाला संध्याकाळचे ऐकायला मिळत असतील?
1: सकाळी 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत मी घरी ऐकतो मोबाईलच्या ऍपवर, आणि नंतर संध्याकाळी घरी 6:30 वाजता यायला, 5:30 वाजता झाल्यानंतर त्यावेळेस मी संध्याकाळी 6:30 मग 11 वाजेपर्यंत रेडिओ चालू असतो माझा.
0: हो का?
1: सकाळी सोलापूर दिनांक, मंगल प्रभात, पुन्हा ती पक्ष्यांची दुनिया, कीटकांची दुनिया चालू आहे कार्यक्रम, सगळे कार्यक्रम ऐकतो मी.
0: हात म्हणल्यानंतर तुम्हाला सगळ्या कार्यक्रमांची माहिती असणारच आहे.
1: हो, सगळ्या कार्यक्रमांची माहिती आहे.
0: ठीक आहे राजेंद्रजी, तुमच्या आवडीचं गाणं आपण ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर. धन्यवाद.

0: हेलो आपलियावर कार्यक्रम.
1: हेलो आपलियावर
0: कौन बोलता है?
1: आम्ही चंद्रभागा पोळ बोलते सर.
0: कुठून बोलता है?
1: तालुका पाटोदा जिल्हा बीड इथून बोलतीये.
0: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: आज गाणं ऐकायचं लय आजीवाळा शब्दच खोटे. माशा माशा खाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही. हे गाणं ऐकायचं.
0: कशातलं?
1: जिव्हाळा या चित्रपटातलं आहे आणि सुधीर फडके यांनी गायलेलं.
0: काय करता आपण?
1: गृहिणी आहे आणि स्वतः ब्लाइंड आहे. हो, आणि घरातली काम वगैरे सगळे करते.
0: बर.
1: हो, आणि आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतील सोलापूर आकाशवाणी. मला सगळ्यात जास्त तर सोलापूर आकाशवाणीच आवडते. हो, त्याचं कारणही मी सांगू शकते. सोलापूर आकाशवाणी का आवडते? SMS वर आधारित कार्यक्रम फक्त महाराष्ट्रात एकमेव सोलापूर आकाशवाणीवर आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही वेदक एवढे प्रेमळ आहात. खूप प्रेमळ आहे सोलापूर आकाशवाणीचे. हो, आणि खूप म्हणजे तुमचं प्रेम प्रत्येक कार्यक्रमातून आमच्यापर्यंत पोहोचत. प्रत्येक निवेदक तेवढंच म्हणजे आनंदाने किंवा तेवढंच प्रेमाने संवाद साधत असतो श्रोत्यांशी. त्याच्यामुळे खूप आवडतं. म्हणजे ते सकाळचा जो कार्यक्रम असतो की नाही सव्वानऊचा, तोही छान असतो. आणि त्याच्यातनं 15 शब्द वगैरे छान सांगितल्या जातात. आणि मराठी गाण्यांचे कार्यक्रम पण तुमचे छान असतात.
0: एकंदरीत सगळेच कार्यक्रम तुम्हाला आवडतात?
1: हो, सगळेच कार्यक्रम आवडतात. आणि सर्व निवेदकांचे आवाज खूप छान आहे. आणि खूप छान असं वाटतं की तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या माध्यमातून घरातच पोहोचलेले असतात. तर आमच्या समोर बसून बोलताय असं वाटतं.
0: हो ना, तुमच्या रेडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या घरामध्येच असतो ना.
1: हो ना, आणि खूप इच्छा आहे तुम्हाला कधीतरी भेटावं, तुमच्याकडे आकाशवाणी येऊन म्हणजे दूर करून तुम्हाला सर्वांशी बोलावं. खूप इच्छा आहे. कधी पूर्ण होते माहिती
0: नाही. होईल होईल, आपण प्रयत्न करत राहिल्यानंतर गोष्ट पूर्ण होतेच.
1: हो, पण कांबळे सर बोलताय ना?
0: हो, राजेंद्र कुमार कांबळे बोलतोय.
1: हो, आपण खूप वेळा बोललेलो आहोत. आणि हा अजूनही बोलणं झालं, खूप आनंद वाटला.
0: आम्हालाही तुमच्याशी बोलून आनंद होतो.
1: हो,
0: ठीक आहे ताई, तुमच्यासाठी आपण हे गाणं ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो, आपले आवड कार्यक्रम.
1: हॅलो आपल्या सर, नमस्कार.
0: नमस्कार,
1: मी कागर या नामवर बोलतो सर.
0: कुठून बोलताय?
1: आरळीवर मंगळवार तालुका सर.
0: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: हिजामधलं सर, आपलं दादा कोंडकर आहे ना.
0: कोणते सांगा की?
1: माझं मनीत होत मला तर त्यानं सोडलं, जन्म जन्मीच गळ्यात माझं नातं जोडलं. चल रे राजा रडून.
0: तुमचं आमचं जमलं मधलं?
1: हा हो सर.
0: काय करता?
1: शेतीमधलं सर.
0: काय करताय शेतात आता सध्या? काय करताय
1: आता? काय नाही सर, लाईट गेलंय बारा सर.
0: आता कधी येणार लाईट? मग
1: 12 दिवस चालत जाते सर.
0: 12 ते 6?
1: हो.
0: मग आता काय नवीन पेरणी काय केली?
1: हा हो सर.
0: किती एकर?
1: 5 एकर लागाना, 3 एकर खोडवाय सर.
0: अच्छा, म्हणजे 8 एकर टोटल.
1: हो सर.
0: मागच्या वर्षी कुठं घातलं होतं? मग
1: दामाजी थोडे घातलं तर सर, फॅक्टरीतला नंदुरपस आहे ना, इथं आपलं हे नंदुरपस करता.
0: काय मिळालं होतं तुम्हाला?
1: 8,000 ते 1,800 मिळते सर.
0: दिले का पण सगळे पैसे?
1: हो देते ते सर, 3 हप्ते करते. राजेंद्र कांबळे का सर?
0: हा, राजेंद्र कुमार कांबळे बोलतोय.
1: नमस्कार सर. श्रीकांत पाटील, कला पकोळे, बेरा पकोळे, महादेव तळे, श्रीधर तळे सर.
0: तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व मित्रांसाठी आपण हे गाणं ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
2: हा नमस्कार, बाबासाहेब सावंत जोळे सोलापूर.
0: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचंय?
2: माझं म्हणित होतो चलो वाघ्या रे वाघ्याचं गाणं लावा.
0: ठीक आहे, काय करता आपण?
2: रिटायर्ड टीचर आहे सर मी.
0: रिटायर्ड का?
2: हो सर.
0: बर, ठीक आहे. कसे वाटतात कार्यक्रम?
2: कार्यक्रम छान असते सर. सकाळी मी पावणे सात वाट बघत असतो. चालू असतो.
0: गाणं ऐकूयात. धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हॅलो सर, नमस्कार.
0: नमस्कार,
1: पांडुरंग रामचंद्र खडसे बोलतो, फिजिओथेरपिस्ट.
0: कुठून बोलताय?
1: मी सर बोलतो सोलापूरहून.
0: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: साने गुरुजी कुठले जाव सर?
0: कोणतंही चालेल. काय करता आपण?
1: मी फिजिओथेरपीचं काम करतो आणि सोशल काम करतो, म्हणजे समाजसेवा सुद्धा करतो.
0: बर, फिजिओथेरपीचं काम म्हणजे कुठं करता?
1: घरी जाऊन करतो सध्या.
0: त्याची काही वगैरे करता का?
1: हा, म्हणजे माझं सोशल वर्क आहे, माझं एमएडब्ल्यू सुद्धा झालेलं आहे. त्यासाठी मी असं घरी जाऊन वगैरे करतो, म्हणजे मी दोन्ही डोळ्याने मी आणले असल्यामुळे मला पेशंट येऊन घरी येऊन लोक घेऊन जातात.
0: बर बर बर.
1: म्हणजे विशेष म्हणजे कोणी गाडी येते, कोणी फोन करतात, असं फोनवर येऊन मला घेऊन जातात.
0: फिजिओथेरपी करून पुन्हा रिटर्न घरी आणून सोडलं जातं का तुम्हाला?
1: हा, आणि असे बरेचसे पेशंट आहेत ज्या माणसाला तारली, कमदुखी, सांधीवात, त्यानंतर मानेमध्ये गॅप पडणे, कमरेमध्ये गॅप पडणे, असे आजार असतात. पुन्हा वजन वेट लॉस करणे असे जे आजार असतात, तर याच्यामुळे आपण कमी करतो. आणि मशीन आहेत, इस्टिंबाची मशीन, एक इस्टिंबाची मशीन आहे, त्यानंतर वॉटर मशीन, मसाजर मशीन आहे, इन्फ्रॅट मशीन आहे. असे म्हणजे आजार बघून त्यांना आपण तिच्या त्या पेशंटचा आजार बघून त्या लोकांची कोणती मशीन लावतो आहे.
0: नाही, पण याच्यातून तुम्हाला काही उत्पन्नच मिळत नाही ना?
1: असं कसं सर, जे आणि ब्रँड असल्यामुळे कसं असं बरेचसे लोक असं कोणी कोणी फी देतील सर. आता बरेचसे लोक पेशंट असतात, डॉक्टर लोकांना खूप पैसे घालतात सर ना. आणि पेशंटनंतर आम्ही असं जे उदाहरण, एक उदाहरण, ज्या माणसाला पॅरिस झाला, तर पॅरिसचा पेशंट त्यांना मसाज केल्याशिवाय त्याला कोणता पर्याय नाही. मसाज आणि
0: मला एक प्रश्न पडतोय, फिजिओथेरपी वगैरे करताय पण जर लेडीज असतील तर?
1: डॉक्टर म्हणून सर रेडी असेल तर मी रेडीच फक्त मी त्यांच्या राहणार होतो शोल्डर, त्यानंतर मान, त्यानंतर गुडगा, हे फक्त यांचं मी असं हे करत असतो. आणि लेडीज लेडीज सुद्धा आहेत आपल्यापाशी.
0: लेडीज पण आहेत तुमच्या बरोबर?
1: हा.
0: बर बर बर.
1: लेडीज आहे सुद्धा.
0: तुम्ही सोलापूर मध्ये मग आहात तर तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करतात लोक?
1: तुम्हाला माझा आला रिझल्ट, तर माउथ टू माउथ पब्लिसिटी माझी झालेली. बरोबर.
0: तुम्ही राहता कुठे नेमके?
1: मी राहिलो सर निराळे वस्तीला, निराळे वस्ती स्वामी समर्थ मंदिर.
0: ठीक आहे, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुमच्या आवडीचं गाणं आपण ऐकूया. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: आदरणीय कमलेशरांना आमचा सादर नमस्कार.
0: बोला संतोषजी.
1: क्या बात आहे, आपण तर ओळखलं.
0: पण इतरांसाठी तुमचं नाव सांगा.
1: विदर्भ यवतमाळहून संतोष खडसे.
0: आज गाणं कोणतं ऐकायचं असेल तुम्हाला?
1: गाणं लोकगीत ऐकायचं म्हणत होतो सर. तर लग्नसराईचे दिवस आहेत म्हटलं एखादं विवाह गीत पारंपरिक लोकगीत ऐकावं.
0: बर.
1: धडम धडम धडधडे चौघडा सनई लागली वाजायला, लागलीच कशाला लाजायला पोरी, लागलीच कशाला लाजायला. कार्यक्रम ऐकतो सर आपले. सकाळच्या प्रसारणातली पण ऐकतो आणि संध्याकाळ रात्रीच्या पण प्रसारणातली ऐकतो वेळेनुसार.
0: हो का, कशी वाटतात?
1: छान, बिलकुल छान वाटतात. सगळ्यांचं निवेदन बिलकुल असं म्हणजे मनाला स्पर्श करून जातं. आणि कार्यक्रमाची आम्ही नेहमी वाट बघत असतो की कार्यक्रम कधी लागेल, कधी तो वार येईल. हा,
0: आणि याला पण तुम्ही असतात सहभाग, तुमचा प्रतिबिंबला असतो.
1: हो हो हो, कार्यक्रम जवळपास ऐकतोच आम्ही आपले, आणि सहभाग पण आमचा असतोच, कारण करमत नाही आपले कार्यक्रम ऐकल्याशिवाय. आणि आपल्या महाराष्ट्रातली एकमेव अशी आकाशवाणी आहे की म्हणजे श्रोत्यांना खूप लळा आहे आपल्या सोलापूर आकाशवाणीचा. सोलापूर आकाशवाणीचं हे एक वैशिष्ट्यच आहे की श्रोत्यांना बिलकुल म्हणजे अशी खिळवून ठेवते. कार्यक्रमाची रचनाच तशी आहे. प्रत्येक कार्यक्रमाचा निवेदक आहे, त्या कार्यक्रमासाठी खूप अशी मेहनत घेतो जीवापाड. आणि तो कार्यक्रम नक्कीच श्रोत्यांना नक्कीच आवडणारच ना.
0: ओके. नवनवीन कार्यक्रमांची निर्मिती असते आपल्याकडं.
1: हो हो, असते की हॅलो डॉक्टर सारखे कार्यक्रम सुद्धा आपण सुरू केले. आरोग्य जागर सारखे पुन्हा अभिवाचनाचा पण कार्यक्रम पूर्ववत सुरू झालेला आहे.
0: हो, जशी जशी मागणी असते श्रोत्यांची तसं तसं आपण देण्याचा प्रयत्न करतो. मध्यंतरी काही कार्यक्रम बंद झाले होते वेळेअभावी, पण जशी जशी वेळ उपलब्ध होईल तशी तशी आपण आता कार्यक्रम सुरू करतोय पुन्हा.
1: आणि हे असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम असले, वैविध्यपूर्ण कार्यक्रम असले की श्रोत्यांनाही खूप बरं वाटतं.
0: हो ना.
1: हा, कारण मनोरंजनही होतं आणि चांगली चांगली माहिती मिळते. आणि तुमच्या कार्यक्रमातून जी माहिती मिळते ती तर खरोखरच कधी न ऐकलेली माहिती असते. म्हणजे नाविन्यतेवर खूप भर असतो तुमच्या कार्यक्रमातून.
0: कुठल्या कार्यक्रमाबद्दल बोलताय?
1: गीत गाता हुमय वगैरे सारखे कार्यक्रम. हा हा, तो कार्यक्रम अतिशय खूप श्रोताप्रिय कार्यक्रम आहे. सगळ्या श्रोत्यांना तो म्हणजे मला तर वाटते त्या विशलिस्ट मध्येच असणार हा कार्यक्रम, की या कार्यक्रमाची सगळ्यांना अगदी आतुरता असते.
0: नाही, बऱ्याच श्रोत्यांची मागणी होती ना, कारण माझा कार्यक्रम खूप दिवस झाले नव्हता.
1: हो हो,
0: आणि चालू करा चालू करा असं प्रत्येकाचं म्हणणं होतं, आणि त्यानुसार मग तो कार्यक्रम मी पुन्हा एकदा सुरू केलेला आहे. हो, एक नवीन विषय घेऊन.
1: आणि एखाद्या वेळेस एखादा कार्यक्रम नियोजित वेळेमध्ये नाही प्रसारित होऊ शकला तर त्याऐवजी आपण जी गाणी लावत असता ती गाणी पण खूप चांगली असतात सर. म्हणजे वेळ निघून जातो लवकरच, आणि खरंच त्या गाण्यामध्ये एकदम माणूस असं एकदम असं त्या गाण्यामध्ये हरवून जातो माणूस.
0: ठीक आहे, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आपल्या आवडीचं गाणं ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: नक्कीच सर, धन्यवाद.

हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकला. संवादक होते राजेंद्र कुमार कांबळे. रात्रीचे 11 वाजत आहेत. आता सुरुवातीला हिंदी आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.